श्रोतेहो सुप्रभात, नमस्कार. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 10 ज्येष्ठ, शक 1948, अर्थात दिनांक 31 मे 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:55:30 आकाशवाणीच्या प्रसारण सेवेला आम्ही सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग देसकार आपण ऐकला. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6 वाजत आहेत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, उगवत्या सूर्याच्या साक्षीनं नव्या दिवसाची सुरुवात करूया. आमच्या सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत. प्रसारित करत आहोत मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीत वसंत प्रभू यांचं.

0: कृष्णा कल्याणी सहकारींनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकली. संगीत वसंत प्रभू यांचं होतं. संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
0: संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूया. डॉक्टर दत्ता हरकरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात, संगीत शैलेश दाणी यांचा.

डॉक्टर दत्ता हरकरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची अभंगरचना आताच आपण ऐकली. संगीत शैलेश दाणी यांचं होतं. मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकली. संगीत कमलाकर भागवत यांचं होतं. मंगलप्रभात या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची भक्तिरचना. संगीत वसंत प्रभू यांचं आहा.

आशा भोसले यांच्या स्वरात पी साळाराम यांची रचना आपण ऐकली. याला संगीत होतं वसंत प्रभू यांचा. या गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर केंद्र, आता ऐकूया विचार पुष्प हा कार्यक्रम.

0: विचारपुष्प या कार्यक्रमात ऐकूया समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता. लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे.
1: श्रोते हो, ग्रामगीतेतील सणोत्सव या 23व्या अध्यायात सण उत्सव कसे साजरे करावेत याचं संत तुकडोजी महाराज मार्गदर्शन करत होते हे आपण पाहत होतो. ते दिनी उत्तम संकल्प करावा, आपुले ते सर्वांचे हा बोध घ्यावा, मतभेद समूळची विसरावा, सोने देऊनी एकमेका, पुढे वितंडणेची नसावे, सकळांनी सकळांशी बंधावे, परस्परांचे आशिष घ्यावे, बंधू बंधू म्हणोनी, मिरवित मिरवित यावे घरी, संत देवासी वंदोनी अंतरी, वाड वडिलांचे वरद हस्त शिरी, धारण करावे कौतुकाने, नवीन कार्य संकल्प करावा, मग वर्षभरी तो टिकवावा, ऐसा सोहळा सगळ्यांनी साधावा एकात्मतेने. या शब्दात दसरा हा सण कसा साजरा करावा हे सांगितल्यावर महाराज आता दिवाळी सणाकडे येतात. ते म्हणतात संपूर्ण गावात एकच लक्ष्मी पूजन करावं, मोठा मंडप करावा, सर्वांना तिथं फराळ आणि भोजन देण्यात याव. भाऊ बीजेसाठी महाराज लिहितात, बंधू भाव भगिनी पण हे नाते ओसरले समाजातून, ते वाढा या नव्या पिढीत पूर्ण योजना भाऊ बीजेची. दिवाळी सण खऱ्या अर्थानं कसा साजरा करावा याचं सुंदर वर्णन करताना महाराज पुढे लिहितात, तैसेची भरवावे गो प्रदर्शन, कोणत्या गायी दुधाळ पूर्ण, कोणता वळू गुण संपन्न, उंच पुरा पहावा, तो सगळ्यांनी गौरवावा, सर्वा मिळोनी इनाम द्यावा, गायी गुरांचा महिमा पटवावा सर्व जना, आपलाली गाय प्रभावी, पुढे करावयासी सांगावी, पुढची गुढी उभारावी इनाम देऊनी म्हणोनी, तैसेची वाढवावे खताचे महिमान, नरकासुरास निमित्त करून, शेण खतादिकांचे वर्णन विशद करून सांगावे, याच खतामृताच्या संयोगे शेती उत्तम राटोनी पिके, म्हणून सर्वांनी योग्य खळगे करोनी खत सांभाळावे, शेती माझीच शेणादी जावे तरीच भूमी माता पावे, हे घरोघरी सांगावे हाची खरा दिवाळी सण आनंदे, ऐशा प्रयत्नांनीच साधे खरी दिवाळी. श्रोते हो, अशा पद्धतीनं दिवाळी सण कसा साजरा करावा याचा आदर्शवत वर्णन केल्यानंतर वास्तवात मात्र दिवाळी सण कसा साजरा केला जातो हे सांगताना तुकडोजी महाराज म्हणतात की गावोगावी 12 महिन्यांनी दिवाळी सण आल्यानंतर अगदी उत्साहानं घरे दारे स्वच्छ केली जातात, भिंती ओसरी सारवल्या जातात, रंगरंगोटी केली जाते, आणि मग दुसऱ्या दिवशी सडा नाही, झाडझूड नाही, सगळीकडे घाण. असा दिवाळ सण केल्यावर सगळीकडे नक्कीच अवदसा येईल असं तुकडोजी महाराज सांगतात. त्यापेक्षा रोज सकाळी उठणं हा दिवाळी सण माना. दिवाळी सण आहे म्हणून अभ्यंगस्नान करायचं आणि इतर वेळेला काय वंगण फासायचं, यात कुठलं शहाणपण आहे बरं? स्नान, ध्यान, पाठ हे रोजच्या रोज झालं पाहिजे. दिवाळीचं निमित्त करून गावातील उकिरडे स्वच्छ केले जावेत आणि स्वच्छतेचे

0: दिवे लावले जावेत, नेहमी स्वच्छ ठेवावे घर, श्रम करावेत अंग भर, हाची खरा सणवार नित्य सुंदर वर्तणूक। जो नेहमीच स्वच्छता करी, त्याने उत्सव पाळले सर्वोतोपरी, उत्तम जेवावी भाजी भाकरी, देवादिका अर्पोनी, ऐसे व्रत जो सांभाळी, त्याची खरी दसरा दिवाळी, नाही तरी समजा होळी आपुल्या साऱ्या जीवनाची।
1: श्रोते हो, आत्ताच आपण विचार पुष्प या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात। लेखिका आणि संवादिका होत्या अश्विनी मोरे।
2: श्रोते हो, आताच आपण विचार पुष्प हा कार्यक्रम ऐकला। थोड्याच वेळात सोलापूर दिनांक।
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
5: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोडणी,
4: संपर्क 87400304008।
6: जाहीर निमंत्रण। 1 जून रोजी ज्यांचा वाढदिवस असतो अशा सर्वांचा शिवसेनेच्या वतीनं माननीय खासदार ज्योती वाघमारे आणि माननीय खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते सोमवार 1 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट सोरेगाव इथं सत्कार समारंभ आणि स्नेह भोजन आयोजित केलं असून 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावं असं आवाहन संयोजक श्री प्रकाश राठोड, माजी सहाय्यक आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांनी केलंय। नाव नोंदणीसाठी संपर्क ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भतकुळकी सर, मोबाईल 72190995 98 90 948 3888।
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
7: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
5: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
7: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
7: अरुण नरखेडकर अंदर।
5: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
6: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे इथले आणि सध्या कुसूर इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक पदी असणारे माननीय श्री निलेश भीमाशंकर नंदरगी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रवींद्र कमळे सर आणि परिवार, रामचंद्र टेलर, रुबाब सय्यद, गजेंद्र पाटील, मधुकर कुलकर्णी आणि शिवाजी पुल्लूर।
8: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
9: श्रीकृष्ण गुरुकुल। सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
8: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
9: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
8: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
10: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल।
9: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, संपर्क 72 76 73 73 52।
11: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू। मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
12: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्या विभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
11: Wi-Fi आणि बसची सुविधा। गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा। SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा।
12: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105।
2: श्रोते हो, आता

0: ऐकूया सोलापूर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
3: ऍडमिशनचं काम झालं.
2: आणि एवढी मोठी फी?
3: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
2: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
3: मोबाईल 90 96 222 325.
4: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. मनोज जरांगे यांचे उपोषण मध्यरात्री मागे. मागण्यांवर सकारात्मक चर्चेनंतर निर्णय. विधान परिषदेसाठी उमेदवारी दाखलाचा उद्या शेवटचा दिवस. महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांची आज घोषणा होणार. गोकुळ कारखान्याकडील ऊस बिलासाठी सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन 6व्या दिवशीही सुरूच. दोघांची प्रकृती बिघडली. आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये आज रंगणार आयपीएलच्या विजेतेपदासाठी लढत. आता घडामोडी विस्तारानं. मराठा आरक्षणाबाबत प्रलंबित मागण्यांची शासनानं पूर्तता करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी कालपासून अंतरवली सराटी येथे भर उन्हात उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाशी त्यांची चर्चा सकारात्मक झाली. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे ते रवाना झाले आहेत. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या सोमवारी शेवटचा दिवस असून महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्याकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे उमेदवारीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मागील 4 दिवसात 54 अर्जांची विक्री झाली आहे. आतापर्यंत शिवसेनेचे रमेश पारसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर इच्छुकांचं लॉबिंग आणि बैठकांचं सत्र सुरूच असून आज रविवारी सायंकाळपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. गोकुळ शुगर कारखान्याकडील ऊस बिलासाठी शेतकऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन काल शनिवारी 6व्या दिवशी सुरूच होतं. दरम्यान काल आंदोलनकर्ते शेतकरी प्रभाकर कबाडे आणि मोहन दुबाळ या दोघांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आंदोलनकर्त्याशी काल दूरध्वनीद्वारे संवाद साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसंच खासदार प्रणिती शिंदे यांनीही प्रत्यक्ष भेटून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पण ठोस आश्वासनाशिवाय माघार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. माढा तालुक्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी बाधित होणाऱ्या जमिनीच्या जीपीएस सर्वेक्षणाला वेग आला आहे. धानोरे आणि माणेगाव येथे विरोध झाल्यानंतर वाकाव आणि उंदरगाव येथे काल शनिवारी मोजणीचं काम सुरळीत सुरू झालं. सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस काल नियोजित वेळेपेक्षा तब्बल 6:30 दुपारी 1 वाजता उशिराने धावली. शुक्रवारी ही गाडी सोलापूरला सुमारे 9 तासांनी उशिरा पोहोचली होती. त्यामुळे परतीच्या फेरीलाही विलंब झाला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला असून जनगणना कामकाजाच्या पार्श्वभूमीवर बदल्यांना येत्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश काढण्यात आला आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाईची मोहीम काल शनिवारीही सुरूच होती. काल शनिवारी भवानीपेठ, नेहरूनगर, सलगरवाडी, बोलकोटेनगर या भागातील अनधिकृत बांधकामं पाडण्यात आली. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे कार्यरत असलेले सहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर यांना शिस्तभंगाच्या कारवाईनुसार विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी निलंबित केलंय. गेल्या काही दिवसांपासून देवकर आणि ग्रामस्थांमध्ये सातत्याने वाद होता. निलंबन काळात देवकर यांचे मुख्यालय उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय सोलापूर येथे निश्चित करण्यात आलं असून परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. ग्रामीण भागातील मागासवर्गीय गरजू युवक युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागानं स्किल पॉवर अभियान हाती घेतलं आहे. जिल्हा परिषद सेस फंडातून एमएसआयटी टॅली, टायपिंग, ब्युटी पार्लर, वाहनचालक आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मोफत देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती सभापती संस्कृती सातपुते यांनी दिली. याशिवाय अपंगांसाठी लघुउद्योग कार्यशाळा आयोजित केली जाणार असून अकलूज

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नवीन वसतिगृहासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व खासगी शासकीय आणि शैक्षणिक आस्थापनांनी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधासाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून त्याची नोंद शी बॉक्स पोर्टलवर करणं बंधनकारक आहे. जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी अविनाश मगर यांनी ही माहिती दिली. या कायदेशीर नियमाचं उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखांवर 50,000 रुपयांपर्यंतच्या दंडात्मक कारवाईसह परवाना रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं. लवकरच जिल्ह्यातील या आस्थापनांची तपासणी मोहीम राबवली जाणार आहे असंही मगर यांनी सांगितलं. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. मध्य रेल्वे सोलापूर विभागाने काही निवडक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात उद्या 1 जूनपासून बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार होडगी, गाणगापूर रोड आणि कलबुर्गी या 3 स्थानकांवरील गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांमध्ये हा बदल लागू होईल. यात बागलकोट मैसूर बसव एक्सप्रेस, हैदराबाद हुबळी एक्सप्रेससह चेन्नई मुंबई एक्सप्रेस आणि इतर काही साप्ताहिक गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत माध्यमातून माहिती तपासून प्रवास करावा असं आवाहन सोलापूर विभागानं केलं आहे. राज्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन अर्थात सिटूच्या वतीनं 1, 2 आणि 3 जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर 3 दिवसीय आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आलंय. सिटूचे राज्य सरचिटणीस अॅडव्होकेट एमएच शेख यांनी ही माहिती दिली. या आंदोलनात राज्यभरातून तब्बल 30,000 अधिक कामगार सहभागी होणार आहेत. या दरम्यान विविध जिल्ह्यात सभा आणि बैठकाच्या माध्यमातून आंदोलनाची तयारी सुरू असल्याचंही शेख यांनी सांगितलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेच्या मोदीकणा येथील अर्धवट राहिलेल्या सांस्कृतिक इमारतीचं काम पूर्ण करण्यासाठी 32 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश येलगुलवार आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार प्राध्यापक डॉ ज्योती वाघमारे यांना भेटून केली आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार वाघमारे यांनीही हा निधी मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत यांच्याकडून मिळवून देण्यासाठी आपण विशेष पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त सोलापूरमधील शिखर पहारे फाउंडेशनच्या वतीने गरजू निराधार महिलांना शिलाई मशीन आणि अनाथ विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप करण्यात आलं. सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ शिवाजी शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. फाउंडेशनच्या या समाजोपयोगी उपक्रमाचा गौरव करत आपल्याकडील शिदोरी गरजूला देणं हीच खरी संस्कृती असल्याचं मत डॉ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. याप्रसंगी उद्योजक विनोद मोटे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि फाउंडेशनचे धर्मराज गुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र नोंदणी आणि मुद्रांक विभागानं मालमत्ता धारकांसाठी घर बसल्या ऑनलाईन व्हॅल्युएशन प्रमाणपत्राची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना नोंदणी कार्यालयाचे फेरे मारावे लागणार नाहीत. नागरिकांनी आयजीआर महाराष्ट्रच्या संकेतस्थळावर जागेचं क्षेत्रफळ आणि गट क्रमांक नोंदवून विहित शुल्क भरल्यास अवघ्या 24 तासात डिजिटल स्वाक्षरयुक्त व्हॅल्युएशन रिपोर्ट उपलब्ध होणार आहे. पुण्यात प्रायोगिक तत्वावर यशस्वी झाल्यानंतर आता ही सुविधा संपूर्ण राज्यभर लागू झाली आहे. सोलापूरात 1,000 अधिक नागरिकांनी याचा लाभ आतापर्यंत घेतलाय. पंढरपूरतील तानाजी मोळक यांची राज्य शासनाच्या मोडी लिपीतील मजकुराचे मराठी आणि इंग्रजी भाषांतर करण्यासाठी स्थापन केलेल्या राज्यस्तरीय समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. जानेवारी 2026 मधील मोडी परीक्षेत 91% अधिक गुण मिळवून त्यांनी यश संपादन केलं होतं. भाषा संचालनालयानं 8 मे 2026 रोजी मंजूर केलेल्या या प्रस्तावानुसार ही समिती भविष्यात विविध प्रशासकीय ऐतिहासिक आणि महसुली मोडी दस्तावेजांचे अचूक भाषांतर करण्याचं काम करणार आहे. आता क्रिकेट. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये आयपीएलच्या विजेतेपदासाठी आज रविवारी अंतिम लढत होत आहे. याआधी क्वालिफायर 1 मध्ये या दोन्ही संघांमध्ये लढत झाली होती. साखळीतील प्रत्येकी 14 सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 9 विजय मिळवले आहेत. तसेच साखळी 2 दोन्ही संघ आमने सामने आलेत. त्यात प्रत्येकी 1-1 विजय त्यांनी मिळवला आहे. त्यामुळे या लढतीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता तापमान. काल सोलापूरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 40.4°, किमान 26.5°. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. मनोज जरांगे यांचे उपोषण मध्यरात्री मागे, मागण्यांवर सकारात्मक चर्चेनंतर निर्णय. विधान परिषदेसाठी उमेदवारी दाखलाचा उद्या शेवटचा दिवस. महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांची आज घोषणा होणार. गोकुळ कारखान्याकडील ऊस बिलासी सुरू असलेले शेतकऱ्यांचं आंदोलन 6व्या दिवशीही सुरूच. दोघांची प्रकृती बिघडली. आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये आज रंगणार आयपीएलच्या विजेतेपदाची लढत.
याबरोबरच सोलापूर दिना

0: मधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: अच्छा, सोलापूर दिनांकचं संकलन केलं होतं पत्रकार सुदर्शन सुतार यांनी.
3: अक्कलकोटमध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नॉस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय. ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल. ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नॉस्टिक सेंटर. मोबाईल 99220 30363 किंवा 94226 32200.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
5: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
6: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
7: श्रीकृष्ण गुरुकुल.
8: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह.
6: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
8: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
7: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
8: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52.
2: जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला.
9: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सेंद्रिय आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा 30 ते 40 दिवस टिकतो. कुजलेले अवशेष मातीला सच्छिद्र बनवतात, ज्यामुळे हवा आणि पाणी प्रवाह सुधारतो आणि मुळांच्या वाढीला अनुकूल असं वातावरण तयार होतं. हे तंत्र केवळ उष्णतेचा आणि पाण्याच्या तुटवड्याचा परिणाम कमी करत नाही, तर जमिनीची गुणवत्ता सुधारण्यास आणि पिकांची एकूण वाढ संतुलित ठेवण्यास मदत करतं. त्यासाठी मग ऊस, पाचड, गहू आणि भाताचा भुसा, बाजरी आणि ज्वारीचा पेंढा, कडधान्याचं कुटार, तेलबियांचे अवशेष हे सर्व आपण वापरत असलो तरी ते योग्य पद्धतीनं वापरणं हे महत्वाचं आहे. सेंद्रिय आच्छादन यशस्वी करण्यासाठी सर्वप्रथम जमीन नीट भुसभुशीत करून 1 ते 1.5 मीटर रुंद वाफा तयार करावा. या वाफ्यामध्ये सेंद्रिय खत जसं की शेणखत सुमारे 5 टन प्रति हेक्टर मिसळावं, जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढेल आणि पिकांची मुळं पोषक द्रव्य सहज घेऊ शकतील. नंतर ठिबक सिंचनाची सोय त्यामध्ये करावी, कारण ठिबक पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचवतं आणि पाण्याचं बाष्पीभवन सुमारे 50% कमी करतं. लागवड पूर्ण झाल्यानंतर रोपांच्या भोवती 5 ते 10 सेंटीमीटर जाडीच्या आच्छादनाचा थर पसरवावा, मात्र खोडाला थेट स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. वेलवर्गीय पिकांसाठी 10 ते 15 सेंटीमीटर जाडीचा थर टाकल्यास अधिक चांगला परिणाम दिसून येतो. पहिल्या 15 दिवसांमध्ये नियमित पाणी देणं आवश्यक आहे आणि जर थर कमी झाला किंवा कुजून जाऊ लागला तर तो पुन्हा भरून घ्यावा. हंगामाच्या सुरुवातीला फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान आच्छादन केल्यास उत्पादनात सर्वाधिक फायदा दिसतो, कारण या काळामध्ये तापमान जास्त वाढण्यापूर्वी जमिनीतील ओलावा टिकवता येतो. पिकांना आरंभीपासूनच पोषण द्रव्य उपलब्ध होतात. या पद्धतीनं सेंद्रिय आच्छादन केलं तर पिकांची वाढ आणि उत्पादन सुधारतं, पाणी आणि खताचा कार्यक्षम वापर होतो, सोबतच मातीची सुपीकता आणि आरोग्य टिकवता येतं. सेंद्रिय आच्छादनाचा थर हा किमान 5 ते 10 सेंटीमीटर इतका ठेवावा. पातळ असल्यास तण नक्कीच उगवतील. रोगग्रस्त किंवा ओले अवशेष वापरणं टाळावं. ठिबक सिंचनासोबत आच्छादन करणं अधिक फायदेशीर ठरतं. उन्हाळ्याच्या सुरुवातीला आच्छादन लागू करावं, विशेषतः वेलवर्गीय पिकात म्हणजे काकडी, दोडका, टरबूज यामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला आच्छादन लागू करणं फायदेशीर ठरतं. अशा पद्धतीनं जर सेंद्रिय आच्छादन केलं तर त्यापासून आपल्याला अनेक फायदे दिसून येतात.

0: आताच आपण कृषी सल्ला ऐकला. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण केलं जाईल आज सायंकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात.
1: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केले रसिका तुळजापूरकर यांनी.
2: श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत भात तांदळावरच्या किडीविषयी, राईस इयरबग, ज्याचं शास्त्रीय नाव लिप्टोकोरिसा अॅक्युटा, आणि बोली भाषेत या किडीला गुंडी बग असं म्हणतात. आपल्या भारतात तांदूळ पिकवणाऱ्या प्रदेशात कीड निर्माण करणारा हा अतिशय उपद्रवी कीटक आहे. हा सगळ्यात जास्त उत्तर प्रदेशात आढळतो. मग तांदळाबरोबर ज्वारी, मका, बाजरी, गवत, इतर कडधान्य या पिकांच्या दाण्यांमधून दुधाळ रस शोषून घेऊन या पिकांचा हा नुकसान करतो. यामुळे अर्थातच धान्य सुकतं, कुचतं आणि उत्पादनामध्ये लक्षणीय घट होते. यांच्यातल्या प्रौढांचं वर्णन ऐका बरं का. यांच्यातले प्रौढ चॉकलेटी रंगाचे आणि लांब पायांचे. यांचे स्पर्शसूत्र म्हणजेच अँटीना लांब असतो. या किड्यांची लांबी साधारण 2 सेंटीमीटर असते आणि हे सुद्धा अतिशय घाणेरडा वास सोडतात. पहाटे, सकाळी, संध्याकाळी अशा सगळ्या वेळी हे ऍक्टिव्ह असतात. यांच्यातली मादी 24 ते 30 अशा प्रमाणात काळी अंडी घालते. एखाद्या पानावर सरळ रेषेत ही अंडी घातलेली दिसतात. अंड्यांबरोबर यांच्यातली मादी चिकट पदार्थ स्त्रवते आणि या चिकट पदार्थांवर ती अंडी चिकटवलेली असतात. मग 6 ते 7 दिवसात ह्या अंड्यांची निम्फ अप्सरा अवस्था येते. आता ही निम्फ अप्सरा अवस्था म्हणजे काय? तर निम्फ अप्सरा म्हणजे कीटकांचं अपूर्ण रूप जन्माला येतं. ह्या अवस्थेत हे कीटक हिरव्या रंगाचे, लांब पायांचे आणि पंख नसलेले असतात. त्याच्या पुढच्या 15 ते 18 दिवसात हे प्रौढ रूपात येतात. हा कीटक जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत पुनरुत्पादन करतो. त्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी मध्ये सुप्त अवस्थेत जातो. म्हणजेच काय? तर हर्बिनेशन मध्ये जातो. आता याचा अर्थ काय? तर तापमान जेव्हा थंड असतं तेव्हा हे कीटक आपली ऊर्जा वाचवतात, आपली ऊर्जा टिकवून ठेवतात. याला शीतनिद्रा असं म्हणतात आणि इंग्रजीत विंटर स्लीप म्हणतात. अशा वेळी कीटकांच्या विविध अवस्था मंदावलेल्या असतात. प्रौढ आणि अप्सरा निम्फ या अवस्थेत तांदूळ किंवा इतर धान्य यामधून दुधाळ रस शोषून घेऊन ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत हे कीटक धान्याचं प्रचंड नुकसान करतात. यांच्या कीड नियंत्रणासाठी काय करायचं? तर पिकामधलं अनावश्यक तण, गवत आधी काढून टाकायचं. प्रकाश सापळ्यांचा म्हणजेच लाईट ट्रॅप्सचा वापर करायचा. शेत साफ करण्यासाठी शेकोटी जाळणं, भाताच्या काड्या जाळणं याचा सुद्धा वापर प्रभावी ठरू शकतो.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
0: FM बँड 103.4 MHz यासह न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऍपवर आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 6:50 झाली आहेत.
3: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जाव यास चांदीचा दीप, विष्णुरूपी जाव याला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
1: करसगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
4: करसगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.

या कार्यक्रमाविषयी आज सकाळी ठीक 8:40 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ठीक सकाळी 8:40.

0: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 93 72 707 100.

0: महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
1: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 9205994290.
1: वेळ सकाळी 10:30 ते 8.
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
5: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
4: मोबाईल 9172-710-499.
6: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
7: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
6: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
7: अय्या खरं?
6: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट्स, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
8: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात, VIP रोड वर. मोबाईल 9822-79-85-38.
9: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
10: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
9: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 9579-790-940.
11: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
12: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
11: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
12: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
13: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
14: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
2: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात. अधिक माहिती

0: साठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर मोबाईल 7083069496
1: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स
2: स्टाइलिश किचन ट्रॉली चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स
1: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
2: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध
1: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स शॉप नंबर 35 सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर कन्या प्रशाला गेट समोर तंचकट्टा सोलापूर मोबाईल 99221117725
2: नुरवी अँड जेके असोसिएट्स तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख
3: अग बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला
4: आता पर्याय एकच डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ मोबाईल 96 37 91 22 88
5: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं
6: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
5: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये
2: होय नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन
7: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये
8: मस्त राईड वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क तुळजापूर रोड सोलापूर
1: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
0: श्रीकृष्ण गुरुकुल
2: सकस आहार गुणवत्तापूर्ण शिक्षण स्वच्छ आणि सुंदर वसती गृह
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली
2: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल
0: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल
2: वाघोलीवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संपर्क 72 76 73 73 52
9: त्वचा रोग कॉस्मेटॉलॉजी केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर जामदार टॉवर्स लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर
10: मोबाईल 77 19 92 22 55
1: प्रवेश प्रवेश प्रवेश
2: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू
11: DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी
1: मराठी इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू
2: ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरणं सुरू
1: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय अक्कलकोट रोड MIDC सोलापूर
2: मोबाईल 860-58-33-499 किंवा 72-190-63-953
12: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून श्रोतेहो सकाळचे 7 वाजले आहेत आता ऐकूया एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम श्रोते हो एक सुरेल सकाळ एक आवडतं गाणं आणि दिवस होतो अगदी मनासारखा अशीच काही खास गाणी असतात की जी आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात

0: मुझे कसम है या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि हेमलता यांच्या आवाजात. गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं होतं. याबरोबरच एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.
3: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
4: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
5: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
6: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
7: काठीनं घोंगडं घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की काठीनं घोंगडं घेऊन द्या.
8: का रे शिरप्या, तुझा आवाज कवा धरणं इतका सुधारला रे.
9: रघणप्या, यो आवाज माझा ना. माझ्या खिशातल्या रेडिओचा.
8: रेडू आन खिशा
9: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा. खिशातला रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
8: असं म्हणतोस
9: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. वा गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी
8: निपटायचं.
9: अक्षी रेडिओ गत
8: म्हणजे अगदी टाइमशीरच म्हणणं.
7: अरे तुमच्यात सामील होऊन द्या.

0: श्रोतेहो सकाळचे ठीक 7:10 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर. भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी

केलं. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षितते

0: तिन्ही दलांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांनी युद्धस्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. यावेळी तीनही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची आणि सन्मानाची बाब असल्याचं चौहान यांनी नमूद केलं. काल चार दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परमविशिष्ट सेवा पदक अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना सरकार सकारात्मक असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही काम सरकार करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काल यासंदर्भात बोलताना ते म्हणाले,
1: सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलाय. प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहे. आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल. पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू. फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल. त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ. पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही.
0: दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे यांनी काल मध्यरात्री आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सविस्तर आणि सकारात्मक चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय घेतला. सातारा गॅझेटच्या आधारे निर्णय घेण्यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत हे उपोषण स्थगित करण्यात आलं. नागपूरमधील भांडेवाडी परिसरातील देशातल्या पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून प्रतिदिन 28 टन वायूची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खासगी भागीदारीतून हा प्रकल्प उभारण्यात आला असून केवा सुसबडे या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहाच्या सहकार्यानं हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर मान्यवर व्यक्तींसह संबंधित अधिकारीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचे थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनची सर्व केंद्र आणि युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांची संख्या 22 पोहोचली असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं असून त्यामध्ये 9 पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि 13 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास आता CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा संबंध भिवंडीतील एका कंपनीशी असल्याचं उघड झालं आहे. या विषारी दारूसाठी वापरण्यात आलेलं मिथेनॉल भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल कंपनीतून पुरवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील या कंपनीवर काल अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकत धडक कारवाई केली. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत मिथेनॉलचा अंदाजे 6000 किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अथवा त्याच्या खरेदी विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद आणि व्यवहारांचा तपशील कंपनीत उपलब्ध नाही. जून महिन्याच्या 25 तारखेपासून राज्यभरात नशामुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार असून सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक काल दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. बैठकीत मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्यासह 160 मान्यवर उपस्थित होते. नागरिकांना दर्जेदार आणि पोषक खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबई जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने 5 ठिकाणी

0: झालेल्या छाप्यात 1 लाखाहून अधिक किमतीचा संशयास्पद अन्न पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर तांबोळी यांनी काल दिली. केंद्र सरकारनं पुढील 5 महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली असून उद्यापासून तत्काळ ही माफी लागू होणार आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी आणि कापूस उत्पादक शेतकरी कापूस मूल्य साखळीचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं अधिसूचनेत नमूद केलं आहे. हंगामाव्यतिरिक्त लागू होणाऱ्या या माफीमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटासाठी आगळीवेगळी फार्मर ग्रुप लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट या 2 महिन्यांच्या कालावधीत पार पडणार आहे. मृदा आणि बीज व्यवस्थापन, पीक पद्धती आणि शेती तंत्रज्ञान, जैविक खाते आणि कीड रोग व्यवस्थापन, क्षमता बांधणी, प्रसार आणि तंत्रज्ञान वापर हे 4 टप्पे यामध्ये असतील. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19, 21-18 अशा गुणांनी काल पराभव केला. उपांत्य फेरीचा दुसरा सामना इंडोनेशिया आणि चीन यांच्यात होणार असून या सामन्यातील विजेत्याशी भारतीय जोडीचा सामना होणार आहे. भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. आयपीएल क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान विजेतेपदाची लढत होणार आहे. गुजरातनं राजस्थान रॉयल्सवर शुक्रवारी मात केली होती. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात पुढे वाटचाल सुरू होण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर. भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्र. सकाळचे 7:20 आणि 30 सेकंद झाली आहेत.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
2: श्रीकृष्ण गुरुकुल। सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
2: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
2: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 73 52। योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोलेकाटी। इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क 94218 760 55।
0: श्रोते हो, ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन।
4: श्रोते हो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं। पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर। आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळं इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. श्रोते हो, आता अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अभिजात मराठी आपली मराठी
1: आपली मराठी
2: अभिजात मराठी।

0: Ferrari.
1: A feliz Ferrari.
0: A brilhar Ferrari.
1: A feliz Ferrari.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश, विश्वकोश, ज्ञानकोश याबाबत काम करते आणि मराठी विश्वकोश हे ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाच्या धर्तीवर तयार झालेले आहेत. यांच्या नोंदी प्रकाशनाचं कार्य ही संस्था करते. मागील भागात डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर यांच्याकडून आपण खंड 1-5 यांची माहिती घेतली. आजच्या या भागात आपल्याकडे पल्लवी गायकवाड संपादकीय सहाय्यक

0: मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी जाणून घेणार आहोत. गायकवाड मॅडम, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार.
0: मॅडम, मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 हे कशाबाबत आहे, त्यांचा थोडक्यात परिचय आमच्या श्रोत्यांना आपण करून द्यावा.
1: जसं आपण यापूर्वी पण पाहिलं की मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्रहक आहे, त्यामुळे खंड 6 ते 10 या खंडांमध्ये देखील आपण सर्व विषयांना सामावून घेतलेलंच आहे.
0: बरोबर.
1: जवळजवळ 100 विषय तरी आपण मराठी विश्वकोशाद्वारे वाचकांसमोर ठेवत असतो. तर या ज्या खंड 6 ते 10 आहेत याची एक थोडक्यात माहिती मी देते. म्हणजे खंड 6 आहे तो चेन सर एन्स्ट बोरिस ते डोळा या नोंदीपर्यंत आहे. तो 1977 प्रकाशित झाला आणि याच्यामध्ये 1141 नोंदी आहेत. खंड 7 हा आहे ड्युईस बर्ग, भूगोलाची नोंद आहे. तिथून ते धरणगाव हे देखील भूगोलाचीच नोंद आहे. इथपर्यंत हा खंड पूर्ण केलेला आहे. तो 1977 प्रकाशित झाला आहे आणि याच्यामध्ये 897 नोंदी घेतलेल्या आहेत. खंड 8 हा आहे धरणे व बंधारे, तिथपासून ते नॉकशॉट पर्यंत याच्यामध्ये 773 नोंदी असून हा 1979 प्रकाशित झालाय. खंड 9 मध्ये आपण पौन चेरियू अपभ्रंश भाषा साहित्याची ही नोंद आहे. तिथून ते पहलवी साहित्य आशियाई भाषा साहित्याची नोंद आहे. इथपर्यंत तो खंड पूर्ण केला आहे. हा 1980 प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 899 नोंदी समाविष्ट आहेत. आणि खंड 10 आहे तो पैकारा ते बंदरे, स्थापत्य अभियांत्रिकीची नोंद आहे बंदरे. तर हा खंड आहे तो 1981 प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 798 नोंदी आहेत. तर हे जे 6 ते 10 खंड आहेत हे सर्व खंड आहेत ते आपले आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखालीच पूर्ण झालेले आहेत.
0: अच्छा, म्हणजे त्यावेळेला तर्कतीर्थ होते आणि स्वतः त्यांनी यावर देखरेख केलेली होती. मॅडम, आता हे जे खंड 6 ते 10 आहेत तर यांच्यात महत्वपूर्ण अशा कोणत्या नोंदी आहे, म्हणजे आपल्या वाचकांना जर अगदी त्याला भेट द्यायची असेल आणि ती माहिती घ्यायची असेल विश्वकोशाच्या या खंडांविषयी, तर याच्यातल्या महत्वाच्या नोंदी कोणत्या आहेत?
1: आता आपण ओळीनं पाहायला गेलो तर खंड 6 मध्ये जसं मगाशी म्हटलं की चेन सन अन्स बोरिस पासून नोंद सुरू होतात. याच्यामध्ये विज्ञान विषयाच्या 462 आणि मानव्य विषयाच्या 679 नोंदी आहेत. याच्यामध्ये छंदोरचना ही एक अत्यंत सुंदर नोंद आहे. छंदोरचना म्हणजे पद्यरचना आहे. हल्ली आपण अभ्यासक्रमातही पाहतो की मुलांना पहिलीपासूनच कविता करण्याचा छंद लागलेला असतो, तर तो कुठेतरी शास्त्रीय पद्धत त्याला मिळावी यासाठी आपण ह्या नोंदीकडे नक्की पाहू शकतो. या नोंदीमध्ये आहे ते आपण वैदिक छंदोरचनापासून ते इंग्रजी छंदोरचना इथपर्यंत उपशीर्षकाद्वारे ही नोंद पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये संस्कृत प्राकृत अपभ्रंश आहे किंवा मराठी छंदोरचना आहे. या संदर्भातली माहिती देखील आपण त्या त्या ठिकाणी त्यातील पद्यरचना कशा प्रकारे असते, जसं अलंकार आहेत वगैरे, याबद्दलची माहिती देखील त्या नोंदीमध्ये घेतली आहे. एकूण जवळजवळ 11 पृष्ठांची ही नोंद केलेली आहे. त्याचबरोबर छोडो भारत आंदोलन ज्याविषयी आपल्याला शालेय पुस्तकात देखील धडे आहेत, तर ही माहितीसाठी अधिक माहिती मिळावी या विषयासाठी तर त्यासाठी आपण हा खंड रेफर करू शकतो. छोडो भारत आंदोलनाविषयी आपल्याला तिथे अधिक माहिती मिळू शकते. पुन्हा आता आपण पाहतोय की जलसंधारणाबद्दल आपण फारच अवेअर झालेलो आहोत, कारण पाण्याचं जे संकट आपल्यावर येत आहे त्यानुसार. तर या खंडामध्ये आपल्याला जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचं संरक्षण कसं करावं, त्याचं संवर्धन कसं करावं आणि उपयुक्ततापूर्ण असं फायदेशीर व्यवस्थापन कसं केलं जावं याविषयीची माहिती आपल्याला जलसंधारण या नोंदीमध्ये पाहायला मिळते. हे झालं खंड 6 बद्दल.
0: खंड 7 मध्ये काय विशेष नोंदी आहेत?
1: माझ्या आवडीची नोंद म्हणाल तर खंड 7 मध्ये तटबंदी ही युद्धशास्त्रातली एक नोंद आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन तटबंदी कशी केली गेली होती इथपासून ते आधुनिक तटबंदीचे नमुने इथपर्यंत त्याच्यामध्ये माहिती कव्हर करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1977 हा खंड प्रकाशित झाला होता, पण तरी देखील त्यामध्ये माहिती अगदी अद्ययावत असल्याप्रमाणे आहे. आणि ही नोंद पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये विविध चित्रांची देखील दिलेली आहेत की तटबंदी कशा प्रकारे असते.
0: हो, कारण आधुनिक मुलांना ते कळलं पाहिजे,
1: त्यामुळे त्यामध्ये आपण चित्र घेतलेलं आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत, त्यावेळेसचे जे काही नकाशे होते ते देखील आपण त्या नोंदीमध्ये घेऊन पूर्ण केलेले आहेत. फिलग्री वर्क म्हणून एक नोंद आहे जी तारकामाची आहे, उपयुक्त कलासाठी आहे, तर त्या नोंदीचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे या खंडामध्ये. पुन्हा बऱ्याच जणांना धर्माविषयी फार असतं की अगदी छोट्यातल्या छोट्यांची पण माहिती मिळावी अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. मग त्यामध्ये ज्याला आपण देवांचा कारागीर म्हणतो, ज्याने इंद्राचं वज्र तयार केलं किंवा बृहस्पतीसाठी ज्याने लोखंडाची कुऱ्हाड तयार केली, असा त्वष्टा नावाचा जो एक कारागीर आहे त्याची देखील नोंद आपण या खंडात घेतलेली आहे, जी धर्माच्या अनुषंगाने घेण्यात आलेली आहे.
0: मैडम आता तुम्ही सातव्या खंडात

0: असं सांगितलं. असंच आठव्या खंडामध्ये कोणत्या विशेष अशा नोंदी आहेत?
1: आठव्या खंडातील सर्वात महत्वपूर्ण नोंद म्हणजे नोबेल पारितोषिक. तर ही नोबेल पारितोषिक नोंद आहे ती अर्थशास्त्राच्या दृष्टीने असेल. आणि यामध्ये नोबेल पारितोषिका कशी दिली जातात, म्हणजे नोबेल यांनी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये या पारितोषिका संदर्भात काही तरतुदी करून ठेवलेल्या होत्या, त्याची निवड कशी करण्यात यावी अशी उपशीर्षक आपण घेतलेली आहेत. आणि त्या पारितोषिकाचे स्वरूप, त्याची पात्रता काय असावी आणि हे पारितोषिक वितरण समारंभ कसा केला जावा, कुठे केला जावा, या संदर्भातील माहिती देखील आपण या नोंदीमध्ये घेतलेली आहे. आणि यामध्ये काय केलं, आपण 1901 पासून ते खंडाच्या प्रकाशनापर्यंत, म्हणजे 1977 हा खंड प्रकाशित झाला म्हणून तोपर्यंत त्या शास्त्रज्ञाचे नाव, त्याला जेव्हा पारितोषिक मिळाले तेव्हाचं वर्ष, तो कोणत्या देशाचा आहे ते देशाचं नाव, आणि त्याने जे काही कार्य केले आहे, त्याला कोणत्या कार्यासाठी पारितोषिक मिळालेले आहे नोबेल पारितोषिक, असे मुद्दे घेऊन आपण एक टेबल तयार केलेला आहे. आणि 1901 ते 1977 प्रत्येक शास्त्रज्ञाचं नाव, त्याचे कार्य, त्याला मिळालेलं पारितोषिकेचं वर्ष, हे सगळं आपण एका दृष्टिक्षेपात बसतं त्या टेबलमुळे. जसं उदाहरण पाहिलं तर 1901 मध्ये विल्यम रॉन्टगेन यांना, जर्मनीचे आहेत, त्यांना भौतिकी विषयासाठी क्ष किरणांचा शोध याकरिता नोबेल पारितोषिक मिळालेले होते. त्यामुळे ही एक नोंद अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर नभोनाट्य ही नोंद देखील आपल्याला या खंडामध्ये पाहायला मिळेल की रेडिओवरून प्रकाशित केला जाणारा जो एक नाट्य प्रकार आहे नभोनाट्य, तर ती नोंद देखील आपल्याला या आठव्या खंडामध्ये पाहायला मिळू शकते.
0: अच्छा, आणि नवव्या खंडातल्या महत्वपूर्ण नोंदी कोणत्या आहेत?
1: नवव्या खंडामध्ये एक मानसशास्त्राची नोंद आहे परपीडन व स्वपीडन विकृती म्हणून. बऱ्याचदा कसं होतं, असं जेव्हा आपण बाहेर वाचन करायला जातो तेव्हा ते तितकंसं व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे शब्द बऱ्याचदा मुलांनी वाचावेत की नाही इथपर्यंत आपण विचार केला जातो. पण जेव्हा मराठी विश्वकोशामध्ये वाचक वाचनासाठी येतो तेव्हा तिथे वाचकाच्या सर्व वर्ग लक्षात घेऊन नोंद लिहिलेली असते, म्हणजे कुठेही अश्लीलता वाटणार नाही अशा प्रकारे त्या नोंदीतील सर्व शब्दशास्त्रीय पद्धतीने घेऊन ती जी संकल्पना आहे मानसशास्त्रातील ती अगदी पूर्ण केलेली आहे लेखकाने. त्यामुळे परपीडन व स्वपीडन विकृती अशी एक मानसशास्त्राची नोंद आपण त्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर पतंग आहे, वनस्पतीशास्त्राची आहे, पौन पेरुई अपभ्रंश भाषा साहित्याची नोंद आहे, ती देखील नोंद आपण नवव्या खंडामध्ये पूर्ण केलेली आहे.
0: शेवटचा दहावा खंड,
1: दहावा खंड याच्यामध्ये आपण पोवाडा मराठी भाषा साहित्यातली नोंद आहे. त्यानंतर या खंडामध्ये प्रामुख्याने प्राणी विज्ञानाच्या नोंदी अतिशय आलेल्या आहेत, म्हणजे प्राणी सृष्टी आहे, त्यांचे संघ आहेत, प्राणी वर्ग आहेत, त्यांचं संचलन, स्थलांतरण, सामाजिक जीवन याविषयीची सर्व माहिती आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर प्रोबिट विश्लेषण हे जे एक प्रामुख्याने जीवविज्ञानातील संशोधनाचा वापरण्यात येणारा एक प्रकार आहे, सांख्यिकीय पद्धत आहे, जीवविज्ञानातील संशोधनात ही जास्त प्रमाणात वापरण्यात येते, त्याविषयीची माहिती देखील आपण या नोंदीमध्ये पूर्ण केलेली आहे. त्यानंतर ज्योतिषशास्त्र ती नोंद आहे. पशुवैद्यका संदर्भातल्या नोंदी आहेत, म्हणजे आता बऱ्याचदा आपण बघतो की ब्लॅक क्वार्टर असा एक आजार आहे फऱ्या रोग म्हणून, तर त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, काय प्रतिबंध केले पाहिजेत, रोग निदान म्हणजे नक्की झालं आहे ते लक्षणांपासून ते त्याच्यावर होणाऱ्या प्रतिबंधापर्यंत, उपायांपर्यंत या नोंदीमध्ये आपण माहिती दिलेली आहे.
0: मॅडम, हे 6 ते 10 खंडातल्या महत्वपूर्ण नोंदींविषयी आता तुम्ही सांगितलं, परंतु आता या खंडांचं वाचन आपण जेव्हा करतो आणि इतका त्याचा आवाका मोठा आहे, तर मग हे वाचन करताना आपल्याला काय लक्षात मुद्दे घेऊन ते वाचन करायला अपेक्षित असतं?
1: बऱ्याचदा आपण एखादी नोंद वाचत असतो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या नोंदीची पण क्युरियोसिटी असते की हे पण मला तिथे वाचायला मिळेल का. जसं आता प्रभात फिल्म कंपनी ही एक नोंद आहे चित्रपट सृष्टीची आहे, जेव्हा आपण ही नोंद वाचत असतो तेव्हा अनेक नाटककार आहेत वगैरे त्यांची माहिती आपल्याला यात मिळेल का, तर ते आपल्याला तिथेच कळते, म्हणजे एक प्रकारे हायपर लिंकिंग आपण म्हणतो, तर ते तिथे कव्हर केलं जातं. म्हणजे मास्तर कृष्णराव जेव्हा आपण वाचत असतो तिथे पोकळबाणाने तिथे दाखवलं जातं की मास्तर कृष्णराव, म्हणजे मला तिथे लक्षात येतं की ही देखील नोंद याच्यामध्ये आहे, की मला ही नोंद देखील कुठेतरी वाचायला मराठी विश्वकोशामध्ये कुठेतरी वाचायला मिळणार आहे. किंवा अनंत काणेकर असतील त्यांची नोंद देखील तसंच होणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की एकच शब्द असतो परंतु वेगवेगळ्या अर्थाने घेतलेला असतो. जसं पतंग, आता पतंग म्हणलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा ते खेळण्यातला पतंग असतो, उडवणारा तो
0: येतो,
1: पुन्हा पतंग जे आहे ते कीटक पण आहे आणि पतंग नावाचा एक वनस्पती पण आहे. तर त्यावेळेस कसं होतं की ते नोंदी आपण घेत असताना पतंग 1, पतंग 2, पतंग 3 अशा प्रकारे ह्या नोंदी आपण घेत असतो. मग पतंग 1 म्हणजे जेव्हा जी नोंद सर्वप्रथम आपल्याला लक्षात येते की पतंग म्हणलं की खेळातला, मग खेळ व मनोरंजन असा त्याच्या पुढे विषय दिला जातो. त्यानंतर पतंग 2 कीटक विज्ञानातील नोंद येते, पतंग 3 आहे ते वनस्पती विज्ञान, आणि मग जपान वुड ट्री म्हणजे वनस्पती विज्ञानातली

0: नोंद आहे. अशा प्रकारे आपण जर का एकाच नावाने आलं तर त्याच्या पुढे 1, 2, 3 असे आकडे देऊन त्या सर्व नोंदी त्याच्यामध्ये घेत असतो.
1: हा म्हणजे सर्वंकष माहिती आपल्याला मिळते किंवा मराठी भाषेशी जे संबंधित नाही किंवा आहेत त्यांनाही ती सखोल मिळते, प्राथमिक माहिती पण मिळते. आणि त्यांनी जर ह्या आपल्या विश्वकोशाच्या वेबसाईटला भेट दिली तर त्या व्यक्तीला सगळी माहिती आपल्या या मराठी विश्वकोशाच्या खंडांमधून प्राप्त होईल. तर श्रोत्यांनी नक्कीच त्या साईटला तुमच्या भेट द्यायला.
0: मराठी विश्वकोशाचे 1 ते 20 खंड प्रकाशित आहेतच, परंतु आपले हे सर्व खंड आपल्या साईटवर मराठी विश्वकोश .org.in या साईटवर देखील आपल्याला विनामूल्य आकार विल्हे देखील पाहायला मिळतील. किंवा आपण एखाद्या नोंदीचं नाव तिथे सर्च मध्ये टाकलं तर तशी देखील ती नोंद आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मी श्रोत्यांना, महाराष्ट्रातील सर्व तज्ञांना विशेष करून विनंती करेन की आपण नोंदी एकदा तरी वाचाव्यात. आपल्या विषयातील विषयाप्रमाणे त्या नोंदींमध्ये जर काही अद्ययावती करण्याची आवश्यकता असेल तर आपण नक्की आम्हाला संपर्क साधावा. आमच्या तज्ज्ञ मंडळाकडून त्याच्यावर विचारविनिमय होऊन त्या माहितीचा अंतर्भाव करण्यात येईल. आता सध्या पहिल्या खंडाचं काम सुरूच आहे अद्ययावतीकरणाचं, तर मी श्रोत्यांना नक्कीच अशी विनंती करेन की त्यांनी एकदा तरी वाचून आपली मतं कळवावीत.
1: आज मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी माहिती देण्यासाठी पल्लवी गायकवाड संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला अतिशय रंजकपणे ही माहिती दिली. मॅडम आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपल्या मताचा नक्कीच आम्ही आदर करू. आपण कृपया या ईमेलवर आमच्याशी संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएम बँड 103.4 मेगा हर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोतेहो, आताच आपण माणिक वर्मा यांच्या आवाजात म पा भावे यांचं गीत ऐकलं. संगीत अशोक पत्की यांचं होतं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: श्रोतेहो, 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. पण त्याच्या आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या बरं कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कला परंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भुत अशी प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण होता हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

जाणून घेऊया आजच्या काही कार्यक्रमांविषयी. आज सकाळी ठीक 8:15 साठेज ऑर्थो स्पाईन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्याचबरोबर 8:20 पुना गाडगे अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 9:00 दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. श्रोते हो, सकाळी 9:05 नो युअर इंग्लिश हा कार्यक्रम प्रसारित करू. संकलन आणि वाचन रेखा बाबा नगरे यांचा. 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम।
0: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही।
1: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
1: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
0: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
1: अधिक स्वादिष्ट।

श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम सकाळी ठीक 9:15 भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

मोहम्मद रफी यांच्या आवाजात वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीकांत ठाकरे यांचं होतं. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता।

श्रोतेहो, आज सकाळी 10:54 मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार। साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटर यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। सोलापुरातील सुप्रसिद्ध एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन अर्थात डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाइन केअर अँड टायनी ग्लँड क्लिनिक दत्त चौकातल्या टोळाच्या बोळात आहे। श्रोतेहो, आज आपण डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांना भेटून स्लीप डिस्क आणि सायटिका याविषयीची अधिक माहिती घेणार आहोत। चला तर भेटूया एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन अर्थात मणका रोग तज्ञ डॉक्टर अश्विन साठे यांना। डॉक्टर अश्विन हेमंत साठे सर, नमस्कार।
1: नमस्कार
0: डॉक्टर। सध्या आपण स्लीप डिस्क आणि सायटिका याविषयी बोलतोय। आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण श्रोत्यांना ऐकवणार आहोत। गेल्या भागामध्ये आपण सांगितलं की 95% लोकांना ऑपरेशन करण्याची गरज नाहीये, पण ज्यांना अगदी हे ऑपरेशन करण्याची गरज आहेच अशांसाठी यामध्ये आधुनिकता काय काय आलेली आहे, या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी काय सांगाल?
1: मणक्याचं ऑपरेशन एस्पेशली स्लिप डिस्क साठी होणार ऑपरेशन इतकं सेफ झालेलं आहे की लोकांना भीती ऑपरेशनची बाळगण्याचं काही कारणच उरलं नाही। याचं कारण म्हणजे आता मी जेव्हा कोरियामध्ये होतो तिथे मी हे शिकून आलो की एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हणजेच स्टिचलेस स्पाइन सर्जरी अंडर लोकल अनेस्थेशिया, म्हणजे बिना टाक्याची मणक्याची भूल बेशुद्ध न करता केली जाणारी शस्त्रक्रिया, की आता म्हणजे ड्रीम कम ट्रू म्हणल्यासारखं हे तयार झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये काय होतं की 8 मिलीमीटरच्या इन्सिजन मधनं आपण आपली मणक्याकडे जाणारी दुर्बीण आत टाकतो।
0: बर,
1: पूर्वी काय होतं की मणक्यात जी स्लिप डिस्क झाली आहे त्या डिस्कला पोहोचेपर्यंत पाठीच्या मागे मोठा कट घ्यायला लागायचा,
0: बरोबर आहे,
1: आणि पाठीचे स्नायू डिसेक्ट करायला लागायचे किंवा त्याची चिरफाड करायला लागायची। मग लॅमिनेक्टमी नावाचा प्रकार असायचा की पाठीच्या मागचं हाड जे होतं मणक्याचं ते हाड काढून टाकलं जायचं आणि मग त्याच्यानंतर नसांना एका बाजूला सरकवलं जायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ती डिस्क दिसायची।
0: बर,
1: मग ती डिसलेली डिस्क आपण काढून घेत होतो। ही पूर्वीची पद्धत होती,
0: जुनी पद्धत होती।
1: मग ह्याच्यात चिरफाड बरीच होती, ब्लड लॉस होता, पेशंटला भूल बेशुद्ध करायला लागायचं। पण आता जी टेक्निक आहे त्यात आपण पेशंटच्या साईडनी जाऊन कुठल्याही हाडाला हात न लावता डायरेक्ट डिस्कवर दुर्बीण टाकतो आणि त्याच्यामुळे कुठलीही चिरफाड किंवा नॉर्मल टिश्यूला कुठल्याही हार न पोहोचवता आपण डिस्कवर डायरेक्ट पोहोचतो आणि आपण तो खराब झालेला डिस्कचा तुकडा बाहेर काढतो आणि नसा मोकळ्या करतो।
0: म्हणजे कमीत कमी वेदनेमध्ये हे ऑपरेशन आपण सहज करू शकतो,
1: अगदी कमीत कमी वेदनेमध्ये, कमीत कमी रिकव्हरी टाइम। म्हणजे इनफॅक्ट काही पेशंट तर असे आहेत की जे सकाळी आले, ऑपरेशन झालं, संध्याकाळी घरी गेले।
0: डॉक्टर, आपण श्रोत्यांना आपल्या हॉस्पिटलचा पत्ता सांगूया। साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटर, दत्त चौक, टोळाचा बोळ, सोलापूर। मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482। पण अलीकडच्या काळात बऱ्याच जणांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, मग त्यामुळे देखील हा काही त्रास होण्याची शक्यता असते?
1: ओबेसिटीमुळे सुद्धा मणक्यावर ताण बराच पडतो आणि त्यामुळे स्लिप डिस्क होण्याचा चान्स नक्कीच असतो। खरं तर ओबेसिटी जेव्हा पेशंट वजनाने जास्ती असतात तेव्हा ट्रॅडिशनल पद्धतीने ऑपरेशन करताना मणक्यापर्यंत पोहोचायला खूप मोठं इन्सिजन किंवा खूप मोठं चिरफाड करायला लागतं। पण या दुर्बिणीची मजा अशी आहे की 50 किलोचा व्यक्ती जरी असला तरी 8 मिलीमीटरच इन्सिजन आहे,
0: बर
1: 100 किलोचा व्यक्ती असला तरी 8 मिलीमीटर इन्सिजन आहे, कारण दुर्बिणीचा डायमीटरच तेवढा आहे। त्यामुळे दुर्बीण सगळ्यांना सेमच वापरली जाते, त्यामुळे तुमचं वजन कितीही असलं तरी तुमच्या शरीरावर येणारा टाका नसलेला 8 मिलीमीटरचाच छेद येणार आहे।
0: बरं,
1: हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे। आणि मग त्याला आम्ही जेव्हा आम्ही इंग्लंडमध्ये होतो त्याला ग्रेट इक्वलायझर म्हणायचो। बाकीच्या ह्याच्यात म्हणजे ओबीज लोकांना किंवा थिन लोकांना सगळ्यांना एकत्र एका ह्याच्यात समान वागणूक मिळणार असा हा ऑपरेशन आहे।
0: खरंच आहे। श्रोते हो, आपल्याला जर स्लिप डिस्क किंवा सायटिकाचा त्रास असेल तर आपण तात्काळ साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटरला भेट देऊ शकता आणि डॉक्टरांशी संवाद साधू शकता। डॉक्टरांचं हॉस्पिटल दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे। मोबाईल नंबर आहे 78 87 73 54 82, 7887735482। डॉक्टर, या संदर्भातली अधिक माहिती आपण या नंतरच्या भागामध्ये घेणार आहोत। ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। मी अभिराम सराफ आपला निरोप घेतो। धन्यवाद। नमस्कार।

0: साठेज ऑर्थो स्पाईन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आता ऐकूया दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, सोन्याचे देखणे हार, अगदी वेगळ्या धाटणीचे नव्या डिझाईन्सचे हार, ही नावं ऐकली तरी स्त्रीमन हरखून जातं. आणि मग आम्ही महिला लक्ष्मी हार, बकुळ हार अशा सुंदर आणि मनात भरणाऱ्या सोन्याच्या हारांविषयी बोलताना अगदी भान हरपून जातो. तर या लक्ष्मी हार आणि बकुळ हार यांची रचना कशी असते, त्याचं फिनिशिंग कसं असतं, त्याचं पॉलिशिंग कसं असतं, या सगळ्यांची माहिती आपल्याला देण्यासाठी आपण आमंत्रित केलंय पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना. मोडकसर, नमस्कार.
5: नमस्कार. जसे माळा आपण बघितल्या पारंपरिक तीन चार प्रकारच्या होत्या, तसे हारही वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण त्यातले अनेक प्रकारचे हार आहेत, पण हे चार हार खूप पॉप्युलर आहेत. त्यातला लक्ष्मी हार जर बघायचा झाला तर शेवटी लक्ष्मी म्हणजे एक ग्रेसफुल आपली दैवत आहे. त्याच्यामध्ये टिकले असतात. आपण जर जुना तांब्याचा एक पैसा जो असायचा गोल, तो जर डोळ्यासमोर आणला तर ती ज्या आकाराची टिकली होईल त्या आकाराच्या टिकल्या असतात आणि त्याच्यामधोमध लक्ष्मीची प्रतिमा त्याच्यामध्ये एम्बॉस केलेली असते आणि त्या वावकड्या म्हणतात त्याला, म्हणजे ओहल टाईपच्या अशा कड्या असतात की ज्याच्यामध्ये ते गुंफलेल्या असतात. आता अशा ज्या टिकल्या असतात, साधारणपणे एक टिकली 500 ते 600 मिलीग्रॅमची होते आणि अशा अनेक टिकल्या एकत्र करून ते हार बनवले जातात. साधारणपणे एका बाजूला 12-15 टिकल्या, दुसऱ्या बाजूला 12-15 टिकल्या. लक्ष्मीहाराला आणखीन ग्रेसफुल बनवण्याकरता त्याला पदक पण बनवलं जातं आणि मग ते पदक साधारणपणे आपलं रुपयाचं नाणं जे असतं त्या नाण्याच्या आकाराचं पदक असतं, त्याच्यावरती लक्ष्मी एम्बॉस केलेली असते. त्याला मागे मानेकडे लांबी वाढवायची कमी करायची असेल तर चेन लावता येते. साधारणपणे आपण वजनात जर विचार करायचा झाला तर 18 ते 20 इंचाचं जर हे करायचं झालं सगळ्यात मिळून तर 18 ते 20 ग्रॅम पर्यंत हा पदका सकट हार होऊ शकतो.
2: एक पदरी
5: कारण की लक्ष्मीहार जनरली एक पदरी केला जातो. आता आधुनिक काळामध्ये हौसेनुसार तो 4 पदरापर्यंत पण करतात, पण परंपरागत एक पदरी असतो. हलक्या वजनाचं म्हणजे वजनानी हलकं, परत क्वालिटीने म्हणजे वजनानी हलका दागिन्याचे प्रकार निघाले तर कोईमतूर साईडला म्हणजे साऊथ इंडियामध्ये हेच हार याच साधारणपणे आकारमानाचे 8 ते 10 ग्रॅम मध्ये पण बनवले जातात, कारण आधुनिक प्रोडक्शन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये. आणि ते 1-2-3 पदराचे असतात, आपण म्हणलात तसं 22 कॅरेट मध्ये बनतात. 14 ते 16% मजुरी असते. तर 20 ग्रॅमचं करायचं झालं तर साधारणपणे 3.5 लाख रुपये ते 4 लाख रुपयाच्या दरम्यान मजुरी आणि जीएसटी सकट त्याची किंमत होऊ शकते एक पदरी हारची. जेवढे पदर वाढवणार त्या प्रमाणात वाढणार. पण जर कोईमतुरी तोच घेतला 10 ग्रॅमचा तर तो साधारणपणे 2 लाख ते 2 लाख 10 हजारापर्यंत मजुरी आणि जीएसटी सकट आपल्याला पडू शकतो. लक्ष्मीहारही चांगलं जर ग्लॉस फिनिशचं पॉलिश केलं, त्याच्यामध्ये 2 प्रकारची पॉलिश केली जातात, म्हणजे प्रतिमेला एक पॉलिश केलं जातं आणि खालच्या टिकलीला वेगळं पॉलिश केलं जातं आणि त्याला एक वेगळा उठावदार पण आणला. बकुळहाराला तास आणि रवा वगैरे भरपूर असतो त्यामुळे तो स्पार्कल होतो. म्हणजे आपण बकुळीचं जे फूल बघतो ते जर बघितलं तर त्याची सरफेस जो आहे खालचं देठाची बाजू सोडून द्या तर तो सरफेस आहे त्या आकाराच्या टिकले असतात त्या आणि त्या खूप सुंदर पॉलिश केलेल्या असतात त्यामुळे ते चमचम करतात, चमकतात. साधारणपणे 30 ग्रॅम मध्ये एक पदरी बकुळहार होतो कारण त्याला जरा थिकनेस असतो, ते पातळ नाही बनवू शकत, थिकनेस असतो. तर त्यामुळे तो 30 ग्रॅम मध्ये एक पदरी 24 इंचापर्यंत बनतो. त्याला सुद्धा कधी कधी पेंडंट लावलं जातं बकुळहाराला, मग ते साधारण 4-5 ग्रॅमचं पेंडंट जर आपण ऍड केलं तर साधारणपणे 35 ते 40 ग्रॅमपर्यंत त्याचं वजन जाईल. लांबी वाढवायला आपण मानेवर त्याला चेन लावू शकतो. लाईट वेट मध्ये मी जसं मगाशी लक्ष्मीहाराचं सांगितलं कोईमतुरी लाईट वेट येतं, तसं त्याच्यामध्ये लाईट वेटही येतात जे 14-15 ग्रॅम बनतात, म्हणजे ऑलमोस्ट निम्म्या वजनामध्ये बनतात.
2: मोडक सर, आज आमच्या श्रोत्यांना लक्ष्मीहार आणि बकुळहार म्हणजे नक्की काय, त्याचं स्वरूप, सौंदर्य, वजन या

0: सगळ्यांची माहिती आपण दिलीत त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: श्रोतेहो, आताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला.

आकाशवाणी सोलापूर केंद्रात सोशल मीडियावरही उपलब्ध आहे आमचे कार्यक्रम. आपण आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवरही ऐकू शकता. तेव्हा आकाशवाणी सोलापूरला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. श्रोते हो, आता आकाशवाणी सोलापूरचं प्रसारण तुमच्यापर्यंत फक्त रेडिओवरूनच नाही तर सोशल मीडियावरूनही पोहोचतंय. म्हणजे आता तुम्ही कुठेही असलात तरी आकाशवाणी तुमच्या सोबतच. मैलो दूर अंतर क्षणार्धात पार करूया आणि ऐकूया आपल्या मनाचा आवाज, आकाशवाणी सोलापूर.

आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. सकाळचे 8:30 वाजतात. प्रथम मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपी करत आहोत. त्यानंतर ठीक 8:40 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रथम ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्यातील एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यवसाय कुशलता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान काल सेवानिवृत्त झाले.

दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. तिन्ही दलांकडून मानवंदना स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची सन्मानाची बाब असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं. चार दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं. शेतीमधील खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशव्यापी खेत बचाव अभियान राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत या अभियानाच्या तयारीसंदर्भात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितलं. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला देणं, पंचायत स्तरावर सक्रिय सहभाग आणि विविध योजनांचे लाभ थेट गावापर्यंत पोहोचवणं या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रित असेल. भारतात वार्षिक अंदाजे 60 दशलक्ष मेट्रिक टन खतं वापरली जातात. यामुळे भारत हा जागतिक स्तरावर खतांचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यापैकी 500 LMT पेक्षा अधिक खतांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर केलं जातं आणि उर्वरित गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांसाठी कृषी विज्ञान केंद्रांना मुख्य समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. 1600 हून अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच खतांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी 500 विशेष पथकं गठीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरुन मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचं थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरुन मन की बात ऐकता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन देण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर राहिली आहे. वित्त मंत्रालयाच्या मे 2026 मासिक आर्थिक आढाव्यानुसार देशाची परकीय चलन गंगाजळी समाधानकारक पातळीवर कायम आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कठोर होत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढीची गती यामुळे जागतिक वातावरण अधिकच आव्हानात्मक बनलं असल्याचं आणि या बाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरू शकतात असं या अहवालात नमूद केलं आहे. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील उलाढालीनं आपली मूळ गती कायम राखली असली तरी यावर्षी मार्च महिन्यात गाभा उद्योगांच्या निर्देशांकात 4.5% किरकोळ घट दिसून आली. किरकोळ महागाईच्या स्वरुपात मोजला जाणारा महागाईचा दबाव यावर्षी मार्चमध्ये 3.4% मर्यादित पातळीवर नियंत्रणात राहिला. आर्थिक व्यवस्थेतील उपलब्ध रोखीचं प्रमाण अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध असून बँक कर्जाच्या वाढीचा वेग स्थिर राहिला आहे. सरकारनं 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरतं माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं एका अधिसूचनेत सांगितलं की कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीचं हित अग्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला. कापसाच्या हंगामाव्यतिरिक्त या काळात लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून प्रवासबंदी लादलेल्या किंवा सीमाबंद केलेल्या देशांना अशा उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं ते म्हणाले. इबोला उद्रेकाचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधील बुनिया इथं भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कॉंगोमध्ये इबोलाची 906 संशयित प्रकरणं आणि 223 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे तर शेजारील युगांडामध्ये 9 बाधित रुग्ण आणि 1 मृत्यूची पुष्टी झाली आहे. या प्रादुर्भावामध्ये इबोलाच्या बुंदी बुग्यो प्रकाराचा समावेश असून त्यावर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाही. तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना आकर्षणाचा बुरखा फाडणं, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणं अशी आहे. तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी अंदाजे 80 लाख

0: लोकांचा अकाली मृत्यू होतो यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे आणि अतिरिक्त 13 लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतात. भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी अंदाजे 13.5 लाख मृत्यू होतात. सौदी अरेबियामध्ये यावर्षी आयोजित खिताबहु मिस्क समारंभात भारताच्या हज मिशननं 2 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. यात्रेकरूंच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सौदीच्या हज मंत्रालयातर्फे दरवर्षी दिले जाणारे लब्बैतुम पुरस्कार भारतीय हज मिशनला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संवाद या श्रेणीअंतर्गत प्रदान करण्यात आले. यावर्षी अंदाजे 1,75,000 भारतीय यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19 21-18 अशा गुणांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि प्रथम दिन आवरण प्रकाशित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात सांगितलं की हिंदी पत्रकारितेचा द्विशताब्दी सोहळा भारताची चेतना विचार आणि लोकजागृतीचा उत्सव आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात संपूर्ण राज्यात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेची द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंडच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचं अनावरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत समन्वित रूपक.
2: प्रसारित करीत आहोत जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वयित रूपक. तंबाखूची सवय तरी जीवनाचा अपव्यय. लेखन आणि निवेदन डॉ दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल आत्राम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश कवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल अत्राम. ऐकूया तर समन्वयित रूपक. तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय.
3: नमस्कार श्रोतेहो, आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी सुरुवातीला क्षणिक आनंद देते पण हळूहळू संपूर्ण आयुष्य पोखरून टाकते, ते म्हणजे तंबाखू सेवन. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचा उद्देश केवळ जनजागृती करणे नाही तर प्रत्येकाला आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणे हा आहे. तंबाखू, मग तो गुटखा असो, सिगारेट, बीडी किंवा मावा, शरीराला आतून पोखरून कमकुवत करतात. कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार यासारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देणारे हे व्यसन अनेक कुटुंबांचे सुख हिरावून घेत आहे. आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक तंबाखू सेवनामुळे मृत्यूमुखी पडतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. विशेषतः तरुण पिढी दिवसेंदिवस या व्यसनात अडकत आहे. त्यांना सावरायला हवंय.
4: अरे राहुल, तू पानटपरीवर काय करतोस? हा, मला वाटलंच तू पुडी खाण्यासाठी चालला असेल. थांब, आता मात्र आईकडे जावं.

0: लागेल.
1: अरे अरे एक पोळी दे ना पटकन, काय टाइमपास करतोय.
0: अरे राहुल, अरे कितीदा सांगितले तुला ह्या पुड्या खाऊ नकोस, पण ऐकत नाहीस. तुला तंबाखू खाण्याचं आता व्यसनच लागलं बेट्या.
1: अरे तसं काही नाही यार, व्यसन वगैरे काही नाही, जस्ट एन्जॉयमेंट म्हणून खातोय.
0: अरे कसली मजा. अरे ही सवय व्यसनात बदलत आहे तुझ्या. या व्यसनाने कितीतरी जणांचे दररोज प्राण जात आहेत रे, आणि हे तुला व्यसन जडले आता. हे मित्रा तू मान्य कर आणि हे तंबाखू खाणं सोड आता. बघ तुझा खोकला किती वाढतोय आता, नक्कीच तू आजारी आहेस. बघ
1: जाऊ दे, तू आता जास्त काही मला शिकू नको यार. चल चल आपण घरी जाऊया, मला ना थोडीशी बेचैनी वाटत आहे.
2: राहुल अरे का खोकलतोयस तू?
0: काकू बघा ना, हा ऐकतच नाही हो.
2: काय रे काय झालं?
0: काकू तुम्हाला कसं सांगू, अहो अहो हा तंबाखू खातोय.
2: होय प्रशांत, खरं सांगू का, हे माझ्या लक्षात आले बरं, पण याला विचारलं तर हा खात नाही म्हणतो आणि बाहेर जाऊन चोरून खातो. अरे एवढंच नाही रे, परवा तर ना तुला काय सांगू, मला याच्या खिशामध्ये सिगारेट सापडली बघ.
0: अरे बापरे असं आहे. काकू याला आता दवाखान्यात न्यायला हवं बघा, याचा खोकला वाढतोय आणि तंबाखूमुळेच हा वाढतोय.
2: राहुल चल बर, चल आपण आता दवाखान्यातच जाऊया.
1: राहू दे ग, त्या प्रशांतचं काय ऐकू नकोस, काय काय होत नाही मला.
2: हा असं नाही ऐकायचं प्रशांत, तू असं कर बर, फॅमिली डॉक्टरांना बोलव बर.
0: हो काकू लगेच बोलावतो.
3: राहुल हा जीभ आकर. थोडं खोकल. राहुल कधीपासून हे व्यसन जडलंय?
1: डॉक्टर साहेब असं काही मला ठामपणे सांगता नाही येणार बरं का.
3: अर्थात तू खूप दिवसापासून सेवन करतोस तर. खरं तर मी फॅमिली डॉक्टर आहे. काकू तुम्ही असं करा, याला तज्ञाकडे घेऊन जा, तेच योग्य उपचार करतील आणि सल्लाही देतील.
2: हो हो डॉक्टर साहेब.
0: काकू परवाच मी नांदेड आकाशवाणी केंद्रावर एक कार्यक्रम ऐकला होता, त्या डॉक्टरांनी तंबाखूचे दुष्परिणाम या संदर्भात खूप छान माहिती सांगितली होती बघा, ती रेकॉर्डिंग सुद्धा मी करून घेतली, ऐकूयात का आपण?
2: हो ऐकू बरं ती रेकॉर्डिंग.
4: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर मृत्युंजय महिंद्रकर नांदेड येथे गेल्या 30 वर्षापासून छातीरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा करत आहे. या 30 वर्षामध्ये मी जे रुग्ण पाहत असतो त्यामध्ये प्रामुख्याने छातीच्या संबंधित सगळ्या आजाराचे पेशंट असतात, त्यामध्ये दमा असो, COPD असो, फुफ्फुसाचे कॅन्सर असो किंवा घशाचे कॅन्सर, अन्नलिकेचे कॅन्सर किंवा जठराचे कॅन्सर, लिव्हर किडनीचे आणि इतर आतड्याचे कॅन्सर, या सर्व कॅन्सरच्या प्रकारामध्ये आणि या दम्याच्या लोकांमध्ये मला एक प्रामुख्याने कॉमन गोष्ट आढळली, ती म्हणजे तंबाखूचे सेवन. ते लोक एक तर तंबाखू सेवन म्हणजे खात होते किंवा बिडी किंवा सिगरेट ओढत होते. म्हणजे हे जे काय आजार आहेत, ज्या आजारामध्ये आजारी लोकांना सगळ्यात मुख्यतः व्यसन जे होतं ते कॉमनली तंबाखूचं होतं. आता तुम्ही म्हणता की साहेब तंबाखूचं व्यसन कसं म्हणता येते, दारूचं व्यसन म्हणता येते, नाही तसं नाही, तंबाखू सुद्धा एक व्यसनच आहे. आणि तंबाखू नाही भेटलं तर लोकांना बिलकुल त्यांना कसल्याही प्रकारचं काम सुचत नाही, त्यांचे डोकं काम करत नाही, त्यामुळे हे लोक सगळे त्याच्या व्यसनाधीन किंवा त्याच्या आहारी गेलेले आहेत. आणि हे जो तंबाखूचं जो सेवन आहे किंवा धूम्रपान आहे हे स्लो पॉयझन आहे. या स्लो पॉयझनमुळं हळूहळू आपल्या शरीरामध्ये असे काही बदल घडतात की ज्या बदलांमुळं आपले रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तवाहिन्यामध्ये थर तयार होतात आणि या थरांमुळं कालांतराने हृदयाचा आजार किंवा हार्ट अटॅक किंवा मेंदूचा लकवा म्हणजे स्ट्रोक

0: ही प्रकार सुद्धा घडतात. हायपर टेन्शन म्हणजे अतिरक्तदाब किंवा फुफ्फुसाचे आजार जसं दमा आहे, सीओपीडी आहे, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आहे, हे जे प्रकार आहेत हे सर्व प्रकार हे धूम्रपानानेच पेशंटला येतात. मग हा आजार समजा वेळेस जर आपण धूम्रपान सोडलं नाही तर त्या लोकांची फुफ्फुसं कामातून जातात. अगदी थोडंफार दोन पावलं तरी चाललं तर त्यांना धाप लागते, दम लागते. ही धूम्रपान सतत चालू ठेवलं तर त्यांचं हृदय सुद्धा वीक होऊन जाते आणि मग पेशंटचे हृदय सुद्धा निकामी होत जाते. धूम्रपानामुळे किंवा तंबाखूचे सेवनानं सगळ्या रक्तवाहिन्या हळूहळू जाम होतात आणि बर्जर्स डिसीज म्हणजे थ्रोम्बो अँजायटिस ऑब्लिटरस हा एक आजार त्यांना लागतो. या आजारामध्ये सगळ्या हातापायाच्या सगळ्या रक्तवाहिन्या ह्या जाम होतात आणि त्या ठिकाणी थर तयार होतो आणि या थरांमुळे त्या हातापायाच्या बोटांना वगैरे रक्तप्रवाह मिळत नाही आणि मग अशा ठिकाणी सगळे रक्तप्रवाह न मिळाल्यामुळे बोटं काळे निळे पडणे किंवा पायच काळा निळा पडणे किंवा खूप सून पडणे आणि शेवटी कधी कधी सप्लाय न झाल्यामुळे ड्राय गँग्रीन होणे आणि मग कधी कधी बोटं तोडणे किंवा पाय पण तोडण्याची वेळ पेशंटच्या त्याला येऊ शकते. त्यामुळे हा जो तंबाखूचा प्रकार आहे हा खूप अत्यंत घातक आहे. मला असं वाटतं की आज नो टोबॅको डे निमित्त तुम्ही सर्व लोक आपापले जे काही जीवलग मित्र असतील किंवा घरातले नातेवाईक असतील किंवा आपल्या घरातले मेंबर असतील त्यांना तुम्ही आवर्जून त्यांच्याकडून तुम्ही शपथ घ्या आणि त्यांना सांगा की तंबाखू हा अत्यंत वाईट पदार्थ आहे, याचं आजपासून आपण सोडून देऊ. तुम्ही सर्व लोक त्यामध्ये त्यांना मदत करा कारण तंबाखू सोडल्यावर एकाएकी पेशंटला खूप त्रास होतो. आम्हीच आमसारखे जे डॉक्टर लोक आहेत आमच्या आम्ही त्यांना स्पेशल त्याचे टोबॅकोला रिप्लेसमेंट जे काय असतात ते तुम्हाला आम्ही व्यवस्थित सांगू शकतो, तुम्हाला आम्ही लिहून देऊ शकतो जेणेकरून तंबाखू सोडणे सोपं जाईल. आणि तंबाखू सोडणे काहीच अवघड नाही आहे, फक्त मनाचा निर्धार पक्का करणं जरुरी आहे. तेव्हा मी सर्व श्रोत्यांना आणि सर्व माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की आजपासून मी आणि माझे सगळे मित्र, माझ्या घरचे मेंबर जे कोणी तंबाखू खात असतील किंवा पीत असतील किंवा बिडी पीत असतील सगळ्यांना मी पिऊ देणार नाही आणि त्यांना मी यापासून परावृत्त करेल आणि या भारताला तंबाखू मुक्त करून सुदृढ निरोगी भारत, बलशाली भारत करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
1: बघ राहुल, ऐकलंस ना? अरे तुझा चांगला जीव तू किती संकटात घालतोयस.
2: अहो अहो काकू, हे तंबाखूचं व्यसनच असं आहे की एकदा जडलं की सुटतच नाही बघा.
3: अरे तसं काही नाही, माणसाची इच्छा असेल ना तर अवघड काही नाही, एकदा त्याला परिणामांची जाणीव करून द्यायला हवी.
1: संदीप कधी आलास तू? संदीप, राहुलला ना मी सांगून सांगून थकले बाबा, तो काही ऐकत नाही माझ.
3: अहो काकू, अवघड काही नसते. माणसाला मृत्यू समोर दिसू लागला की तो काहीही करायला तयार होतो. काय रे राहुल, पटलंय ना माझ?
4: हो रे मित्रा, मला पण जगायचं आहे ना.
3: आता कसं? म्हणजे तुला तंबाखू सोडायची? तर
4: हो, आईने तुम्ही मित्रांनी सांगितल्यावर मी तंबाखू खायचं नाही असं अनेकदा ठरवलंय. पण
2: अरे पण कुठून आला त्यामध्येच?
4: अरे मित्रा, तंबाखू नाही खाल्लं ना तर मला कसं बेचैनी होते, शारीरिक विधी पण होत नाही.
3: यासाठी आपण मार्गदर्शन घेऊयात, तज्ञांचा सल्ला मोलाचा ठरेल. आपण यासाठी डॉक्टरांकडे जाऊयात, तंबाखू कशी सोडायची हे ते व्यवस्थित सांगतील. डॉक्टर नमस्कार. आत येऊ. हा माझा मित्र राहुल, हा प्रशांत आणि ह्या राहुलची आई आहेत.
2: नमस्कार साहेब.
5: नमस्कार.
3: खरे तर आमची समस्या आहे ती राहुल बद्दल. तो तंबाखू खातो आणि तलप म्हणून मध्ये मध्ये सिगरेटही फुंकतो, पण त्याला याचा आता त्रास व्हायला लागला आणि त्याची हे व्यसन सोडायची इच्छा पण आहे. प्लीज तुम्ही जरा मार्गदर्शन करा ना.
5: नमस्कार, मी डॉक्टर मोहित सोलापूरकर. मी एक मानसोपचार तज्ञ आहे. जसं की सर्वजण जाणताच की 31 मे हा दिवस नो टोबॅको डे म्हणजे जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणून ओळखला जातो. हजारो लोक वेगवेगळ्या दिवशी आता तंबाखू किंवा सिगारेटीला पूर्णपणे रामराम ठोकायचा असा संकल्प सोडतात. आमच्या क्लिनिकमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचा नेहमी एक कॉमन प्रश्न असतो,

0: 10 सिगारेटी 20 सिगारेटी किंवा जो काही आकडा असेल तो आकडा हळूहळू कमी करत करत आणणं त्यांना जमत नाही आणि अचानक सिगारेटी बंद पाडल्यास अचानक सेवन शून्यावर आणल्यास काही दुष्परिणाम होतील का काय अशी त्यांच्या मनात शंका असते भीती असते. आमच्या परिभाषेत एक संज्ञा आहे त्याला म्हणतात कोल्ड टर्की. म्हणजे कोणताही आकडा असो कितीही सिगारेटी असो त्या सिगारेटी एका झपाट्यात शून्यावर आणणं नेहमीच फायदेशीर असतं. शून्यावर व्यसन आणल्यास कुठल्याही प्रकारचा गंभीर किंवा सिरियस शारीरिक दुष्परिणाम होत नाही. किरकोळ काही लक्षणं दिसून येतात ती शारीरिक आणि मानसिक पातळींवर असतात. अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, चिडचिड होणं, कामामध्ये लक्ष न लागणं, सिगारेटीची तलप किंवा इच्छा खूप तीव्र होणं, झोप न लागणं ही सारी लक्षणं आपल्याला दिसून येऊ शकतात. एक पहिला दिवस ते 3 आठवड्यापर्यंत ही लक्षणं दिसून येतात पण एकदा का 2 ते 3 आठवडे उलटले की मग व्यसनांपासून माणूस मुक्त झाला असं आपण नक्कीच शिक्कामोर्तब करू शकतो. जेव्हा ही तलब खूप जास्त येते, जेव्हा खूपच जास्त अस्वस्थ वाटतं, तेव्हा आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो याला आमच्याकडे 4 डीजचा फॉर्म्युला आहे. 4 डी. पहिला डी आहे ड्रिंक वॉटर. सिगारेटची तलब असली तर कदाचित ती तहान असू शकते किंवा भूक असू शकते पण ती जी तलब आहे ती तलब दूर करण्याकरता 2 मोठे ग्लास थंड पाणी हळूहळू पिणं किंवा बडी सोप किंवा तत्सम पदार्थ चघळणं, च्युईंगम चघळणं हा एक त्याच्या मागचा एक साधा उपाय असू शकतो. दुसरा डी आहे डीप ब्रेथ. तलब खूप जास्त निर्माण होते तेव्हा लांब श्वास घेणं आणि हळूहळू सोडणं फायदेमंद असू शकतं. तिसरा डी आहे डिस्ट्रॅक्ट. जेव्हा सिगारेटीचे किंवा तंबाखूचे विचार मनात भंडावून सोडतात तेव्हा मन अशा काही गोष्टींमध्ये गुंतवायचं की ते विचार येण्यास थारा चुरणार नाही. म्हणजेच जितकं जास्त होईल तितकं जास्त प्रमाणात कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करायचा आणि या उपरही जर ती इच्छा तो आवेग जर कंट्रोल करता आला नाही तर डिले नावाची एक टर्म आहे. म्हणजे एखाद्याची दररोज सिगारेटीची 6 वाजताची वेळ असेल तर ती 2 तासानं समोर ढकलायची 8 वाजेपर्यंत आणि तेवढ्या वेळात त्या माणसाचा तो निश्चय नक्कीच अजून दृढ होण्यास मदत होते. या उपरही जर अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, बेचैन वाटणं कमी नाही झालं तर मानसोपचार तज्ज्ञांची तुम्ही भेट घेऊ शकता. अस्वस्थता बेचैनी कमी करण्यासाठी काही औषधं असतात ती औषधं नक्कीच मदत करतात. पण कधी समजा एखादा आठवडा 0 सिगारेटीवर गेला आणि नंतर एखादी सिगारेट घेण्यात आली तर तो निश्चय ढळू न देता एका सिगारेटीवरच थांबणं आणि नंतर पुन्हा 0 येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये होतं काय की आपल्याच्यानं हे व्यसन सुटणं अशक्य आहे अशा भीतीनं किंवा अशा फ्रस्ट्रेशननं परत सिगारेटी भरभर भरभर जास्त प्रमाणात सेवन केलं जातात आणि जो व्यसनमुक्त होण्याचा जो निश्चय असतो तो निश्चय अपुरा पडतो. त्यामुळे एक ना एक दिवस आपण नक्कीच 0 येऊ शकू आणि ही जी किरकोळ अस्वस्थ वाटणं, निराश वाटणं किंवा हुरहुर वाटणं ही लक्षणं औषधांद्वारे आणि साध्या साध्या या उपायांद्वारे दूर करता येतात आणि सिगारेट मुक्त 100% होता येतं हा विश्वास मनात कायम ठेवणं नक्कीच फायदेमंद राहील. धन्यवाद.
1: धन्यवाद डॉक्टर साहेब. तुमचा हा सल्ला राहुल नक्कीच ऐकेल. ऐकणार ना राहुल?
2: हो डॉक्टर, मला आता आत्मविश्वास आला आहे. मी नक्कीच तंबाखू सोडणार.
3: डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. राहुलचं व्यसन सुटावं यासाठी कितीतरी वेळा प्रार्थना केली असेल मी, ती फळाला येईल असं आता मला वाटायला लागले.
4: अहो काकू, येईलच काय, आलीच समजा.
2: आई तू काळजी करू नकोस, मी नक्कीच आता तंबाखूचे सेवन करणार नाही. मी मनापासून तुला वचन देतो गाई.
3: बरं झालं बाबा. प्रशांत, संदीप, तुम्ही ना राहुलला खूप चांगले मित्र भेटलात. अरे मित्रच मित्राला सांभाळू शकतात.
4: हो काकू, ते खरंय पण मित्रांनी ऐकलं तर पाहिजे ना.

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोत्याहो, सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
0: श्रोते हो, आता ऐकूया दिशा भविष्यातील शिक्षणाची, हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
5: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
6: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
7: श्रोते हो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी

0: जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून.
1: मागील भागात आपण सायन्स मधल्या स्पेशली इंजिनिअरिंग मेडिकलच्या परीक्षांच्या बद्दलच्या काही गोष्टींना चर्चा करायला सुरुवात केलेली होती. टेक्निकल मधलं करिअर जेव्हा तुम्ही ठरवता आणि त्यावेळेस मी ह्याही गोष्टी स्पष्ट उल्लेख केला होता की आपल्याला काय करायचंय याचे निर्णय आपण अगोदर घेऊन त्याप्रमाणे कोर्स निवडलं पाहिजे, अन्यथा मग निर्णय थोडे वेगळे राहतात आणि आपण काम किंवा विचार थोडा वेगळा असतो आणि आपण अभ्यास वेगळा करत राहतो. त्यामुळे स्टेट लेवलच्या ऍडमिशनसाठी पूर्णपणे सीईटीचा फोकस, जेईचा फोकस, नॅशनल लेवलच्या ऍडमिशनसाठी आयआयटीसाठी ऍडव्हान्सचा फोकस, हे तीन टप्पे फार महत्वाचे आहेत. यामध्ये थोड्याशा ज्या एव्हरेज गोष्टी आहेत त्या आपण कायम म्हणजे प्रत्येक पालकांच्या मनात बऱ्याच प्रश्न असतात, स्पेशली परीक्षेची तयारी करत असताना की जेईची परीक्षा तयारी सुरू केली आणि समजा तेवढा स्कोर नाही आला तर नॅशनल लेवल ऍडमिशन मिळणार नाही आणि मग तिथंही ऍडमिशन नाही, स्टेटला ऍडमिशन नसेल तर मग विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं. एका अर्थानं हा विचार तसा योग्य आहे, परंतु तयारी करताना हे आता महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की 11वी 12वीची तयारी ही इंजिनिअरिंगचं फाउंडेशन आहे हे पक्क लक्षात ठेवा. जसं 8वी 9वी 10वीला जर काही नॅशनल लेवलच्या काही परीक्षांची तयारी केली असती तर नक्कीच 11वी 12वीच्या या जेई किंवा नीटच्या परीक्षांना थोडी तयारी करताना सोपं जातं. तसंच सेम आहे की 11वी 12वीचं तुमचं फाउंडेशन खूप चांगलं झालं तरच इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचा बेस तुमचा उत्तम होणार आहे. आपण पहिल्यांदा आपण टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंगच्या ब्रांचबद्दल तयारीबद्दल बोलूया. तर 11वी 12वी तयारी करताना ज्या पालकांना असं वाटतं की मला जेई करायची का सीईटी करायची, याच्यासाठी एक स्पष्ट आणि क्लिअर उल्लेख आहे की जर का विद्यार्थ्यांचे मार्क बऱ्यापैकी 70-75% अभाव असतील आणि त्याचं मॅथ्स आणि इंग्लिश उत्तम असेल किंवा ठीकठाक जरी असेल तरी त्याला जेईची तयारी सुरू करायला हरकत नाही. पहिल्या वर्षभरामध्ये जेईची पूर्ण तयारी व्यवस्थित करू देत. यामध्ये जर का असं वाटलं की स्कोर थोडा कमी येतोय किंवा तेवढा अपडेट होत नाही तर मग 12वीला गेल्यानंतर तो सीईटीला स्विच झाला तरी चालू शकेल तिथं. याचा दुसरा उद्देश असा की जेईची प्रिपरेशन करत असताना सिलेबसचा कंटेंट असेल, पेपरचं प्रिपरेशन असेल किंवा थोडासा टफनेस असेल याला विद्यार्थी आतापासून तयार होतो. बॉडी क्लॉक चांगलं स्ट्रॉंग सेट होईल, लेवल ऑफ क्वेश्चन्स थोडेसे स्ट्रॉंग सेट होतील आणि त्याच्यामुळे मुलांचं बेसिक्स अतिशय उत्तम होण्याला मदत होईल आणि त्याचा फायदा त्यांना पुढच्या इंजिनिअरिंगच्या अर्थाने नक्की होऊ शकेल. याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की 11वी 12वी करताना फक्त आता परीक्षा म्हणून ते बघू नका, आता करिअरचं फाउंडेशन म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही फक्त सीईटीची तयारी सुरू केली तर असं होणार नाहीये का, तर असंही नाहीये. सीईटीची तयारी करताना तुम्ही डेडिकेटेड सीईटीची तयारी 100% करा, परंतु ज्यादाच्या सर्वासाठी तुम्ही जेई लेवलचे क्वेश्चन प्रॅक्टिसला घेतले पाहिजेत. एकतर कोर्स स्वतः जेईचा स्टार्ट लावा आणि जेईची प्रिपरेशन सुरू करा किंवा जेईच्या लेवलच्या क्वेश्चन्सवर उतरून तुम्ही त्याचं डेली प्रॅक्टिस करा, असं एक कुठली तरी गोष्ट घडली पाहिजे. त्यामुळे फोकस सीईटीला ठेवला तर नक्की करू शकाल तुम्ही, पण सोबत जेईच्या लेवलच्या क्वेश्चनचं प्रॅक्टिस स्टडी मटेरियल फॉलो करायला पाहिजे. आणि जर ते शक्य होणार नसेल तर डिरेक्टली जेईचा कोर्सनी स्टार्ट करा, एक वर्ष चेक करा आणि मग दुसऱ्या वर्षाला तुम्हाला स्विच करायचं असेल तर करू शकाल. कारण सीईटीसाठीचा अभ्यासक्रमाचा विचार केला तर त्याच्यातला 20% अभ्यासक्रम 11वीच्या सिलेबसवर आणि 80% हा 12वीच्या सिलेबसवर असल्यामुळे तुम्हाला फार डिले होणार नाही सीईटीची तयारी करायला, पण प्रिपरेशन मात्र बेसिक होऊ शकेल. ऍडव्हान्स बाबत मात्र असं नाहीये, ऍडव्हान्स बाबत हे मात्र नक्की आहे की तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच जेई मेन्स बरोबर ऍडव्हान्सची तयारी करावी लागेल. म्हणजे प्रश्नांची तो ती लेवल असेल, स्टडी मटेरियल असेल, ज्याचा सराव असतील, डाऊट असतील, हे सगळे त्या लेवलनी करा. याचा अर्थ आता असा होतोय की इंजिनिअरिंगची प्रिपरेशन करताना तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड न करता करिअरचं फाउंडेशन म्हणून ती तयारी करायचा प्रयत्न करा. त्याचसोबत दुसऱ्याही काही गोष्टी आहेत की जसं जेई नॅशनल लेवलची तयारी करताना भारतातल्या इतर सुद्धा ज्या ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत त्याही सगळ्या परीक्षांच्या त्याच्याही सगळ्यांच्या ऍडमिशन्स हे वैयक्तिक त्या युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमावर किंवा त्यांच्या टेस्टवर किंवा जेईच्या मार्कांवर होतात. त्यामुळे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स होत राहतील, तयार होतील तिथं. अशा पद्धतीनं प्रिपरेशन सुरू करा. पुढील भागात आपण थोडे थोडे याच काही कॉमन प्रश्नांवर चर्चा करत जाऊया.
0: शिक्षण तज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तर देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: श्रोतेहो, आताच आपण दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला.
4: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
5: श्रीकृष्ण गुरुकुल.
6: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
4: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
6: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद

0: शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल,
1: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
2: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 53 52।
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।

0: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आज ऐकूया नो युअर इंग्लिश.
1: श्रोते हो, हाय, हॅलो, नमस्कार. नो युअर इंग्लिश या कार्यक्रमात मी रेखा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतेय. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला एक छानसा पॉझिटिव्ह थॉट आपण ऐकूयात. नेचर गिव्ज अस फेस अँड वी क्रिएट आर आयडेंटिटी. म्हणजेच निसर्ग आपल्याला देतो ते एक चेहरा आहे आणि आपण तयार करतो ती ओळख आहे. तर श्रोते हो, याच पॉझिटिव्ह थॉटसह वळूयात आजच्या इंटरेस्टिंग शब्दाकडे. श्रोते हो, व्यक्तीच्या चांगल्या गुणाचं, कामाचं किंवा कार्याचं कौतुक करणं, प्रशंसा करणं खरंच चांगली गोष्ट आहे. पण कधी कधी काही व्यक्ती खोट्या मनानं, अतिशयोक्तीनं किंवा प्रमाणाबाहेर प्रशंसा करतात, कधी कधी खोटी स्तुती करतात. मग या खोट्या स्तुती करण्याला काय बरं इंग्रजीत शब्द असेल? थोडासा विचार करा. श्रोते हो, खुशामत करणं या अर्थाचा इंग्रजी शब्द आहे फ्लॅटर. FLATTER. फ्लॅटर हे एक वर्ब आहे. फ्लॅटर या शब्दाचा मराठीत अर्थ आहे एखाद्याचं अतिरिक्त कौतुक करून खुश करणं. आता हा शब्द वाक्यात वापरायचा कसा हे पाहूयात. डोंट ट्राय टू फ्लॅटर मी टू गेट अ डे ऑफ. सुट्टी मिळवण्यासाठी खुशामत करण्याचा प्रयत्न करू नकोस. शी वॉज फ्लॅटर्ड बाय हिज कॉम्प्लिमेंट्स. त्याच्या खोट्या स्तुतीनं ती खुश झाली. डोंट फ्लॅटर मी टू मच. माझी जास्त खुशामत करू नकोस. श्रोते हो, जेव्हा तुम्ही अशा प्रसंगाला सामोरं जाता तेव्हा हा शब्द तुम्ही तुमच्या संभाषणात वापरू शकता. तेव्हा श्रोते हो, आजच्या नो युअर इंग्लिश या कार्यक्रमातून मी रेखा आपला निरोप घेते. पुन्हा भेटण्यासाठी पुढच्या रविवारी. तेव्हा भेटूयात पुढच्या रविवारी एका इंटरेस्टिंग इंग्रजी शब्दासह. तोपर्यंत मी रेखा आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आज 31 मे, आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला. श्रोते हो, भारतीय इतिहासातील आदर्श, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी शासिका म्हणून त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अहिल्याबाईंनी आपल्या कर्तृत्वानं इतिहासात अढळ स्थान निर्माण केलं. खरं तर धार्मिक श्रद्धा असूनही त्यांचा दृष्टिकोन मात्र व्यापक आणि लोकहितवादी होता. न्यायप्रियता, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या गुणांमुळे प्रजेनं त्यांना पुण्यश्लोक ही उपाधी दिली. अहिल्याबाई होळकर यांचं जीवन आपल्याला सांगतं की सत्तेचा खरा अर्थ जनतेची सेवा आणि समाजाच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य हा आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या लोककल्याणकारी विचारांचं आपण स्मरण करून समाजहित, कर्तव्यनिष्ठा आणि संवेदनशील प्रशासनाची प्रेरणा घेऊया. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

0: श्रोतेहोत त्याचा आपण अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, राहुल देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वैभव जोशी यांची रचना ऐकली. आकाशवाणी सोलापूर केंद्र, सकाळचे 9:15 झाली आहेत.
1: ज्ञानशिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
2: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
2: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
4: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 53 52.
0: आता ऐकूया खमंग रुचकर हा कार्यक्रम.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
6: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
7: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
8: खमंग रुचकर.
9: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या अंकात मी अपर्णा
10: आणि मी मृणाल
9: आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. मृणाल, उन्हाळा म्हणलं की कसं थोडस पातळसर पदार्थ बरे वाटतात,
10: हो
9: की नाही?
10: हो, आणि पचायला हलके हवे.
9: हा, पचायला हलके आणि तोंडाला रुची आणणारे, हो की नाही?
10: बरोबर.
9: मग आज काय सांगते?
10: मी असाच एक पदार्थ सांगणार आहे बरं का अपर्णा, आपल्या सगळ्या श्रोत्यांना पण हा अगदी म्हणजे उपयोगी आणि झटपट होणार आहे. फार काही त्याला वेगळं साहित्य किंवा असं आणायची गरज नाही, आपल्या घरातल्याच साहित्यातून होणारा अमसुलाचं सार.
9: बर,
10: म्हणजे अमसूल किंवा कोकम त्याला आपण म्हणतो, भूक वाढवणारा
9: पित्तशामक.
10: पित्तशामक
9: आपल्याकडे फारशी अमसुलं वापरत नाहीत, पण उन्हाळ्यात वापरायला हरकत नाही.
10: उन्हाळ्यात वापरायला हरकत नाही. तर चल, आज मी एक असा छान पदार्थ सांगते, त्याच्यासाठी साहित्य बघ. एक 7-8 अमसुलं लागतील आपल्याला. एक वाटी खवलेलं ओलं खोबरं, 5-6 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, थोडस आलं, हळद, कोथिंबीर, मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची पानं, हे सगळं आपल्याला फोडणीसाठी. त्याचबरोबर 1/2 चमचा तांदळाचं पीठ लागेल.
9: बर,

0: थोडीशी साखर लागेल, मीठ आणि तेल आपल्या अंदाजे आपल्याला घ्यायचंय.
1: बर, बघा साहित्य मी सांगते. सात ते आठ आमसुलं, एक वाटी खोवलेलं खोबरं, पाच सहा लसूण पाकळ्या, चार ते पाच हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा लागणार आहे, हळद, कोथिंबीर, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हे सगळं आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. अर्धा चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा साखर, मीठ आणि दोन चमचे तेल. बरोबर,
0: अगदी बरोबर. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, दीड वाट्या पाण्यामध्ये ही आमसुले जी आहेत ती भिजत घालायची.
1: बर,
0: काय होईल त्यामुळं की त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल.
1: बरोबर,
0: मग एक अर्ध्या तासानंतर ही छान कुस्करून घ्यायची आहेत आणि गाळणीनं हे गाळून घ्यायचंय आपल्याला. आता विचारशील की ही आमसुलं काय करायची, तर त्याची आपण चटणी करू शकतो.
1: बर,
0: मग त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, लसूण पाकळ्या, आलं, हिरव्या मिरच्या, जिरे हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय. त्यानंतर एका कढईमध्ये थोडस तेल घालून मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्त्याची पानं अशी खमंग फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची.
1: बर,
0: त्याच्यानंतर या फोडणीवर तयार केलेलं खोबऱ्याचं वाटण घालून एक ते दोन मिनिट ते परतायचंय. परतल्यानंतर याच्यामध्ये सार तुम्हाला कसं हवं आहे, घट्ट किंवा
1: कितपत घट्ट हवं ते बघून
0: त्यानुसार हे पाणी ढवळून घ्यायचं आपल्याला. आता आपण जो गाळून घेतलेला आमसुलाचा अर्क आहे ते घालून सगळं आपल्याला हे छान उकळी काढून घ्यायचंय.
1: बरं,
0: उकळी येईपर्यंत एका भांड्यात आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करायची.
1: बर,
0: आणि हे त्या आपण फोडणी दिलेल्या पाण्यामध्ये घालायचंय आणि छान हलवत राहायचंय.
1: बर,
0: आता हे आमसुलाचं सार कितपत आंबट आहे त्यानुसार तू साखर किंवा गुळ अंदाजे घालू शकतेस. मीठ घालायचं, थोडीशी छान पाच सहा मिनिटं याला मंदाचेवर उकळी येऊ द्यायची, वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त असं सर्व्ह करायचं आपलं कोकम किंवा आमसुलाचं सार पौष्टिक आणि चटपटीत.
1: बरोबर, पण मला काय वाटतं मृणाल, अशाच प्रकारे आपण कैरीचं सारही करू शकतो.
0: हो, कैरीचं सारही नक्कीच करू शकतो.
1: तेव्हा मैत्रिणींनो, आमसुलाचं सार तर नक्की करून पहाच, पण याच कृतीप्रमाणे तुम्ही कैरीचा गर वापरून कैरीचंही सार करू शकता. नक्की करून पहा. मृणाल, चल बाई, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा आपल्या मैत्रिणींचा निरोप घेऊयात
0: आणि पुन्हा भेटूयात एका नवीन पदार्थासह
1: आपल्या खमंग रुचकरच्या नव्या अंकात.
0: तोपर्यंत
1: मी अपर्णा,
0: मी मृणाल
1: आपला निरोप घेतोय. नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर. आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आता ऐकूया तिची कथा या कमल देसाई लिखित पुस्तकातील कथेचं अभिवाचन. हे अभिवाचन आम्ही पुन्हा प्रसारित करत आहोत. अभिवाचन केले शैला सरदेशमुख यांनी.
5: विश्वास पुन्हा रात्री न जेवताच बाहेर गेला. कमलबाईनी आणि गायत्रींनी घाबरून एकमेकींकडे बघितलं. स्कूटर थांबल्यासारखी वाटली की त्या खिडकीतनं बाहेर बघायच्या. जेवताना जान्हवीबाई दादासाहेबांना म्हणाल्या, आज विश्वास पुन्हा रात्रीचं बाहेर गेलाय न जेवता.
6: काय, तुमचं जरा देखील धाक नाही त्याला? तुमच्या एका शब्दानं काम होतं.
5: अहो, त्याला बरोबर कोर्टात तरी नेत जा. कमल करता जीव तुटतो बघा. दादासाहेब बोलले नाहीत, ती गायत्री एक आणून ठेवलीये.
6: म्हणत असाल तर अंबादास पंताना लिहितो घेऊन जा म्हणून.
5: नाही, मला गायत्रीबद्दल म्हणायचं नाही, मी विश्वासबद्दल म्हणतीये. भात वाढा. दादासाहेबांनी विषय संपवला. रात्री विश्वास दार ठोठावेपर्यंत घरातला प्रत्येक जण जागा होता. विठोबानं दार उघडलं. विश्वास गरजला,
6: कोण आहे?
5: मी विठोबाजी.
6: कोण विठोबा? तुला दार उघडायला कुणी सांगितलं? दार गायत्रीनंच उघडलं पाहिजे, समजलास?

0: जी हो जी म्हणे पुन्हा समोर आलास तर उडवून टाकेन. गायत्री कुठे आहे? गायत्री हवी आहे मला, गायत्री. विश्वासचा आवाज चढत होता. कमलवेणी दादासाहेब सुन्नू सगळे खाली आले. तो अगदी बेभान झाला होता, कुणाला आवरत नव्हता. गायत्री खाली आलीच नाही, ती अगदी शर्मिंदी होऊन गेली. दादासाहेब आणि विठोबांनी मिळून विश्वासला वर नेलं. सगळे झोपले पण गायत्री अजिबात झोपली नाही. ती खिडकीपाशी उभी होती. झोपून बघ ना गायत्री, सुन्नून अजिजीने तिला विनवलं. पण गायत्री तशीच उभी होती, समोरच्या अंधाराला एकटक बघत. समोरच्या झाडांची पानं फांद्या सगळंच अंधारात मिसळून गेलं होतं. सकाळी सगळं संथपणे सुरू झालं. घरात एवढी माणसं असूनही काही आदळ वाटत नव्हता. घरात माणसं आहेत की नाहीत असंच वाटत होतं. गायत्री आणि कमलवेणी एकमेकींच्याकडे बघायचंही टाळत होत्या. कमलवेणींचे डोळे लालसर होते. शेवटी कमलवेणीच गायत्रीला म्हणाल्या, काल रात्री डोळ्याला डोळा नाही बघ. आपणही खिडकीशी उभे होतो हे गायत्रीने त्यांना सांगितलंच नाही. या सगळ्यातनं आता सुटकाच नाही बघ. तुम्हाला तर वहिनी हे सगळं सवयीचं व्हायला हवं. कसं होणार गायत्री, या सगळ्याची सवय व्हावी असंच तुमचं वागणं आहे, तुमचं सगळ्यांचं. कमलवेणींनी चमकून तिच्याकडे बघितलं. गायत्री अशा तऱ्हेनं प्रथमच बोलत होती. तुम्ही या सगळ्याला कधी विरोध केलाय का? उपयोग काय त्याचा? पण करून पाहिलात का? तुम्ही स्वतःला सहन करण्याची जास्त सवय लावलीत. गायत्रीकडे कमलवेणीने पाहिलं हताशपणे. अगदी वेगात असलेलं प्रवाहाचं पाणीही बांध घालून अडवता येतं हो वेणी. अगं पण हे पाणी पुराचं आहे गायत्री, हे नाही अडवता येणार. रागवू नका हा वेणी बोलले म्हणून, तसं मला अधिकार देखील नाही. बोलून चालून तुमच्या घराच्या वळचणीला आलेली बाई मी. दोन दिवसात सगळं घर पूर्ववत झालं. विश्वास सुद्धा दोन दिवस घरीच होता, साधा बाहेर देखील गेला नाही. सुन्नू कॉलेजात निघाली तसं गायत्रीने विचारलं. सुन्नू, पोस्टमन येऊन गेला का ग?
1: हो.
0: त्यानं डाक दिली?
1: हो.
0: कुणाची पत्र होती? दादांची, एक प्रसादचं आणि कमलकाकूंच्या आईचं. माझं पत्र नव्हतं? सुन्नूनं गायत्रीकडे आश्चर्यानं पाहिलं. इतक्या दिवसात गायत्रीला कधीच कुणाचं पत्र आलं नव्हतं आणि तिनंही कधी कुणाच्या पत्राची वाट बघितली नव्हती. सुन्नूनं आश्चर्याने विचारलं, गायत्री तू कुणाच्या पत्राची वाट बघतीयस? पत्र कुणाचं यायचंय? काही नाही, असंच विचारलं. गायत्री गोंधळून गेली. कसली तरी सुट्टी होती. सुन्नू, जान्हवीबाई, कमलवेणी 6 सिनेमाला गेले होते. गायत्री पाळण्यावर बसली होती. विठोबानं मांजरीची पिल्लं पोत्यात टाकली आणि गायत्रीला म्हणाला,
2: गायत्री ही पिल्लं लांब सोडून येतो बघ, तुम्ही हायस ना? व
0: आहे विठोबा. पण काय रे, त्या दिवशीची झालेलीच पिल्लं आहेत ना? अरे किती लहान आहेत.
2: पण लई सतावतात बघा, घाण करून ठेवते इकडे तिकडं. मोठं मालक म्हणले लांब सोडून दे.
0: पण विठोबा ही फारच लहान आहेत रे,
2: बाहेर टाकलं तर कुत्री खाऊन टाकतील ना.
0: विठोबा थोडा गोंधळला. त्यालाही गायत्रीचं म्हणणं पटलं.
2: पण मोठे मालक म्हणले कोर्टात जाताना की संध्याकाळी दिसली नाही पाहिजेत.
0: बरोबर आहे, त्यांना सोडून द्यावंच लागेल तुला. पण ती पुन्हा परत नाही का येणार?
2: लांब नेऊन सोडतो बघा, पार रेल्वे लाईनीच्या तिकडं.
0: पण त्यापेक्षा कुणाला देत का नाहीस त्यांना?
2: ही पिल्लं कोण ठेवणार?
0: विठोबा, मी तुला 4 एक लिफाफा दिला होता पोस्टात टाकायला. त्याला तिकीट लावायला सांगितलं होतं.
2: लावलं की?
0: पोस्टात नीट टाकलंच ना.
2: हो का? हो
0: नाही, मग अजून पत्र कसं आलं नाही? विठोबा पिल्लं घेऊन निघून गेला. एकटीच बसलीस गायत्री? विश्वासनं विचारलं. गायत्री पाळण्यावरून उठली. समोर विश्वास उभा, हसतमुख, प्रसन्न. त्या दिवसाच्या प्रसंगाची काही फिकट खूण सुद्धा त्याच्याकडे नव्हती. सगळी गेलीत कुठं? सिनेमाला. मग तू नाही गेलीस? घरी कुणी हवंस ना?
2: मी कमलकडे दिलेली पुस्तकं

0: वाचलीस? कशी वाटली?
1: मी वाचली नाही का? मी तुमचं लायब्ररीचं कार्ड आणि पुस्तक परतच करणार आहे
0: का?
1: गायत्रीनं उत्तर दिलं नाही. राग आला. तुम्ही टाकलेल्या तुकड्यावर आम्ही पोचलो आहोत, राग मला कसा येऊ शकेल?
0: गायत्री विश्वासनं गायत्रीचा हात धरला. हात सोडा म्हणते ना.
1: गायत्रीनं हाताला हिसका दिला. मला वाटत होतं तुला पुस्तक वाचण्यात आनंद होतो, निदान तुला तरी बरं वाटेल असं मी काहीतरी करू शकतो.
0: माझ्या बरं वाटण्याचं काय?
1: पण तुमची माणसं आहेत त्यांच्याकरता.
0: कोणती माणसं? दादा, वहिनी, कमल ही सगळी?
1: विश्वास एकदम मोठ्यांदा हसला.
0: कशीही असो
1: पण ती तुम्हाला तुमची म्हणून आहेत तरी. निदान त्यांच्यावर हक्कानं राग लोभ तरी काढता येतात.
0: माझ्यासारखीनं काय करावं?
1: गायत्री,
0: गायत्री तुझ्यासारखीनं म्हणजे?
1: पण गायत्री तिथे थांबलीच नाही आणि विश्वास खेळल्यासारखा तिथंच उभा राहिला. गायत्रीचा प्रश्न त्याच्या अगदी वर्मी लागला होता. गायत्री वर जात होती, वरून विश्वास आला. गायत्री मधल्या पायरीवर स्थबकली.
0: एका घरात आहोत आपण, आठ आठ दिवस भेटत नाहीस, बोलत नाहीस.
1: मला जाऊ देत.
0: मला उत्तर दे मग जाऊ देतो.
1: असं काय करता? कुणीतरी येईल ना?
0: मला भीती आहे का काळ कुणाची?
1: हात जोडते. तरी विश्वास वाटेत न सरकला नाही. मग गायत्री वर गेलीच नाही, मागच्या मागच खाली आली.
0: विश्वास त्या दिवशी रात्री घरीच नाही आला. सकाळी केव्हा तरी मित्राने आणून सोडलं त्याला.
1: दिवसभर खाली उतरला नाही, खोलीतच झोपून होता.
0: दुसऱ्या दिवशी सकाळी गायत्री कुंड्यानं पाणी टाकत होती. विश्वास केव्हा येऊन मागं उभा राहिला हे कळलंच नाही. चहा सांग गायत्री.
1: गायत्री वळली. तिनं हातातली झारी खाली ठेवली.
0: तूच जायला पाहिजेस असं नाही, थोडी थांब ना, तुम्हाला चहा पाठवते.
1: तो कुणीही आणेल. गायत्री अजिबात बोलली नाही.
0: माझ्याशी बोलण्यासारखं अजिबात काही उरलं नाही का?
1: मी परवा घरी आलोच नाही.
0: गायत्री बोलली नाही. का नाही आलो ते नाहीच विचारलंस?
1: नाही.
0: का?
1: मला तो अधिकार नाही.
0: ते कोण ठरवणार? विश्वास एकदम उसळून म्हणाला. तू विचारू शकतेस गायत्री, फक्त तूच. या घरात तुलाच तेवढा मी बांधलेलाय.
1: गायत्रीनं घाबरून त्याच्याकडे बघितलं.
0: भ्यालीस,
1: तुम्ही काहीही म्हणू शकता, तुमच्या घराच्या आश्रयाला आलेली आहे ना मी.
0: आश्रय वगैरे सगळं भंकस आहे गायत्री, एकच गोष्ट खरी,
1: ती म्हणजे तुमचा अहंकार, तुमचं स्वतःवरचं प्रेम. गायत्री उसळून म्हणाली. विश्वास तिच्याकडे बघतच राहिला. थंडीचा भर ओसरला, ऊन तापायला लागली. गायत्री मध्ये मध्ये पत्राची वाट बघत होती, तेही आताशा तिनं सोडून दिलं. पत्र यायचं असतं तर केव्हाच आलं असतं, तिनं स्वतःला समजावलं हताशपणे. आणि एक दिवस संध्याकाळी अंबादास पंतांची रिक्षा बंगल्याशी थांबली. गायत्रीनं खिडकीतनं बघितलं. हो, अंबादास पंतच. गायत्री पुढं धावली.
0: माझं पत्र मिळालं नाही काका?
1: अगं पत्र मिळालं म्हणूनच आलो.
0: तुमचं उत्तर नाही आलं तेव्हा मला वाटलं.
1: मी आणि तुझी काकू अहमदाबादला शेखरकडे होतो, परत आलो तर तुझं पत्र.
0: मग प्रवासाचा शीण जाई तोपर्यंत फक्त थांबलो.
1: बरी आहेस ना?
0: हो काका.
1: अंबादास पंत आत आले. चहा पाणी झाल्यावर त्यांनी सुरू केलं.
0: गायत्रीचं पत्र आलं होतं घेऊन जा म्हणून. पत्र आलं तेव्हा मी घरी नव्हतो.
1: गायत्रीचं पत्र आलं? जान्हवीबाई म्हणाल्या.
0: म्हणजे? म्हणजे तुम्हाला न विचारताच पत्र लिहिलं का तिनं?
1: तिनं पत्र लिहिल्याचं आम्हाला माहीतच नाही.
0: पण वहिनीबाई, निर्णय तुमचाच राहू दे. इथं असली काय किंवा तिथं राहिली काय, काय निभणार ते तुमच्याच आश्रयानं. आमच्या घरावर तरी तुमचंच छप्पर आहे ना.
1: जान्हवीबाई आत आल्या. गायत्री वाटच बघत होती. वहिनी,
0: वहिनी माझं चुकलं का हो?
1: जान्हवीबाई थोडा वेळ काहीच बोलल्या नाहीत, मग शांतपणे म्हणाल्या.
0: नाही गायत्री, तुझं काही चुकलं नाही. अंबादास पंतांनी विश्वासानं तुला आमच्यावर सोपवलं होतं. या घराच्या आश्रयाला आलेली माणसं कधी इथून अशी गेलीच नाहीत, हे बरं नाही वाटत.
1: गायत्री काहीच बोलली नाही. डोळ्यापुढं फक्त मांजरीची पिल्लच होती, कोवळी छोटीशी.
0: बाहेर

आजचं जग न बघितलेली. विठोबा त्यांना पोत्यातनं लांब रेल्वे लाईनवर घेऊन जात होता हेच तिला आठवलं. दादासाहेब गावाला गेले होते, तोपर्यंत 2 दिवस अंबादास पंत थांबले. दादासाहेब आल्यावर अंबादास पंतांबरोबर जायचं त्यांनी ठरवलं. विश्वास बोलला नाही. गायत्रीस म्हणाली निरोप घेतल्यासारखं, मी संध्याकाळी जाणार आहे. हो, कमल म्हणत होती. विश्वास आणि काहीतरी बोलेल म्हणून ती थांबली, पण तो काही बोललाच नाही. कमलवहिनी आणि सुन्नू मात्र सारख्या म्हणत होत्या, गायत्री तू जातेस तर बरं वाटत नाही अगं. निघायची वेळ जवळ आली तशी जान्हवीबाई मनापासून म्हणाल्या, फक्त 10 दिवस घरात राहिलेला गणपतीही जाताना सुनं वाटतं. गायत्री तुझी फार आठवण येईल हो. गायत्रीनं मान हलवली. अंबादास पंतांबरोबर ती रिक्षात बसली तेव्हा संध्याकाळ झाली होती. आभाळ लाल सोनेरी रंगल्यासारखं झालं होतं. गायत्रीला आठवलं, पहिल्यांदा ती इथं आली तेव्हा पाऊस नुसता बेफाम कोसळत होता. ती स्वतःशीच थोडी हसली. आतले उमाळे थोडे स्थिर झालेसे वाटले. खरं म्हणजे वाटलं होतं की हे सगळं खूप कठीण जाईल, तसं काही नव्हतंच. अखेर या सगळ्या भावना तशाच तर उगवतात, निवडुंगासारख्या. नाहीतर आपण कोण? देऊस्करांच्या घरातली सगळी माणसं कोण? काय त्यांचे आपले लागेबांधे? जान्हवीबाईंनी गणपतीबद्दल म्हणाल्या, गणपतीचंच काय, एका ठिकाणी असलेली साधी अलमारीही हलवली तरीही रिकामं वाटतं, सुनं वाटतं. अखेर प्रश्न फक्त सवयीचाच तर असतो, फक्त सवयीचा. आपल्याच घरावरलं आभाळ आपल्या कसं खूप ओळखीचं असतं. ओळखीचं की सवयीचं? रिक्षा हल्ली. कमलवहिनी सुन्नू सगळ्यांनी हात हलवला. गायत्रीनं वर बघितलं तर विश्वासच्या खोलीत दिवा लागलेला होता. गायत्रीनं नकळत हात जोडले. कुणाला नमस्कार केलास? अंबादास पंतांनी विचारलं. कुणाला नाही, गायत्री म्हणाली सावरून. तोपर्यंत रिक्षा देऊस्करांच्या घरावरनं बरीच पुढं गेलेली होती.

0: श्रोतेहो, आताच आपण तिची कथा या कमल देसाई लिखित पुस्तकातील कथेचं अभिवाचन ऐकलं. अभिवाचन केलं होतं शैला सरदेशमुख यांनी.
1: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
2: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
2: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
2: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 53 52.
0: श्रोते हो, मराठी गाण्यांचा आनंद घेऊया.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
3: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या

0: असंख्य डिझाईन्स आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा।
1: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर।

श्रोतेहो, आज आहे 31 मे, ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज जन्मदिन। मराठी चित्रपटसृष्टीतील सोज्वळ आणि लोकप्रिय अभिनेत्री उमा भेंडे यांचा जन्म 31 मे 1945 रोजी कोल्हापूर इथं झाला। त्यांचं मूळ नाव अनुसूया साक्रीकर, उमा हे नाव त्यांना भारतरत्न लता मंगेशकर यांनी दिलं होतं। भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा चित्रपटातील बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली। थोरातांची कमळा या चित्रपटातून नायिका म्हणून पदार्पण केल्यानंतर त्यांनी जवळपास 15 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं। मधुचंद्र, आम्ही जातो आमच्या गावा, अंगाई, मल्हारी मार्तंड, स्वयंवर झाले सीतेचे आणि भालू यासह 80 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी स्मरणीय भूमिका साकारल्या। अभिनेते दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांच्याशी विवाहानंतर त्यांनी निर्मिती क्षेत्रातही योगदान दिलं। मराठीबरोबरच हिंदी, भोजपुरी आणि तेलुगू चित्रपटातही त्यांनी काम केलं। त्यांच्या कलाविष्कारासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आलं। 19 जुलै 2017 रोजी त्यांचं निधन झालं। मराठी चित्रपटसृष्टीतील या गुणी अभिनेत्रीच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि ऐकूया त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत।

0: आम्ही जातो अमूच्या गावा या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश के बुडकर यांची गीतरचना आपण ऐकली. याला संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
3: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
4: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
5: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
6: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसती गृह,
5: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
6: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
7: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
6: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52.
8: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
9: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
8: मोबाईल 91 72 710 499.
0: श्रोते हो, आज 31 मे सुंदरी या दुर्मिळ वाद्याचं संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रचार प्रसार करणारे प्रख्यात सुंदरी वादक पंडित भीमण्णा जाधव यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 31 मे 1978 रोजी झाला. सुंदरी सम्राट पंडित सिद्धराम जाधव यांचे नातू आणि पंडित चिदानंद जाधव यांचे सुपुत्र असलेल्या पंडित भीमण्णा जाधव यांनी बालवयातच आपल्या कलाप्रवासाची सुरुवात केली. फ्रान्स, बेल्जियमसह देश विदेशातील अनेक प्रतिष्ठित मंचांवर त्यांनी सुंदरीवादन सादर करून या दुर्मिळ वाद्याला मात्र नवीन ओळख मिळवून दिली आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि आयसीसीआरकडून त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे. आकाशवाणीचे सर्वोच्च श्रेणीचे कलाकार असलेल्या पंडित जाधव यांनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम, आकाशवाणी संगीत संमेलन आणि प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कार, सुरमणी पुरस्कार, विष्णू दिगंबर पलुस्कर संगीतरत्न पुरस्कार यासह अनेक मानांच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे. श्रोते हो, सुंदरी सम्राट संगीत महोत्सव आणि विविध प्रशिक्षण उपक्रमाद्वारे ते युवा कलाकारांना प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंडित भीमण्णा जाधव यांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर

0: सगळ्यांनाच आवडतं.
1: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
0: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
1: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
1: अरुण नरखेडकर अंगर.
0: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
4: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
3: मोबाईल 93-72-707-100.
5: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
6: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती.
7: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.
8: अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत, MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉक्टर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय. ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल. ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर. मोबाईल 99-220-30-363 किंवा 94-226-32-200.
9: श्रोतेहो, मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या आवाजात वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर. फोन 2315156.
3: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
4: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
3: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
4: पुणे सोलापूर हायवे मोडणिंग.
3: संपर्क 87400304008.
2: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
1: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 9205994290.
1: वेळ 10:30 ते 8.
5: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात.
6: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
5: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
6: अय्या खरं?
5: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट्स, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
7: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर. मोबाईल 9822189538.
8: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
9: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप फोळकर यांचं फोळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
8: सोमवार ते शुक्रवार 10 ते 4. मोबाईल 9591974.

0: गौरी बापट आणि सहकाऱ्यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकली. संगीत उल्हास बापट यांचं होतं.
1: वा काय छान सजली हो नवरी मुलगी.
2: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
1: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
2: हे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
3: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
4: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
5: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
6: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
7: स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जे के असोसिएट्स.
8: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स.
7: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
8: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
7: आजच भेट द्या नुरवी अँड जे के असोसिएट्स. शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99-22-111-725.
8: नुरवी अँड जे के असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
9: अग बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
10: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96-37-91-22-88.
5: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
8: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
5: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
8: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
0: श्रोतेहो मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रबेला, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो, आज आहे 31 मे, प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक के अर्थात कृष्णकुमार उन्नत यांचा स्मृती दिन. श्रोतेहो, 23 ऑगस्ट 1968 रोजी नवी दिल्ली इथं जन्मलेल्या के यांनी आपल्या भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. संगीताचं कोणतंही औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी केवळ आपल्या नैसर्गिक प्रतिभेच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

ओम शांती ओम या चित्रपटासाठी केके यांनी गायलेलं विशाल दादलानी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विशाल दादलानी यांचंच होतं. श्रोते हो, दिल्लीतील एका मल्याळी कुटुंबात वाढलेल्या केके यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. सुरुवातीला जाहिरातींसाठी जिंगल्स गाताना त्यांची ओळख संगीतकार विशाल भारद्वाज यांच्याशी झाली. 1996 साली प्रदर्शित झालेल्या माचिस चित्रपटातील छोड आए हम वो गलिया या गाण्यातील काही ओळी गाण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी ए आर रहमान यांच्यासह अनेक नामवंत संगीतकारांसोबत काम केलं.

श्रोतेहो, आताच आपण गुंडे या चित्रपटासाठी के विशाल दादलानी, नीती मोहन आणि सहकाऱ्यांनी गायलेले गीत ऐकलं. श्रोतेहो, के यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी गायलेली गाणी आपण ऐकतोय चित्रवेला या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये. आता आपण ऐकणार आहोत भूल भुलैया या चित्रपटातलं गीत. के यांनी गायलेलं गीत सईद कादरी यांचं आहे, तर संगीत प्रीतम यांचं आहे.

0: हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की आहे का? सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
1: चित्रबेला हा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आता ऐकूया बजरंगी भाईजान या चित्रपटासाठी प्रीतम यांचंच संगीत असलेलं गीत। स्वर आहे के आणि सहकाऱ्यांचा।

0: आताच आपण केके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सईद कादरी यांचं गीत आपण ऐकलं. याला संगीत प्रीतम यांचं होतं, तर चित्रपट होता भूल भुलैया. चित्रबेला हा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन ऐकूया.
1: श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात. ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं?

श्रोते हो, 1999 हे वर्ष त्यांच्या कारकिर्दीतील महत्वाचं ठरलं. हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप के या गाण्यानं त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्याच वर्षी प्रदर्शित झालेला त्यांचा पल हा स्वतंत्र संगीत अल्बमही प्रचंड गाजला. पल आणि यारो दोस्ती बडी ही हसीन है ही गाणी आजही रसिकांच्या मनात तितकीच ताजी आहेत. श्रोते हो, के यांनी रोमॅन्टिक, विरह गीतं, भावगीतं, रॉक आणि पार्टी सॉंग्स अशा सर्वच

प्रकारच्या गीतांना आपल्या आवाजानं एक वेगळी उंची दिली. आंखों में तेरी क्या मुझे प्यार है खुदा जाने यासारखी असंख्य गाणी आजही लोकप्रिय आहेत. श्रोते हो, 31 मे 2022 रोजी कलकत्ता इथे एका कार्यक्रमानंतर त्यांचं आकस्मित निधन झालं. मात्र त्यांच्या सुरेल आवाजाचा आणि भावपूर्ण गायकीचा ठेवा कायम रसिकांच्या स्मरणात राहील. के यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

केके आणि शिल्पा राव यांनी गायलेलं बचना ए हसीनो या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा चित्रवेला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. आता ऐकूया बालसभा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील,

नमस्कार बालमित्रांनो, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमचं बालसभा या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करतो. बालसभा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा. लेखक डॉक्टर सुनील विभूते. अभिवाचन केलंय संदीप जाधव यांनी.
1: नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहेत सगळे? नेहमीप्रमाणे मजेतच असणार माहिती आहे मला. तर मी संदीप जाधव आज तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलोय अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथामधील चार्ल्स थॉमस रीस विल्सन यांची एक छानशी गोष्ट. चला तर मग सुरू करूया. येस, क्लाउड चेंबर या उपकरणाचा जनक म्हणून चार्ल्स थॉमसन रीस विल्सन हे भौतिक शास्त्रज्ञ प्रसिद्ध आहेत. क्लाउड चेंबरमध्ये वाफेचे रुपांतर पाण्यात होण्याची स्थिती असताना वाफेतून अल्फा किंवा बीटा सूक्ष्म भारित कण म्हणजेच चार्ज्ड पार्टिकल्स जातात. त्यावेळी त्या भारित कणांवर सूक्ष्म दवबिंदू तयार होतात आणि ते ढगांप्रमाणे दिसू लागतात. या ढगांमुळे अल्फा किंवा बीटा कण चेंबरमध्ये कोणत्या मार्गाने जात आहेत याचा माग काढता येतो. अशा प्रकारे अल्फा व बीटा या सूक्ष्म अणुकणांची चेंबरमध्ये होणारी हालचाल सर्वप्रथम विल्सनने जगापुढे आणली. या महत्वपूर्ण शोधाबद्दल चार्ल्स विल्सन व आर्थर कॉम्प्टन यांना 1927 सालचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. क्लाउड चेंबरच्या शोधामुळे पॉझिट्रॉन व म्युऑन या अणुकणांचा शोध लावणं शास्त्रज्ञांना शक्य झालं होतं. आता प्रवास करत असताना कधी कधी अनपेक्षितपणे अडचणी निर्माण होतात आणि आपली विनाकारण धावपळ होते. अचानक झालेल्या धावपळीमुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो आणि प्रवासाची सगळी मजाच निघून जाते. असा अनुभव आपल्याला आयुष्यात एकदा तरी येतोच, हो की नाही? आणि अगदी असाच अनुभव चार्ल्स विल्सनला आला. एकदा एका विज्ञान परिषदेत उपस्थित राहण्यासाठी चार्ल्स विल्सन आपल्या दोन सोबत्यांसोबत विमानाने एडिनबरोला चालले होते. प्रवास सुरू असताना विमानात अचानक बिघाड निर्माण झाला, त्यामुळे विमान जवळच्या विमानतळावर उतरलं.

0: पुढे जाण्यासाठी दुसरं विमानच नव्हतं. त्यामुळे विल्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बोटीने प्रवास सुरू केला. बोटीमध्ये खूप गर्दी असल्यामुळे त्यांना साध्या धुरकटलेल्या चेंबरमधून दाटीवाटीनं प्रवास करावा लागला. बोट थेट एडिनबरोला गेली असती तर त्यांना गैरसोयीचं काहीच वाटलं नसतं. पण बोटीने ग्लॅस्गो बंदरात नांगर टाकला आणि कॅप्टनने पुढे बोट जाणार नसल्याचं सांगितलं. एडिनबरोला विज्ञान परिषदेत विल्सन शोध निबंध सादर करणार होते, त्यामुळे त्यांना नियोजित वेळेत एडिनबरोला पोहोचणं अगदी गरजेचं होतं. या कारणामुळे विल्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धावत पळत रेल्वे स्टेशन गाठलं आणि त्यांचा पुढचा प्रवास रेल्वेने सुरू झाला. विमानात अचानक बिघाड निर्माण झाला, बोट मध्येच थांबली. या घटनाक्रमाला अनुसरून आता रेल्वे बंद पडेल ही या धास्तीने एका सहकाऱ्याने शंका काढली. तो म्हणाला, सर आता रेल्वे बंद पडली तर काय करायचं? तर आपण मोटर कारने प्रवास सुरू करायचा, विल्सन सहजपणे म्हणाले. आणि कार बंद पडली तर? दुसऱ्या सहकाऱ्याने शंका व्यक्त केली. तर आपण सायकलने एडिनबरो गाठायचं, विल्सननी तात्काळ उत्तर दिलं. आत्तापर्यंतची झालेली धावपळ आणि शारीरिक मानसिक त्रास पाहता दुसऱ्या एखाद्या शास्त्रज्ञाने प्रवास मध्येच थांबवला असता, पण विल्सन यांची जिद्द एवढी जबरदस्त होती की त्यांना या अडचणींचं आणि त्रासाचं काहीच वाटत नव्हतं. त्यांची ही जिद्द व मनाचा निर्धार पाहून त्यांचे दोन सहकारी अचंबित झाले. मग कशी वाटली ही निर्धाराची गोष्ट? तर अशा अनेक अडचणी आपल्याला आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंगी येत असतात, पण त्या अडचणींना घाबरून खचून न जाता आपण पुढचा प्रवास करायला शिकलं पाहिजे. हेच आपल्याला या अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथांमधल्या चार्ल्स थॉमस रीस विल्सन यांच्या उदंड झाल्या अडचणी या कथेमधून शिकायला मिळतं. तर बालदोस्तांनो, आवडली ना तुम्हाला ही गोष्ट? तर अशा छान छान गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथांमधून. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.
1: अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा आत्ताच आपण ऐकल्यात. लेखक डॉक्टर सुनील विभूते, अभिवाचन केलं होतं संदीप जाधव यांनी.

मित्रांनो, आपण दररोज आरशात पाहतो बरोबर. स्वतःला नीटनेटकं करण्यासाठी आपण आरसा वापरतच असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का हो कि जर असा एखादा आरसा मिळाला कि जो आपले रूप नाही तर आपले विचार दाखवेल. काय गंमत येईल नाही. आजची आपली गोष्ट अशाच एका अनोख्या आरशाची गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे राजाचा अहंकार. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका अफाट राज्याचा एक राजा होता ज्याचं नाव होतं विक्रमादित्य. राजा तसा शूर होता पण त्याला एका गोष्टीचा मोठा गर्व होता. तो म्हणजे त्याचा न्याय आणि त्याचं सौंदर्य. त्याला वाटायचं की जगात त्याच्यासारखा देखणा आणि बुद्धिमान दुसरा कोणीच नाही. एके दिवशी त्याच्या दरबारात एक वृद्ध साधू आले. साधूंच्या हातात एका कापडात गुंडाळलेली वस्तू होती. राजाने विचारले, महाराज आपण माझ्यासाठी काय आणलंय? साधू महाराज हसून म्हणाले, राजन मी तुमच्यासाठी सत्याचा आरसा आणला आहे. यात ज्याचे मन स्वच्छ आहे त्यालाच स्वतःचे खरे रूप दिसते. पण ज्याच्या मनात खोटेपणा किंवा अहंकार आहे त्याला यात काहीच दिसणार नाही. राजाने उत्साहाने तो आरसा हातात घेतला. कापड बाजूला सारले पण काय आश्चर्य, आरशात काहीच दिसत नव्हते. तो आरसा म्हणजे केवळ एक रिकामी लाकडी चौकट होती. राजाला राग आला पण त्याला भीतीही वाटली. जर मी म्हणालो की मला यात काहीच दिसत नाहीये तर लोक म्हणतील मी अहंकारी आहे. म्हणून राजा खोटा असून म्हणाला, वाह काय सुंदर आरसा आहे, मला माझे रूप स्पष्ट दिसत आहे. दरबारातील मंत्र्यांनीही राजाची री ओढली. प्रत्येकाला भीती होती की आपण अहंकारी ठरू म्हणून सगळेच त्या रिकाम्या चौकटीचे कौतुक करू लागले. काही दिवसांनी राजाने घोषणा केली की हा जादुई आरसा प्रजेला पाहण्यासाठी दरबाराच्या बाहेर ठेवला जाईल. हजारो लोक आले, रांगेत उभे राहिले आणि प्रत्येकाने खोटेच सांगितले की त्यांना आरशात स्वतःचं रूप दिसत आहे. कोणीही सत्य बोलायला तयार नव्हतं. तेवढ्यात तिथे एक छोटा चिनू आपल्या बाबांसोबत आला. चिनू खूप निष्पाप आणि धाडसी होता बरं का. जेव्हा त्याची वेळ आली तेव्हा तो आरशा समोर उभा राहिला. त्याने इकडून पाहिले तिकडून पाहिले आणि तो जोरात हसायला लागला. तो ओरडला, अरे पण या आरशात तर काहीच नाहीये, ही तर फक्त लाकडी चौकट आहे. चिनूचे बोलणे ऐकून संपूर्ण गर्दी शांत झाली. राजा रागाने लाल झाला होता. तो म्हणाला, हा मुलगा खोटं बोलतोय, मला यात माझं रूप दिसतंय. तेव्हा ते म्हातारे साधूबुवा पुन्हा प्रकट झाले. ते शांतपणे म्हणाले, राजन हा मुलगाच एकमेव आहे ज्याच्या मनात अहंकार नाही. त्याने तेच पाहिले जे सत्य आहे. आपण सगळे आपल्या पदाच्या आणि प्रतिमेच्या गर्वात इतके अडकलो आहोत की आपण उघडपणे सत्य स्वीकारायला घाबरत आहोत. मित्रांनो, राजाला आपली चूक समजली. त्याला समजले की खरं सौंदर्य चेहऱ्यात नसून सत्यात आणि प्रामाणिकपणात असतं. त्याने चिनूचे कौतुक केले आणि आपला अहंकार सोडून दिला. काय मग मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट? या गोष्टीतून आपण बोध काय घ्यायचा बरं? अगदी बरोबर, नेहमी सत्य बोलण्याचं धाडस ठेवायचं. गर्वामुळे माणसाचे डोळे आंधळे होतात पण निष्पापपणा आणि प्रामाणिकपणा आपल्या सत्याची ओळख करून देतात.

मित्रांनो, यासोबतच आजचा बालसभेचा कार्यक्रम आपण समाप्त करूया. हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला संदेशाद्वारे नक्की कळवा. संदेश पाठवण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94225

17 41. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 94 22 65 17 41. तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळतील प्रतिबिंब या कार्यक्रमात सोमवारी रात्री 8:15. चला तर मग, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो बालसभा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: ज्ञानशिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
2: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
2: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
2: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52.
4: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग नवीन गेट समोर, सोलापूर.
5: मोबाईल 77 19 92 22 55.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश.
2: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू. DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी.
1: मराठी, इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू.
2: ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरणं सुरू.
1: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर.
2: मोबाईल 860 58 33 499 किंवा 72 190 63 953. योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोलेकाटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू. संपर्क 94 218 760 55.
0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय.
6: जनाजनाच्या मनामनातली आकाशवाणी, रसिकजनांच्या क्षणाक्षणातली आकाशवाणी, मधुरध्वनींच्या अश्वरथावर आरूढ करुनी भावनांना आकाशवाणी भुरळ घालते सकलजनांना. प्रसारणाचा हा कल्पवृक्ष विस्तारतो आहे, समाज माध्यमांनाही आता साथ घालतो आहे. आम्ही जपतो ऋणानुबंध, रेडिओ लहरी जातात जिथवर, आकाशवाणीशी मैत्री वाढवा फेसबुक आणि ट्विटरवर. आपल्या सुसंस्कृत आणि श्रवणनिष्ठ रसिक श्रोत्यांशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी सोलापूर आकाशवाणी मैत्रीचा हात पुढे करत आहे. तेव्हा सोलापूर आकाशवाणीच्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटला नक्की भेट द्या. सोलापूर आकाशवाणी सर्च करा आणि फॉलो करा. ज्ञान आणि मनोरंजनाची राणी सोलापूर आकाशवाणी.
0: श्रोते हो आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन ऐकूया.
7: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं.

श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।

श्रोतेहो आता ऐकूया चिमणी पाखर या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, याला संगीत अच्युत ठाकूर यांचं आहे.

0: तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
1: नमस्कार सर, माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी अॅथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूर मधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
0: आणि गुरिंदर वीरजी, तुम्ही काय सांगाल?
2: नमस्ते सर, माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटरमध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघंही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्यासोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
0: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
2: हो सर, मध्यमवर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटरसाठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
0: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे

0: काम केलं तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं।
1: जी सर, मी गुरिंदर। सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का। कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता। जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची, तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही, एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये। तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही। अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही।
0: अनिमेशजी।
2: सर, मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ऍथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ, हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही। तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच। माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस, कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात। तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे। तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू। बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात। कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल, पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात। आमच्यासाठी असं काही फार अवघड नाहीये, आम्ही देखील सर्व काही करू शकतो। तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता। आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू।
0: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल। मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात। तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा।
2: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनलमध्ये 10.17% करून तो मोडला। मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला। मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं। कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं। यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो। तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचंय आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे, आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल।
0: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
1: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू। सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो। जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्मअप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्मअप इथे करू, इथे वॉर्मअप चांगलं होईल। आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो। मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत। जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो। मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन।
0: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका

0: सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
1: आभारी आहे सर.
0: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल. उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशामधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात. कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यांपिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात.

जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भारून टाकलं. नेदरलँड्समधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँड्सचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं
ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे.

खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ऍस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ऍस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लबमध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैवविविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं. कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावड, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची

0: जागरूकता वाढली। मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे। गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे। मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते। त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं। पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली। यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं। पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता। मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला। त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे, म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे। मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो। मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो। मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे। या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते। मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात। यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे। त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते। मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली। यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं। त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं। याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले। या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले। गिरिजाम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला। त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली। गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली। देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे। मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो। मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं। अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे। मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत। त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा। पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन। धन्यवाद, नमस्कार।
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकला। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती।
2: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात। आज रात्री 8 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता करण्यात येईल। आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी। दुपारचे 12:03 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम वनिता मंडळ।

2026 रोजी झाली. यानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनीवर त्यांच्या आठवणी जागवणारी विशेष मुलाखत सादर करण्यात आली. आज आपण आरजे माधुरी रावराणे हिने ज्येष्ठ संगीत अभ्यासक शुभदा दादरकर यांच्याशी रंगवलेल्या संवादाचा पहिला भाग ऐकणार आहोत. माणिकबाईंची गाणी आणि आठवणी दोन भागात आपण ऐकणार आहोत. हसले मनी चांदणे.

0: रसिक हो नमस्कार. संगीत ही केवळ कला नाहीये तर ती आत्म्याची भाषा आहे आणि त्या भाषेला आपल्या सुरांनी आणि आपल्या भावनेनं जिवंत करणाऱ्या काही दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या अशा गायिका माणिक वर्मा, ज्यांच्या आवाजात कोमलता आहे, ताकद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाला भिडणारी प्रामाणिकता सुद्धा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात काही आवाज असे असतात की जे फक्त कानांपर्यंत मर्यादित राहत नाहीत तर ते थेट मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करतात आणि असाच एक सुरेल, भावस्पर्शी आणि अभिजात स्वर म्हणजेच माणिक वर्मा. श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचं नाव उच्चारता क्षणी आपल्याला अमृताहुनी गोड असं त्या देवाचं नाव दिसू लागतं, कबीराचे शेले विणणारा राम दिसू लागतो आणि श्रीरामाची विजय पताका सुद्धा. बरं, त्यांच्या गीतातून केवळ ईश्वराचंच दर्शन झालं नाही तर गीतसंगीताच्या सर्वच प्रकारातून त्यांनी तुमच्या आमच्या मनातल्या सर्व भावना सुद्धा टिपल्या. मग ते शास्त्रीय गायन असो, भावगीत असो, भक्तिगीत, गझल, ठुमरी किंवा मग नाट्यसंगीत असो, त्यांचा तो सोज्वल स्वर कायमच मनात रुंजी घालत राहिला आणि यानंतरही घालतच राहणार. अत्यंत समृद्ध गायकी, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक यामुळे त्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत आणि संगीताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या गायनातली शुद्धता, भावनांची खोली आणि रागदारीची नाजूक जाण हे रसिकांना कायमच मंत्रमुग्ध करत आलं आहे. रसिकहो, 16 मे 2025 पासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली होती आणि आजच्या दिवशी या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. आज आपण विशेष कार्यक्रमात त्यांच्या या अद्भुत संगीत प्रवासातल्या आठवणींना उजाळा देणार आहोत आणि त्या आठवणी उलगडणार आहेत नाट्यसंगीताच्या प्रचार प्रसार क्षेत्रातल्या अत्यंत अनुभवी आणि सन्माननीय असं व्यक्तिमत्व, ते म्हणजे शुभदा दादरकर यांच्याकडून. विशेष म्हणजे हे घरचं नातं आहे, नणंद भावजईचं नातं, तितकंच घट्ट असं. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे आजच्या या विशेष कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: मी आत्ताच म्हटलं की तुमचं हे घरचं नातं आहे नणंद भावजईचं आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या गाण्याच्या सुद्धा विशेष अशा काही आठवणी आहेत आणि त्यांनीच आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: नक्कीच. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, खरंच अमृताहून गोड असं ज्यांचं व्यक्तिमत्व होतं, अमृताहून गोड असा ज्यांचा आवाज होता, अमृताहूनी गोड अशी ज्यांच्या गाण्यात सहजता होती, सरलता होती, अकृत्रिमपणा होता आणि अत्यंत भावस्पर्शी गाणं होतं, अशा माणिक वर्मा जे तुम्ही मगाशी म्हणालात सगळ्यांच्या लाडक्या, अहो सुहासिनी मुळगावकर त्यांना लाडिक वर्माच म्हणायच्या, तर त्यांचं नावच तसं झालं होतं. तर अमृताहूनी गोड ही त्यांची

0: ओळखच बनली. पण इतकी साधी चाल की जी सहज गुणगुणता येईल अशी बाळमाट्यांनी दिलेली ही सुंदर चाल आणि भिंपलास राग असल्यामुळे सहजी सगळ्यांना आवडणारा राग, त्यामुळे ही एक ओळख तर आहेच. पण या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की हे गाणं जेव्हा त्या भारत गायन समाजात एका कार्यक्रमात गात होत्या जिथे खुद्द नटसम्राट बालगंधर्व आले होते आणि त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांना इतका आनंद झाला, अरे आपली गायकीच या गाण्यातनं ऐकायला मिळते. आणि त्यांनी अगदी शाबासकी दिली आणि शाबासकी दिल्यावर माणिकताईंनाही भरून पावलं की नानांच्याकडनं म्हणजे बालगंधर्वांच्याकडनं आपल्याला अशी शाबासकी मिळते, तर ह्या संधीचा आपण फायदा का करून घेऊ नये असं मनात आलंच. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी विचारलं, नाना एक विचारू का? हो विचार ना. काय? सांगू, तुम्ही मला तुमची सगळी गाणी शिकवाल का? मला खूप आवडेल शिकायला. ते म्हणाले, शिकवेन की, पण माझी एक अट आहे. माणिकताईंना वाटलं काय अट असणार? काहीतरी पैसे मागणार असतील, जास्त पैसे मागणार असतील, काय असेल ते. हो सांगा ना काय अट आहे. मी आता कान्होपात्रा नाटक काढणार आहे, त्याच्यात कान्होपात्रेची भूमिका तू करावीस, त्यानिमित्ताने मी तुला ती सगळी पदं आणि त्यानिमित्ताने इतरही नाट्यातली पदं तुला बसवून देतो. माणिकताईने ऐकलं, त्यांचं ध्येय ठरलेलं होतं, त्यामुळे त्या ध्येयापासून त्या विचलित झाल्या नाही.
1: फक्त गायन,
0: फक्त गाणं आणि गाणं, आणि गाणं देखील उच्चस्तरीय शास्त्रीय संगीतात उच्च स्थान मिळवणं हे त्यांचं स्वप्न होतं. आणि त्यामुळे नम्रपणे पण त्यांनी नकार दिला. नकार देणं हे फार अवघड आहे, होकार देणं सोपं आहे हो, पण नकार दिला. आणि बालगंधर्वांची गायकी त्यांनी स्वतः एकलव्याप्रमाणे म्हणतो तशी रेकॉर्ड स्वरनं अत्यंत ऐकून ऐकून ऐकून आत्मसात केली.
1: त्यांचे जे साथीदार होते त्यांच्याकडून पण शिकून
0: एक थोडस हरिभाऊ देशपांडेंनी काही जागा दाखवल्या, पण प्रामुख्याने सगळे रेकॉर्डवरनं यांनी आत्मसात केली. मुळात काय आहे की कोणतीही गायकी ही आत्मसात करायला तुम्हाला तशी दृष्टी असावी लागते, ते कळायला लागतं की हे नेमकं काय केलंय. नुसती नक्कल करून चालत नाही, तर त्यामुळे ती नुसती नक्कल नव्हती, त्या गायकीतला आत्मा त्यांना कळला होता, म्हणून त्यांनी ती गायकी आत्मसात केली. हा दुसरा किस्सा. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा, तसे बरेच किस्से पण हा महत्वाचा असासाठी की दिल्लीला जो नॅशनल कार्यक्रम होतो त्या नॅशनल कार्यक्रमामध्ये माणिकताईंना जेव्हा गायला बोलावलं त्यावेळेला साधारणपणे कलाकार पहिल्यांदा एक शास्त्रीय संगीतातली बंदिश, कोणताही एक राग, त्यानंतर ठुमरी, त्यानंतर भजन, या पद्धतीने ती मैफिल साधारणपणे. त्यांनी पहिला राग म्हटला पण नंतर ठुमरी म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी सांगितलं मी अमृताहुनी गोड गाती. तिथे असलेले सगळे जण म्हणाले की अरे असं नका करू तुम्ही, कारण ना प्रादेशिकत्वाचा एक थप्पा पडेल तुमच्यावर, असं नका करू. त्या म्हणाले काही नाही होत, मला खात्री आहे हे नक्की आवडेल लोकांना. आणि त्या हट्टाने अमृताहुनी गोडच गायल्या. आणि त्याचं आठवण जी प्रसिद्ध आहे आणि वाचनात येते ती तर नेहमीचीच आहे की वसंता कुमारी या तमिळ गायिकेनी पण ते सगळं गाणं शिकून घेतलं, तमिळमध्ये रेकॉर्ड केलं, चाल तशीच फक्त शब्द तमिळ, आणि तेही मराठी अमृताहुनी गोड लोकप्रिय झालं.
1: जगप्रसिद्ध किस्सा म्हणायला हवा तो आपल्याला.
0: हो
1: बरं, आता बालगंधर्वांचा उल्लेख आपण केलात आणि भारत गायन समाजाचा सुद्धा, म्हणजे नाट्यसंगीताच्या क्षेत्रात त्यांचं पदार्पण तसं उशिरा झालं तरीही त्यांच्या गायकीवर बालगंधर्वांचे संस्कार दिसतात, ते कसे काय हे सुद्धा कळले. पण भारत गायन समाजाचा उल्लेख केल्यानंतर सुरुवात त्यांची तिथून झाली होती, तर ही त्यांची पहिली पायरी म्हणायला हरकत नाही आपल्याला. कशी झाली होती ही नेमकी सुरुवात?
0: खरं सांगू का, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात त्याप्रमाणे माणिकताईंच्या अंगी गाण्याचे गुण आहेत हे त्यांच्या आईला केव्हाच कळलं होतं. म्हणजे त्या सांगत असत हिराबाई दादरकर, माझ्या सासूबाई म्हणजे, तर त्या म्हणायच्या की हार्मोनियमची एखादी पट्टी दाबली की बरोबर त्या स्वरात ते स्वर मिसळत असे. आणि असं झालं की त्या स्वतः गायिका होत्या, बशीरखा साहेबांकडे शिकत होत्या, आणि ते शिकत असताना ऐकत बसायच्या त्या शिकवणी, आणि मग ते संस्कार आपोआप झाले. पण जे ध्रुव सिनेमातली जी आठवण अगदी प्रसिद्ध आहे, पण तिथे जे पारितोषिक त्यांना मिळालं वयाच्या 5व्या वर्षी

0: हार्मोनियम
1: हार्मोनियम. आणि मग लक्षात आलं की नाही या मुलीला आता शिकवलंच पाहिजे रीतसर. आणि मग अगदी साधं पहिल्यांदा भारत गायन समाजात भोपे गुरुजींकडे गाण्याची शिकवणी सुरू झाली. पण त्यानंतर मात्र असं झालं की दत्ता डावजेकरांनी एका गाण्यासाठी विचारलं आणि त्यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड केलं माणिक त्यांच्या वयाच्या 11व्या वर्षी. बहरली जणू लतिका.

0: वर्षी बहरली जणू रतिका कलिका जीवर मला या क्षणाला अक्षरशः हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं. आपण मला वाटतं ते गाणं आधी ऐकूया आणि नंतर त्या गाण्याविषयी मी बोललेलं बरं.
1: नक्की नक्की.

0: बहरली जणू लतिका कलिका या गाण्याची रेकॉर्ड बाहेर आली तेव्हाच माईंच्या म्हणजे त्यांच्या आई हिराबाई दादरकर यांच्या लक्षात आलं की ही मुलगी खूप छान गाते, शिकवलेलं अगदी बरोबर गाते, त्यात काहीही चूक नाहीये. पण मग त्यांनी एक खऱ्या अर्थाने गाण्याची दृष्टी दिली, कारण ते जे आलाप होते तुम्ही ऐकला असेल आत्ता कडव्यात तर कळेल तुम्हाला की जसं डीडींनी बसवून दिले होते तसेच्या तसे आलाप त्या गायल्या होत्या. मग त्या म्हणायला लागल्या, हे बघ तुझं असे बसवलेले आलाप गायला लागलीस तर तुझी पंचाईत होईल. म्हणजे असं आहे की एखादं गाणं बसवलं आणि एखादी जागा तू विसरलीस त्यातली तर तुला ते जोडणं खूप कठीण जाईल आणि ते छान नाही वाटणार. तर त्यामुळे आपल्या मनानी आलाप घेता आले पाहिजेत, आपल्या मनाने काही हरकती घेता आल्या पाहिजे आणि ते प्रयत्न कर कसे करता येतील हे पण त्यांनी दाखवलं की सा ग प या तीन स्वरात किती अंतर आहे बघ, मग त्या अंतरामध्ये मध्ये आपल्याला काय घेता येऊ शकेल याचा विचार कर. म्हणजे थोडक्यात विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती तिथूनच सुरू झाली आणि ते मात्र संस्कार अगदी त्यांच्या मातोश्रींनी इतके चांगले केले की ते आयुष्यभर पुरणारे झाले.
1: वा, म्हणजे खऱ्या अर्थानं गायनाचे संस्कार हे घरातूनच झाले. बरं, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी येते की घरातलं वातावरण म्हणजे माई अर्थात हिराबाई दादरकर यांनी त्यांच्या संपूर्ण संगीत कारकिर्दीमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पण याच्यामध्ये वडिलांची भूमिका काय होती, कशी होती नेमकी?
0: वडिलांची भूमिका सपोर्ट करणारी होती, कारण त्यांनाही गाण्याची आवड होती. कानसेन तर ते होतेच, स्वतः गायक नसले तरी. आणि तसं जर नसतं तर त्यांनी माईंना पण गाणं शिकायला परवानगी दिली नसती. गाणं शिकायला त्यांना परवानगी होती पण बाहेर गायला परवानगी नव्हती, कारण तो काळ असा होता ना. त्या काळामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने बायका सन्मानाने गायला लागल्या ते हिराबाई बडोदेकरांच्या नंतर. पण पूर्वी असं गायला परवानगी नव्हती, त्यामुळे एक प्रकारे आपलं स्वप्न आपल्या मुलीच्या माध्यमातूनच माईंनी पुरं केलं असंही म्हणायला काहीच हरकत नाही. पण ते त्यांनी पुरं केलं, त्यामुळे जरूर गाणं करावं असं काही त्यांना गाण्यासाठी त्यांचा काहीच विरोध नव्हता, माणिक त्यांच्या शिकण्यासाठी काहीच विरोध नाही.
1: शुभदाताई, घरच्यांचा एकूण दृष्टिकोन कसा होता, त्यांचा पाठिंबा कसा होता हे तर झालंच आणि पहिली रेकॉर्ड जी 12व्या वर्षी निघाली ते आपण सांगितलं, पण त्याच्याबरोबरीनं आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची सगळ्यात गाजलेली रेकॉर्ड जी आहे ती सावळाचा रंग तुझा
0: हो,
1: तर तिथपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता?
0: असं आहे, सावळाचा रंग तुझाचं संगीत बाबूजींनी दिलंय तर सर्वांना माहिती आहे, पण सुधीर फडक्यांनी ह्या गाण्यासाठी अचानक माणिकताईंची निवड नाही केलेली आहे. किंवा जे लोकांना नेहमी माहिती आहे की त्यांनी आग्रह धरला म्हणून ती रेकॉर्ड निघाली, पण एचएमव्हीचे अधिकारी तितके म्हणजे नाराज होते खरं तर माणिकताईंच्या आवाजावर, पण तो आवाज असा तसा नाही निवडला. बाबूजींचा त्याच्यामागे एक विचार होता आणि तो ठाम विचार होता. त्यावेळेला गोकुल नावाचा एक हिंदी सिनेमा येणार होता आणि त्याच्यामध्ये आया गोकुल में छोटा

0: सा राजा त्या है उसका नाम रे हे गीत त्यांना रेकॉर्ड करायचं होतं आणि त्यासाठी ते एका नव्या आवाजाच्या शोधात होते
1: प्रभात साठी ना
0: हो
1: तिथे
0: होय आणि तसा त्यांना हवा तसा आवाज मिळेला आणि मग बघू आपण काही करता येईल तर नाही तर मग मुंबईत न शोधू तर फडक्यांचे जे असिस्टंट होते होंबळ तर ते म्हणाले मी असं करतो एक मुलगी आहे पुण्यात आत्ता गाते चांगली गाते मी तिचं गाणं तुम्हाला ऐकवतो तुम्ही ऐकून तर बघा मग ते होंबळ बाबूजींकडे घेऊन आले माणिक दादरकर आणि मग जेव्हा त्यांनी एक दोन मराठी गाणी आणि एक दोन हिंदी गाणी बाबूजींना ऐकवली ते ऐकल्याबरोबर बाबूजींच्या लक्षात आलं की ह्या मुलीची शास्त्रीय संगीताची तयारी चांगली आहे आणि मुख्य म्हणजे हिच्याकडे बालगंधर्वांचा बाज आहे हे त्यांना त्या गाण्यामधनच कळलं आणि त्यांचं जे मत होतं म्हणजे बाबूजींना शास्त्रीय संगीत उत्तम गाऊ शकणारा वजनदार भारदस्त गळा आणि सुगम संगीत प्रकारातली कुठलीही जागा अगदी सहजपणे काढू शकणारा आवाज हवा होता आता हे रेअर कॉम्बिनेशन मिळणं अवघड होतं आणि ते त्यांना माणिक त्यांच्या आवाजात सापडलं मग त्यांनी रेकॉर्ड करायचं ठरवलं पण असं असतं की चित्रपट गीतासाठी जरा उंच स्वर पाहिजे पण तरी सुद्धा बाबूजींनी काही एक युक्ती करून पण माणिक त्यांच्याच आवाजात ते गाणं रेकॉर्ड केलं गोकुल मधलं आणि ते गाणं रेकॉर्ड झालं आणि सगळ्यांना ते खूप आवडलं त्यावेळेला बाबूजी HMV मध्ये म्युझिक डायरेक्टर होती आणि मग त्यांना असं वाटलं या मुलीसाठी त्यांनी गदिमांना सांगून दोन वेगळी गाणी लिहून घेतली एक गोकुळीचा राजा आणि दुसरं सावळाचा रंग तुझा त्या गाण्यांना संगीत दिलं आणि मग HMV अधिकाऱ्यांकडे त्यांनी शब्द टाकला की या गाण्याची आपण ध्वनिमुद्रिका काढूया HMV अधिकारी जरा नाराज होते पण बाबूजींनी पटवून दिलं की तुम्ही हे कसंही करा त्यांचा खूप आग्रह होता ही रेकॉर्ड काढा तुम्हाला नक्की यश मिळणार आहे मी सांगतो आणि त्यावेळेला HMV मध्ये बाबूजी म्युझिक डायरेक्टर असल्यामुळे त्यांच्या शब्दाला एक मान होता आणि मग ते मान्य केलं गेलं आणि मग खरंच जो काही इतिहास घडला तो सर्वश्रोत आहे या गाण्याने काळ्या मातीच्या महाराष्ट्राला सावळ्या रंगात दंग केलं
1: लोकप्रियतेचे उच्चांक मोडले
0: अक्षरशः

0: रसिकहो, माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: शुभदाताई, सावळाचा रंग तुझा या गाण्यामध्ये आपल्याला शास्त्रीय संगीताची बैठक दिसून येते. आणि हे बाबूजींना माहीत होतं की इथे बालगंधर्वांच्या संगीताची किंवा गायकीचं आपल्याला दर्शन होत आहे, तर हे शिक्षण सुरूच असणार. पण त्यांनी जे शिक्षण घेतलं होतं सुरुवातीला, म्हणजे सुरेशबाबू माने असू देत, जगन्नाथबुवा पुरोहित असू देत किंवा इतर अनेक गुरु, मला त्यांना लाभलेले गुरु आणि त्यांच्याकडून त्यांनी घेतलेलं शिक्षण किंवा त्यांचा नेमका प्रभाव त्यांच्यावर कसा पडला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
2: असं आहे की जेव्हा माईंना हे जाणवलं की हे खूपच बसवलं

0: केलेलं होतंय तरी सुद्धा गाणं हे आता ही प्रॉपर वेळ आहे की जिथे अगदी चांगली तालीम मिळायला पाहिजे गाण्याची. गाण्याचं शिक्षण वेगळं आणि तालीम वेगळी, तर ही तालीम मिळायला पाहिजे हे जाणवल्यावर सुरेश बाबू मानेंकडे किराणा घराण्याची गायकी त्यांनी शिकायला सुरुवात केली किंवा त्यांना सुरेश बाबू मानेंची तालीम मिळाली, अगदी चांगली तालीम मिळाली. असं होतं की त्यांची वृत्ती माणिक त्यांची अशी होती की जे जे सुंदर वाटेल, जे जे छान वाटेल ते आपण आत्मसात करावं. म्हणजे कसं आहे की त्या पुण्यामध्ये एकही कार्यक्रम ऐकायचा सोडत नव्हत्या. त्यांच्या तरुण वयात म्हणण्यापेक्षा 16व्या वर्षी ही रेकॉर्ड आहे सावळाचा रंग तुझा. म्हणजे एक साधारण 12, 14 ते 16 वगैरे हा जर काळ घेतला तर तो पुण्यातला काळ असा होता की मास्टर कृष्णराव, सवाई गंधर्व, बालगंधर्व यांची गाणी सतत प्रत्येक आठवड्याला कोणाचं नाही कोणाचं गाणं असायचंच. आणि कुठेही गाणं असलं पुण्यात तरी हा ऐकायला जायचं. त्यामुळे ते ऐकून ऐकून ऐकून त्यांना बरंच गाणं आत्मसात झालं होतं. आणि ती एक नजर आली होती की जिथे जे छान वाटते ते उचलायचंय. आपण किराणा घराण्याची जी शिस्त होती त्याप्रमाणे की गाताना पहिल्यांदा स्थायी आणि अंतरा लागोपाठ म्हटलाच पाहिजे ती त्यांनी सगळी पाळून अनेक राग शिकले सुरुवातीला सुरेश बाबू मानेंकडे. पण नंतर इनायत खान साहेबांच्याकडे सुद्धा आग्रा घराण्याची थोडीशी तालीम थोडा काळ शिकल्या तेव्हा, पण त्याच्यामध्ये फार सुंदर बंदिशी त्यांना मिळाल्या. त्यानंतर बराच काळ वेगळा वेगळा आहे की लग्नानंतर भोलानाथ भट्ट अलाहाबाद जिथे त्यांना शिकायला मिळालं,
1: पहाटे उठून जायला
0: लागायचं आणि ते त्या सासरच्या मंडळींनी सपोर्ट केला की गाणं शिकायला पाहिजे हे चालू राहू दे. त्यामुळे त्यांचं गाण्याच्या शिक्षणात कधीही खंड पडला नाही. पण जसं सुरेश बाबू मान्यांकडे गाणं तसं नंतर आग्रा घराण्याचे जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडे त्यांचं अगदी भरपूर आणि शास्त्रशुद्ध शिक्षण झालं आणि ते शिक्षणाचा त्यांना इतका उपयोग झाला. आणि का तर जेव्हा माणिकबाईंचं लोक गाणं ऐकायचे तेव्हा त्यांना कळायचं की हे कुठलं तरी एकाच घराण्याचं गाणं नाहीये. कारण का प्रत्येक घराण्यातली काय चांगली गोष्ट आहे ती त्यांनी उचलली, ती आपल्या गाणं प्रवृत्तीशी मिळती जुळती केली आणि स्वतःची अशी एक गायकी बनवली. आणि म्हणून जे अगदी टिपिकल असतात ना की आमच्या घराण्याचं म्हणजे ही अशीच शिस्त, तसं घराण्याच्या चौकटीत अडकलेलं त्यांचं गाणं नव्हतं तर घरंदाज या शब्दाशी निगडीत असलेलं घराणेदार गाणं होतं.
1: वा वा वा, सगळ्या घराण्यांचा मिलाफ असलेलं अतिशय सुंदर अशी स्वतःची शैली होती. वा वा वा. पहिला सार्वजनिक कार्यक्रम केल्यानंतर म्हणजे पुणे, सुरत, कलकत्ता, मुंबई, पहिली रेकॉर्ड, आयुष्यातला असे 2 ते 3 टप्पे खूप महत्वाचे आपण पाहतो त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे पाहताना. म्हणजे प्रभातमध्ये अमर वर्मांची झालेली ओळख असो, त्यानंतर अगदी त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास असो आणि लग्नानंतर पुढे पुणे, अलाहाबाद, मुंबई हा सगळा प्रवास, तर कारकिर्दीच्या या टप्प्याविषयी काय सांगाल?
0: हा टप्पा खूप महत्वाचा आहे मुलींच्या दृष्टीने, तर नक्कीच महत्वाचा आहे. कारण कुठल्याही मुलीला जिला गाणं करायचंय, गाण्यातच करिअर करायची आहे, तिच्या दृष्टीने लग्न हा खूप महत्वाचा टप्पा आहे की पुढे आपलं काय होणार. तत्पूर्वी फक्त एक सांगू इच्छिते की माईंची जी इच्छा होती की सुशिक्षित गायिका, पहिली ग्रॅज्युएट गायिका हे जे माणिकताईंच्या नावापुढे बिरुद लागलं ह्याला सर्वस्वी जबाबदार माई आहेत. त्यावेळेला मात्र त्यांनी माणिकताईंच्या वडिलांशी वाद घातले. ते असं म्हणत होते की काय करायचंय तिला शिकवून, कशाला कॉलेजात जायला पाहिजे, नाहीतरी नंतर लग्नच करून द्यायचंय ना, मग काय करायचंय शिकून. नाही, शिकलंच पाहिजे, ग्रॅज्युएट व्हायलाच पाहिजे हा माईंचा आग्रह होता. आणि त्याप्रमाणे त्या शिकल्या गायल्या. लग्नाचा टप्पा हा त्या दृष्टीने महत्वाचा असतो.
1: बरोबर.
0: आणि तसं एक स्थळ पण आलं होतं बघायला, पण त्या मुलाला गाण्यात काही रस नाही म्हटल्यावरती नाही बाबा मला लग्न करायचंय असं झालं. पुढे मागे मग काहीतरी ओळख झाली प्रभातमध्ये वगैरे, हे सर्वांना सर्व श्रोत आहे. म्हणजे याच्यात मी नवीन सांगण्यासारखं काही नाहीये. कारण अमर वर्मा हे पण कलाकार, प्रभातमध्ये स्वतः गीत लेखक, कवी, पटकथाकार चांगल्या तऱ्हेने लिखाण करणारे कवी मनाचे, त्यामुळे साहजिकच गाण्याविषयी आस्था

0: गाजलेले होते. आणि मुख्य म्हणजे प्रभातमध्ये हिंदी सिनेमातली गाणी ज्या माणिकताई गात होत्या ते त्याचे उच्चार चांगले करून घेणं चांगल्या तऱ्हेने शिकवणं, इथे त्यांची ओळख झाली, ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं, अर्थातच घरी सांगितल्यावर घरनं सगळी चौकशी वगैरे करून लग्न करायचं ठरवलं.
1: माईंच्या आग्रहाखातर त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं म्हणजे बीए पूर्ण केलं. एका म्युझिक कंपनीच्या रेकॉर्डवर त्यांचं नाव आहे गायिका म्हणून आणि तिथे बीए म्हणून उल्लेख सुद्धा केलेला आहे त्याच्यावर.
0: मी आता त्यांच्या लग्न पत्रिकेत पण असा उल्लेख आहे, माणिक दादरकर बीए.
1: शुभदाताई, त्यांच्या साध्या सरळ स्वभावाबद्दल, सोज्वळतेविषयी, त्यांचा पेहराव, केशभूषा, त्यांचा वावर याच्याविषयीचे अनेक किस्से आहेत, मग ते महाविद्यालयातले असू देत किंवा मग नंतरचे असू देत, त्याविषयी सांगा ना.
0: असं आहे ना, त्यांच्या साधेपणाविषयी, म्हणजे एवढी मोठी गायिका आहे पण हिला कसलाच गर्व नाही, हे सामान्य माणसांना फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. पण त्यांचा स्वभावच अगदी साधा, अगदी साधा म्हणजे किती साधा असावा. तर त्यांच्या शालेय जीवनापासून पण त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या सगळ्या वेगवेगळ्या शाळेतल्या होत्या, पण पुण्यातल्या सदाशिव पेठेतलं ते वातावरण होतं, त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रसंगी, मग गणपती असेल, मंगळागौर असेल, वेगवेगळ्या सणवाराला असे एकत्र जमायच्या. आणि त्यातल्या मैत्रिणींपैकीच एकिनी नमोताई भागवत म्हणून नाव, त्यांनी असं म्हटलं, माणिकला कधी आग्रह करायलाच लागला नाही, तिला नुसतं म्हटलं गाणं म्हण की लगेच ती गाणं म्हणत असे, आम्हाला कधी आग्रह नाही करायला लागला. तसंच राहणीमान सुद्धा त्यांचं अगदी साधं होतं. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या नंतर कित्येक वेळेला असं व्हायचं की त्यांची अधिकाधिक भक्तिगीत असल्यामुळे म्हाताऱ्या आजीबाई सगळ्या जास्ती प्रेमात असायच्या, सगळ्या सगळ्यांना फार वाटायचं. आणि कित्येक वेळेला बाहेरगावी गाण्याच्या कार्यक्रमांना त्यांच्या मुलांना जर नेता आलं नाही माणिक त्यांच्या कार्यक्रमाला, तर ते रिक्वेस्ट करायचे, अहो माझी आई किंवा आजी काय असं 90 वर्षाची हो, तिला नाही मला आणता आलं, तुम्ही याल का आमच्या घरी आणि एखादं गाणं तेवढं म्हणून दाखवाल का. तर असं सुद्धा त्यांनी घरी जाऊन त्यांचा तो कुठला अभंग पाहिजे त्यांनी म्हटला अमुक गाणं, तर गाणं म्हणून दाखवलेलं
1: आहे.
0: म्हणून जे म्हणतो ना की त्यांचं जे मत होतं पहिल्यापासून की पैसा महत्वाचा नाही, पण ही माणसं जी जोडली जातात ती खूप महत्वाची आहेत, आणि आयुष्यभर त्यांनी माणसं जोडली.
1: खरंय खरंय खरंय. केवळ भावगीत गायिका म्हणून त्या नव्हत्या, तर त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत आणि त्या प्रत्येक गीत प्रकाराचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे आणि तितकीच सुंदर अशी ती गीतं सुद्धा आहेत. आम्हाला त्या गीतांविषयी जाणून घ्यायला आवडेल. आता
0: कुठलाही गीत प्रकार गायला नाही असं नाहीच, पण तरीही सगळ्या गीत प्रकारांमध्ये म्हणजे शास्त्रीय बंदिश तर आहेच, ठुमरी आहे, पण त्याबरोबर गझल पण आहे, मराठी गझल हा प्रकार त्यांनीच गायला पहिल्यांदा, नाट्यसंगीत तर आहेच आहे, चित्रपट गीतही आहे, तसं सर्व गीत प्रकार गायले, पण सगळ्यामध्ये जास्ती त्या रमल्या किंवा जास्ती लोकांना जे आवडलं ते त्यांचं भक्ती संगीत. भक्ती संगीतात म्हणजे त्याही स्वतः, कारण त्या देवभोळ्या होत्या, स्वभावच अत्यंत देवभोळा, कारण घरातच वातावरण तसं होतं, त्यामुळे आपोआपच अगदी सगळी धारणाच अशी की जे काही येते देवामुळे हे असं झालं, देवच बघून घेईल, म्हणजे सगळी त्यांची अशी भक्ती होती. या बाबतीतलाही एक किस्सा फार छान आहे सांगण्यासारखा, की नरसोबाच्या वाडीला त्या गेल्या असत्या कार्यक्रमाच्या वेळेला, तिथे गेल्या आणि म्हणाल्या की तिथल्या पुजाऱ्याला विचारलं, सगळं नमस्कार करून झालं, प्रदक्षिणा घालून झाली, सगळं झालं, पुजाऱ्याला विचारलं, अहो इथे, आणि पुजाऱ्यांना माणिकबाई आले आहेत म्हणजे त्यांना अगदी खूपच त्याचं कौतुक वाटत होतं, मी इथे एखादा अभंग म्हटला तर चालेल का देवाची सेवा करायला, पेटी नाही, तबला नाही, तंबोरा नाही, काही नाही, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, अहो चालेल ना. आणि तिथे त्यांनी अमृताची गोडी तुझ्या भजनात असं गाणं गायलं, त्या ते गायल्या तर गायल्या, त्यांच्याबरोबर त्यांची शिष्या होती वासंती रानडे, तिला पण खूप आवड अशी, माझ्याबरोबर ना माझी एक शिष्या आली, ती पण एक गाणं गायली तर चालेल का. अरे बाप रे, इतक्या साधेपणाने एवढ्या मोठ्या, म्हणजे त्यावेळेला त्या टॉपला होत्या, गाण्याचे कार्यक्रम करत होत्या रेग्युलर इतके, आणि अशा वेळेला त्यांनी इतकं नम्रपणे विचारावं देवळातल्या पुजाऱ्याला, हे फार विशेष होतं, त्यांचा स्वभावच

0: असा होता।
1: ठुमरी विषयी सुद्धा असा एक खूप छान किस्सा आहे की ज्या ठुमरी गाण्यासाठी त्यांना असं वाटत होतं की हे शब्द मी कसे गाऊ, आणि ते शब्द नंतर अमर वर्मानी बदलून सुद्धा दिले होते, नाही का?
0: हो, काय आहे की ठुमरी गायची म्हणजे जास्ती करून शृंगारी शब्द असतात आणि ते त्यांना गायला अतिशय संकोच वाटायचा, आणि वर्मांनी त्यांना एकदा विचारलं जेव्हा लग्न ठरल्यावरती नंतर की माणिक तुम ठुमरी क्यू नाही गाती, मला जरा संकोच वाटतो, असे शब्द मला नाही आवडत नाही म्हणता येईल, तर म्हणे काय शब्द आहेत जरा ऐकव तरी, तर मग त्यांनी सांगितलं अहो नजरिया लागे प्यारी वगैरे मला नाही म्हणता येत, त्यांनी तेच शब्द थोडे बदलून दिले आणि त्यांनी त्या ठिकाणी मधुरिया बंसी सुनत रही राधा तन विसर गई सुध साधी, राधा कृष्णाचा तिथे संदर्भ आल्यावर त्यांच्यासाठी ती अगदी मोकळीक झाली आणि मग त्या
1: निसंकोच
0: गायला लागल्या, मग ते ठुमरी हा प्रकार त्या गायला लागल्या, पण ठुमरी हा प्रकार त्यांनी जो शिकला तो मुख्य म्हणजे अलाहाबादचे भोलानाथ भट्ट यांच्याकडे त्यांनी ठुमरीचं शिक्षण घेतलं, जसं शास्त्रीयचं हे गुरु झाले तसं भोलानाथ भट्टांकडे, म्हणजे ते बंदिशीही रचायचे स्वतः, पण ठुमरी फार त्यांचं वैशिष्ट्य होतं,
1: पहाटेच्या थंडीत जाऊन शिकलेल्या तिथे त्या,
0: हो हो, तिथे जरा ते स्वतः ब्रह्मचारी होते, झोपडीत राहायचे आणि ते स्वतः रचना करायचे, ठुमरी गायकीत त्यांचा हातखंडा होता, पण त्यांची अट एकच असायची मी येऊ का शिकायला, हो पहाटे यायला पाहिजे आणि माझी जी बिदागी येते किती बिदागी काय, दररोज येताना मिठाई आणायची का, तर मी गंगेवरच्या त्या साधू संतांना नदीवरती जायचे 7:30 तर त्याच्या आधी तू आलं पाहिजे शिकायला, ते 5 यायचं जायचं शिकायचं आणि मिठाई दिलेले ते त्या साधू संतांना देत असत, तर इतक्या साधू माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळतंय, त्या थंडीत कुडकुडत त्यांचे जिजाजी त्यांना घेऊन जायचे टांग्यात नाही ठरवला होता तरी, पण ते ब्लँकेट काय असेल पांघरून ते
1: पांघरून
0: ते जायच्या, पण हे आजकाल किती जणींना जमेल असा प्रश्न विचारला, तर त्यासाठीचे जे हे जे कष्ट आहेत ना ते खरोखरी, कारण लग्नानंतरच काय करणार, आता देखील मुली शिकताना सांगतात अहो लग्न ठरलं ना आता जरा 1-2 महिने नाही मला करताय ना, का नाही 2 महिने लग्नानंतर लगेच त्यांनी जमवलं, ते कसं जमवलं, तर सासरच्याची मन जिंकून घेतली पहिल्यांदा, त्यांनी घुंगट घ्यायला पाहिजे सांगितलं त्यांनी घुंगटही घेतला, हे कसं जमलं त्यांना, तर त्यांनी सासरच्यांची मन जिंकून घेतली, संस्कारच तसे होते ना की काही झालं तरी सासरी लोकांना खुश ठेवलं पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे त्यांच्याशी, त्यांनी मन जिंकली आणि मग त्यांच्यासाठी काही बंदिशी त्या गायल्या अलाहाबादच्या त्या घरात, आणि ते ऐकल्यावर त्यांना वाटायला लागलं अरे या मुलीकडे इतके गाण्याचे गुण आहेत तर हिचं गाणं भरलं पाहिजे, आणि मग ते भोलानाथ भट्टांकडे शिकायला म्हणजे मदत केली त्यांनी, पण लग्नानंतर आपण अलाहाबादला गेल्यावर लगेच तेवढ्या वेळात देखील तोही वेळ वाया नाही घालवायचा, तेवढ्या वेळात पण काहीतरी आपल्या पदरी पडलं पाहिजे, ते शिकून घेतलं पाहिजे, आता ही जी शिकण्याची वृत्ती आहे ना त्यासाठी गुरुच करायला पाहिजे असं नाही, वेगवेगळ्या लोकांकडनं त्यांची मैत्री होती मालविका कानन आणि एक आनंद, ते राहायला यायचे कधी कधी इथे, त्या एक आनंद त्यांच्याकडनं काही बंदिशी घेतल्या, म्हणजे असं जर छान बंदिश वाटली तर त्या विचारायच्या मला दाखवाल का जरा, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, मिळायची ती बंदिश घ्यायची, अहो इतकं कशाला गमतीशीर प्रसंग आहे, राणीला जेव्हा त्यांनी वसंतराव कुलकर्ण्यांच्या क्लासला शिकायला पाठवलं त्यांचे गुरुबंधूच, आणि बागेश्वरी रागाची एक चीज वसंतरावांनी जी राणीला शिकवली फेमस आहे कुमारगातात बऱ्याच वेळेला ना डारो रंग मोपे, आणि ती चीज ऐकल्यावर राणीकडनंच त्यांनी शिकून घेतली,
1: वा
0: म्हणाले मला दाखव ग कशी आहे, म्हणजे इतकं त्यांना जे जे सुंदर उदात्त उन्नत जे काही आहे ते सगळं मला मिळालं पाहिजे,
1: खरं
0: ही त्यांची वृत्ती,
1: म्हणजे पहा बीएला असताना माईंनी रेडिओ बंद केला होता त्यांचा ऐकून, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की शेजारच्यांना की एखादी शास्त्रीय संगीताची चीज असेल तर तुम्ही मोठ्याने गाणं लावा,
0: आवाज मोठा करा
1: मोठा करा, आवाज मोठा करा, मी ते ऐकेन आणि ते ऐकून तेवढं लक्षात ठेवून त्यानंतर

0: त्या सादर सुद्धा केले होते त्यांनी. कमाल आहे ना.
1: आता लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे ती अशी आहे की त्यावेळेला केसरबाई केरकरांच्या काही मैफिली व्हायच्या पुण्यात, तर केसरबाईंच्या गाण्याला सहसा सगळ्यांना परमिशन नसायची, यायला मिळायचं पण नाही. ह्या दोघी जेव्हा ऐकायला जायच्या तर हे गाणं इतकं अद्भुत आहे आणि जयपूरचं गाणं खूप अट्रॅक्ट करणार आहे लोकांना, तानांचे पॅटर्न्स फार सुंदर आहेत. आणि मग त्यांना असं व्हायचं की आता हे गाणं आता सारखे टेप रेकॉर्डर नव्हते, काही टेप करायची सोय नाही, करायचं काय, तर ते सगळे ऐकायचे ऐकायचे ऐकायचे ते लक्षात ठेवायचं. आणि घरी आल्यावर म्हणजे रात्री मैफिल येऊन 1:30-2 जरी वाजले तरी घरी आल्यावर तंबोरा काढायचा, ते सगळे तानांचे पॅटर्न्स गाऊन बघायचे लक्षात राहण्यासाठी.
0: वा,
1: अशा तऱ्हेने पण किती गाणं मिळवलं.
2: रसिक हो, आज या घरंदाज गायकीतील काही बंदिशींची झलक आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला राग श्याम कल्याण.

0: रियाज किती शिस्तबद्ध पद्धतीनं केला पाहिजे आणि अभ्यास कसा केला पाहिजे.
1: रियाजाचं पण एक असं आहे की प्रत्येकाच्या गळ्याचं, तुमचा गळा वेगळा आहे माझा वेगळा आहे, माझ्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे, तुमच्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे. आमचे यशवंतबुवा जोशी म्हणायचे, मी जर जास्त गाईन तर माझा आवाज मैफिलीत बसत जाईल. आणि त्याच्या उलट माणिकताईंचं होतं की आज रात्री जर गाण्याचा कार्यक्रम आहे तर त्या आणखीन रियाज करणार की आवाज तापणं म्हणतो ना तसं व्हायचं. आता हे प्रत्येक व्यक्तीस अपेक्षा आहे, ते गोष्ट वेगळी. पण रियाज करताना त्यांनी फार सुंदर उपमा दिली होती की एखादा स्वर जेव्हा आपण लावतो, सा लावला, प लावला, काय तुम्ही, तर तो स्वर लावताना फुगा जसा फुगवतो तसं पहिल्यांदा स्वर लावायचा आणि नंतर हळूहळू हळूहळू फुगा फुगतो तसा तो फुलवत न्यायचा. एकाच आवाजात स्वर लावून म्हटलंय. आणि नेमकं आता जर तुम्ही गाण्याच्या क्लासमध्ये गेलात तर ह्या सरगम म्हटल्या जातात, तोंड पाठ एका पाठी एक अलंकार गायले जातात म्हटले, पण ते सगळे एका आवाजात. आणि मग त्याचा उपयोग म्हणजे जे बाबूजींनी म्हटलं की भारदस्त वजनदार आवाज पण सुगम संगीतातला सहज येणं, यासाठी माणिकताईंनी काय केलं तर एखादा जो ख्याल असतो त्यांनी रियाज करताना एखाद्या ख्यालाचे शब्द जे काय असतील, सुध विसर्ग एखादा जे असतील ते, तर ते शब्द घ्यायचे आणि ते शब्द बाराखडीमध्ये म्हणायचे. म्हणजे अ आ ई ऊ ए ऐ सगळं एकदा अकारानी तर अकारानी, मग आकारानी तर आकारानी, म्हणजे ती चाल जी चाल आहे त्या स्थायीची, मग इकार तर इकार, उकार तर उकार, मग तुम्ही सांगा अख्खं स्थायी मला एवढं म्हणायचंय तर किती झाले की इथेच 1.5-2 तास गेले तुमचे आपोआपच. पण ह्याच्यामुळे काय होतं की तुमचे प्रोनाऊन्सेशन्स करेक्ट होतात. म्हणून माणिकताईंच्या गाण्यातले शब्द हे सगळी पोचतात, याचं कारण ते आहे मुख्य की बाराखडीमध्ये त्यांनी असा रियाज केलेला आहे. रियाज करताना सकाळच्या वेळेला मंत्र साधना हे सगळ्यांना माहिती, पहाटेचा रियाज, पण पहाटेचा रियाज त्यांचा कधीच चुकला नाही. नंतर 10-10:30 त्यांचे तबलजी आले की तबल्याबरोबर तालाबरोबर रियाज तोही व्हायला पाहिजे. त्यामुळे आपोआप दिवसाचे 7-8 तास तरी संगीताचा रियाज करणं हे फार महत्वाचं आहे.
0: रियाज त्याच्याबरोबरीने बाहेरचे कार्यक्रम आणि घर संसार सांभाळणं कसं काय जमवलं हे सगळं त्यांनी?
1: जमवलं म्हणजे आता हे सांगितलं तर खोटं वाटेल मुलींना आजकालच्या, कारण आता जर असा विचार केला तर 3 घरचे संसार त्या सांभाळत होत्या म्हणा. कारण मुली लहान असताना जेव्हा कार्यक्रम तर तेव्हा त्या ऐन बहरात होत्या गाणं गात असताना. म्हणजे 16व्या वर्षीच पहिली मैफिल केली सुरतेला त्यांनी, आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झालाय तो इतका मोठा आहे आणि सतत कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामधनं वेळ कसा काढायचा, मुलींच्याकडे वेळ कसा देणार. वर्मा मुंबईत राहायचे म्हणून मुंबईतलं एक घर आहे, मुलींना आईकडे ठेवलं पुण्याला म्हणून पुण्यातलं घर आहे, आणि अलाहाबादला वर्मांची जी बहीण दीदी आणि जिजाजी त्यांची तितकी परिस्थिती नव्हती चांगली. माणसं खूप दिलदार पण आर्थिकदृष्ट्या तशी इतकी परिस्थिती नाही. मग अधे मध्ये अलाहाबादला जायचं, अधे मध्ये पुण्यात जायचं मुलींसाठी. मग मध्येच आल्या की मुलींना काय हवं ते चला सगळ्यांना कापड बिपड घेऊन द्यायचं, तेव्हा एक छापाचे सगळे फ्रॉक शिवले जायचे, ते सगळं करायचं. बहिणीला विचारायचं म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई, अगं घरात काय आहे का, बघ धान्य बिन्य काय भरायचं असेल तर सांग, ते भरून द्यायचं. म्हणजे तिकडे लक्ष ठेवायचं. आणि इथे आल्यावर वर्मांच्या इथे नोकरी नव्हती तेव्हा मिळाली, त्यामुळे काय करायचं हा प्रश्न असायचा, तोही प्रश्न सोडवायचा.

0: चा तीन तीन ठिकाणी त्या गाडा ओढत होत्या.
1: तारेवरची कसरत,
0: तारेवरची कसरत होती आणि हसत मुखाने परत चेहरा सदैव हसला. कधी बघायला गेलं तर गुरु लोक आमचे सांगायचे गायचं असेल तर माणिकताईंसारखं गा. कसं गावं तर मैफिलीत कसं यावं, कसं बसावं, तुमचं येण्या जाण्यात सुद्धा तुमचं इम्प्रेशन पडत असतं. कधीही त्या मैफिलीत आल्या तंबोरा घेऊन बसल्या की पहिल्यांदा समोरच्या ऑडियन्सकडे एक छान दृष्टिक्षेप टाकून हसऱ्या चेहऱ्यानी मग साथीदारांकडे दोघांकडे बघून छान सांभाळून घ्या वगैरे म्हणून खूप छान. आणि मग डोळे मिटून एकाग्र चित्तानी पहिला सा लावला की त्यांची सगळी मैफिल, पण त्या म्हणायच्या सुध बाणी आणि सुध मुद्रा हे जे आहे की तुमची मुद्रा प्रसन्न पाहिजे. गाताना बेडेवाकडे चेहरे होता कामा नयेत. शैला दातारला त्यांनी सांगितलं आरशात बघून रियाज कर पाहिजे तर, पण बेडेवाकडे चेहरा हे रामभाऊ मराठे सांगायचे. म्हणजे त्या काळात राम मराठे आणि माणिक वर्मा ही दोन नाव फार होते आणि हीच दोन माझी दैवत होती. किंवा
1: तुमच्या बोलण्यातून जाणवत आहे ते
0: आहेत.
1: म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर चित्र उभं केलं अगदी मैफिलीचं, त्यांचा सुरुवातीचा कशा त्या बसायच्या, काय करायच्या, सातत्य आणि समर्पण हे किती महत्वाचं आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते दिसत सुद्धा आलं. आता ही वेगळी गायकी त्यांनी निर्माण केली हे खरंच आहे, पण इथे कुठलीही मैफल सादर करत असताना त्यांचा नेमका क्रम कसा होता?
0: मैफिलीतला क्रम त्यांचा असा होता की साधारणपणे पहिल्यांदा रागधारी संगीत, शास्त्रीय संगीत, एक राग गायचा मोठा राग, ख्याल, द्रुत ख्याल, आणि त्यानंतर एखादी ठुमरी, नंतर नाट्यसंगीत आणि नंतर अभंग, भजन असं काही, किंवा भावगीत. भावगीत पण त्या मैफिलीत गात होत्या. तर हे ह्या क्रमाने परत इंटरवल नंतर पण असाच क्रम असेल.

विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्ताने आठवणी जागवणारी विशेष मुलाखत आताच आपण ऐकली. हसले मनी चांदणे हा होता या मुलाखतीचा पहिला भाग. उद्या आपण याच मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत. आज इथेच निरोप घेऊया. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. पुन्हा भेटू. नमस्कार.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं गोविंद पोवळे यांनी स्वरबद्ध केलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच वनिता मंडळाचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणे यांनी तर अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पित राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता. सध्याच्या वातावरणात काळजी घेऊन घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है. पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
0: उन्हाळ्याच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या काळात कोकणात आणि गोव्यातल्या कोकम सरबत आणि सोलकढी अशा पेयांसह देशभरात प्यायली जाणाऱ्या विविध हंगामी पेयांचा उल्लेख केला. ही केवळ पेय नसून ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत. त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित होते असं ते म्हणाले. यानिमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा उल्लेख केला. आंब्याचा हा प्रवास आता गावखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. आपल्या अलीकडच्याच नेदरलँड भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हे ताम्रपट परत मिळवल्याबद्दल देश तसंच परदेशातून लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत असल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला. यानिमित्तानं परत मिळालेल्या ताम्रपटांविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रातल्या देशाच्या उल्लेखनीय यशाबद्दलही त्यांनी सांगितलं. अलिकडे झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून जवळपास 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले असं ते म्हणाले. या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नवे विक्रम रचलेल्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. देशभरात खगोलशास्त्राला लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणाले. नमामी गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाची आणि डॉल्फिनच्या संरक्षणात होत असलेल्या त्याच्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली. याच संदर्भानं उत्तर प्रदेशात गंगा नदीत एका डॉल्फिनला वाचवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं. जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एका प्रजातीचंच नाही तर आपण गंगेच्या जैवविविधतेचं रक्षण करतो. नदीतलं संपूर्ण जीवनचक्र वाचवण्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा वाचवतो असं ते म्हणाले. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असा मोलाचा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडतात. अनेकदा त्यांची चर्चा होत नाही पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करात महत्वाच्या पदांवर काम केलं. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

0: त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक जटील अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपली युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2,25,00,000 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2025 परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर झाला. इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल व्हाईट हाऊसमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. इराण अण्वस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री करणं हेच आपल्या प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित खुली होऊ शकते, मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इराण विरोधातली कारवाई सुरुच राहील असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात युद्ध छेडल्यानं गेले काही महिने पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरु आहेत. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातो. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात विविध ठिकाणी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. अहिल्याबाईंचं जन्मस्थान महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. काँगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात प्रवास बंदी सीमा लागू करणाऱ्या देशांनी या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस गेब्रेसस यांनी केलंय. यामुळे या प्रदेशातल्या मदतकार्यात अडथळा येऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय. या साथीच्या आजाराचं केंद्र असलेल्या पूर्व काँगोमधल्या बुनिया इथं भेट दिल्यावर ते बोलत होते. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरु होईल. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटीचा काल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयथ हिच्याकडून पराभव झाला. मीनाक्षीनं विनेशीला 4-6 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी तर अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर सर्वात 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर लाईव्ह या मोबाईल एपवर देखील ऐकता येतील. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भाव

0: चकाचक हिरलो पान चबा
1: आहा।

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी तर नौदल प्रमुख म्हणून एडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आंबा उत्पादक

0: देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाल्याचं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेय देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं त्यांनी सांगितलं. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी केली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशाचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदर वीर सिंग, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदर वीर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करून त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं.
1: साथियों, अपनी हॉबी के लिए समय निकालना और लगातार कुछ नया सीखते रहना बहुत जरूरी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: नमामि गंगे अभियानांतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी माहिती त्यांनी दिली. याच अनुषंगानं नदी आणि जलसंवर्धनासाठी देशभरात होत असलेल्या प्रयत्नांविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा. जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्यापासून शिकावं आणि शक्य झालं तर काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. 40 वर्षांपेक्षा दीर्घ कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करामध्ये महत्वाच्या पदांवर काम केलं. अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात

संदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारने दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समुदायाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर गेला. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातोय. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. बंगळुरूनं पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर गुजरातनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघांनी केवळ एकदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. गेल्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकणारं बंगळुरू आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक असेल, तर गुजरातही दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल NS राजा सुब्रमणी, तर नौदल प्रमुख म्हणून अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्स आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेतला। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। श्रोते हो, आता आनंद घेऊयात काही हिंदी गाण्यांचा। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शान यांनी गायलेलं गीत।

श्रद्धा शाह यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूयात लकी अली यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं तन्वीर शाह यांचं गीत.

प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोखिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून

0: सोलापूरची नाट्यगाथा।
1: तेव्हा श्रोते हो, उद्यापासून सकाळी 9:20 ऐकायला विसरू नका सोलापूरची नाट्यगाथा। काही गाजल्या हिंदी अल्बम सॉंग्सचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात अमित त्रिवेदी यांनी गायलेलं गीत

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया सईद नूर यांचं गीत, गायलं आणि संगीतबद्ध केलंय लकी अली यांनी.

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा खास युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आपण आपल्या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर वेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा एका विषयावर जो सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे आणि सगळ्यांनाच भावणार आहे, आणि तो विषय म्हणजे लेटर्स टू आवर यंगर सेल्फ. आपल्या स्वतःला, आपल्या लहान रूपाला, म्हणजेच छोट्या वयातल्या तुम्हाला मला लिहिलेलं पत्र. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक माणूस सतत बदलत असतो. वय बदलतं, विचार बदलतात, स्वप्न बदलतात, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, आणि त्या सगळ्यात कुठेतरी आपणही बदलत जातो. पण या सगळ्या बदलांमध्ये एक व्यक्ती आपल्यासोबत कायम असते, ती म्हणजे आपलंच जुनं रूप. तो छोटा, निरागस, स्वप्नाळू, कधी घाबरलेला, कधी हट्टी, कधी खूप आनंदी तर कधी खूप एकटा असलेला आपला भूतकाळ. आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न. कल्पना करा, जर आजचे आपण आपल्या 10 वर्षापूर्वीच्या स्वतःला पत्र लिहू शकलो असतो तर त्या पत्रात आपण काय काय लिहिलं असतं, कोणत्या चुका टाळायला सांगितल्या असत्या, कोणती स्वप्न जपायला सांगितली असती, आणि कोणत्या भीतीपासून दूर राहायला सांगितलं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर प्रेम करायला आपण स्वतःला शिकवलं असतं का? लहानपणी आयुष्य खूप साधं वाटायचं, छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळायचा, पावसात भिजणं म्हणजे उत्साह वाटायचा, मित्रांसोबत खेळणं म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटायचं. त्यावेळी भविष्याची इतकी चिंता नव्हती, स्वतःची तुलना इतकी नव्हती, सोशल मीडियाचं दडपण नव्हतं आणि चेहऱ्यावर फिल्टर्सही नव्हते आणि मनावर इतक्या अपेक्षांचं ओझंही नव्हतं. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं आयुष्याचं गणित बदलत गेलं. मार्क्स महत्वाचे वाटायला लागले, करिअर महत्वाचं वाटायला लागलं, लोक काय म्हणतील याचं दडपण यायला लागलं आणि अनेकदा स्वतःचा आवाज ऐकणं कमी झालं. मला वाटतं आज जर आपण आपल्या लहान रूपाला, लहान स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित सुरुवात अशी होईल. प्रिय लहानमी, तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस. तुला प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाहीये, कारण आयुष्याचा एक मोठा भाग आपण स्वतःला सिद्ध करण्यात घालवतो, लोकांना दाखवण्यात घालवतो की आपण पुरेसे आहोत. पण खरं पाहिलं तर माणसाची किंमत ही फक्त त्याच्या यशाने ठरत नाही. लहानपणी आपण खूप स्वप्न पाहायचो, कोणाला गायक व्हायचं होतं, कोणाला लेखक, कोणाला क्रिकेटर, कोणाला शिक्षक, तर कोणाला वैज्ञानिक. पण मोठं होताना अनेक जण स्वप्न बदलतात, काही स्वप्न विसरतात, तर काही स्वप्न परिस्थितीमुळे मागे पडतात. पण स्वप्न पाहणं चुकीचं नसतं, उलट स्वप्न नसलेलं आयुष्य अधिक रिकामी असतं. आज अनेकदा

0: आपण स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादं अपयश आलं की स्वतःबद्दल वाईट वाटायला लागतं. एखादी परीक्षा चुकली की आयुष्य संपल्यासारखं वाटतं. एखादं नातं तुटलं की स्वतःची किंमत कमी वाटते. पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहित असतो तर आपण त्याला हेच सांगितलं असतं की तुझं आयुष्य हे एका अपयशाने ठरत नाही. आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष आहे. काही संघर्ष बाहेर दिसतात, काही दिसत नाहीत. अनेक जण आज मानसिक ताणातून जात आहेत. भविष्याची चिंता, करिअरचा दबाव, आर्थिक प्रश्न, नात्यांमधील गुंतागुंत, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, या सगळ्यांमध्ये मन थकतं. आणि अशा वेळी माणसाला स्वतःचीच सर्वात जास्त गरज असते. जर आपण आपल्या जुन्या स्वतःला भेटलो असतो तर कदाचित आपण त्याला सांगितलं असतं, लोक कायम तुझी साथ देतीलच असं नाही. काही लोक मध्येच निघूनही जातील. काही लोक तुला समजून घेणार नाहीत. पण त्यामुळे तू स्वतःला सोडू नकोस. कारण आयुष्यात स्वतः सोबतचं नातं टिकवणं खूप महत्वाचं असतं. आजच्या जगात प्रत्येक जण खूप व्यस्त आहे. पण या धावपळीत अनेक तरुण स्वतःच्या भावना समजून घ्यायला विसरतात. दुःख लपवलं जातं, भीती लपवली जाते. रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण समजलं जातं. पण भावना व्यक्त करणं ही कमजोरी नाहीच आहे. उलट ती माणूसपणाची खूण आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की तुला प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज नाहीये. कारण मोठं होताना आपण अनेकदा स्वतःला हरवून बसतो. लोकांना आवडण्यासाठी आपण स्वतःला बदलतो. स्वतःच्या आवडी विसरतो, स्वतःच्या मर्यादा ओलांडतो. पण शेवटी थकवा येतो. काही वेळा आयुष्यामध्ये आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो. काही लोक आपल्या भावना समजून घेत नाहीत. काही लोक आपल्याला कमी लेखतात. पण याचा अर्थ असा नसतो की आपण चुकीचे आहोत. कल्पना करा, जर आपण आपल्या छोट्या स्वतःला मिठी मारू शकलो असतो तर कदाचित त्याला एवढंच सांगितलं असतं, तू ना जरा जास्त विचार करतेस, जास्तच काळजी करतेस. पण एक दिवस तुला कळेल की आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही कायमची नसते. मित्रांनो, स्वतःला लिहिलेल्या या पत्रात आपला मित्र कौस्तुभ गोसावी नेमकं काय म्हणतोय ते ऐकूया.
1: रसिक हो नमस्कार, मी कौस्तुभ शैलेश गोसावी. माझ्यातल्या छोट्या कौस्तुभसाठी पत्र लेखनाच्या माध्यमातून जागवलेली ही स्मृती. प्रिय कौस्तुभ, खरं तर कौस्तुभ असं न म्हणता छोटा कौस्तुभ म्हणणं अधिक गमतीचं वाटेल. तू लहान असताना तुकारामांचे बोल आळवायचास. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे सरवा. लहान वयातच तू लहानपण देवाकडे मागितलंस आणि स्वतःला बालवयापासूनच चिरतरुण ठेवलंस. कुटुंबातल्या 8 जणांसोबत तुझं बालपण व्यतीत झालं आणि तू त्यातला 9वा. किती अवखळ आणि अल्लड होतास तू. विविध प्रकारच्या टॉय कार्स घरभर चालवणारा तू आता हातात लेखणी घेऊन बसलेला असतोस. आणि आजच्या पत्राचा आटापिटाही त्यासाठीच. 22 वर्ष सरली तुझी. तुझे कोवळे आणि हळवे क्षण आजही लख भरलेत मनात. शाळेतल्या दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वरांचा केलेला तुझा वेश आज वक्तृत्व स्पर्धेतल्या शब्दांमध्येही नाळ जपून आहे. ज्ञानेश्वरांच्या वेशातून शब्दांची नाळ जपली तर कधी तुकोबांच्या नृत्यातून तुळशी माळ. निसर्गाचं आणि तुझं एक आगळं समीकरण होतं त्यावेळेस. रात्री फेरफटका मारताना चंद्र आपल्या सोबत का येतो? गावी रेल्वेने जाताना गाडी बोगद्यात शिरली की तू बोगदा कसा तयार होतो? पृथ्वी फिरते मग आपण लोक का फिरत नाही? असे बाळभूत प्रश्न विचारणारा तू आज इतरांना स्पष्टीकरण देतोस. कौस्तु, तू लहान असताना शाळा शाळा खेळायचास. खोटं खोटं का होईना, पण समोर मुलं बसलीत आणि तू त्यांना शिकवायचास, त्यांना ओरडायचास. हातात काठी नाहीतर पट्टी घेऊन घरात शिक्षकाची दहशत गाजवायचास. आणि आज खऱ्या आयुष्यात तू तेच झालास. किती गमतीशीर विश्व होतं ते. आजोबांनी वाजवायला काढलेली पेटी पाहून पेटीवरचा भाता मारायला तू बसायचास. आजोबांनी रचनांमध्ये ओतप्रोत भरलेल्या संतांच्या मांदियाळीचा गंध तुलाही लागला आणि तूही कवितेला तुझ्या आयुष्यात स्वतःची जागा दिलीस. लहान वयापासूनच वक्तृत्वाची केलेली सुरुवात तू आजही वाहती ठेवतोयस हे बघून आनंद वाटतोय. लहानपणी कॅमेऱ्यावर काम करायचं म्हणून आसूसलेला तू

0: तू आज कॅमेऱ्याचा सोबती झालास. खेळण्यातल्या माहीत आता खेळण्यातला न राहता आयुष्याचाच भाग झाला. तू वाढलास, तू घडलास, पण बालपणाचा तू स्वतःच्याच मनावर कोरला गेलास. विठ्ठलाच्या गळ्यात कौस्तुभमणी आहे आणि तुझ्याही कवितेच्या शेवटी तेच टोपण नाव आहे. त्या मणीतला कौस्तुभ अभिजात होवो हाच आशावाद. मनःपूर्वक धन्यवाद.
1: मंडळी, आजच्या पिढीसमोर संधी खूप आहेत, पण त्याचबरोबर ताणही खूप आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य परिपूर्ण दिसतं, प्रत्येक जण आनंदी दिसतो आणि मग स्वतःचं आयुष्य अपूर्ण वाटायला लागतं. पण प्रत्येक स्क्रीनच्या मागे न सांगितलेल्या कथा असतात. आपल्या जुन्या स्वतःला एक गोष्ट आपण नक्की सांगितली पाहिजे की तुला इतरांशी तुलना करण्याची गरज नाहीये, कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. काही लोक लवकर यशस्वी होतात, काहींना वेळ लागतो, पण उशिरा फुललेलं फूलही सुंदरच असतं. मोठं होताना आपण अनेकदा शांत होतो, आधीसारखं मनमोकळं हसणं कमी होतं, लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं कमी होतं आणि नकळत आपण जीवन जगण्याऐवजी फक्त निभावू लागतो. पण आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्यांचं नाव नाहीये, आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, आठवणी आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास. जर आपण आपल्या छोट्या वयातील स्वतःला पत्र लिहिलं असतं तर आपण त्याला हेही सांगितलं असतं की तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्यांना वेळ दे, कारण काही लोक कायमचे सोबती राहत नाहीत. वेळ निघून गेल्यावर अनेक गोष्टींची किंमत समजते. आज बऱ्याचदा आपण स्वतःवर प्रेम करायला विसरतो, सतत स्वतःमधल्या कमतरता शोधल्या जातात, टीका केली जाते, क्षमतांवर शंका घेतली जाते. पण स्वतःला स्वीकारणं ही खूप मोठी ताकद आहे. आपण आपल्या जुन्या स्वतःला कदाचित हेही सांगितलं असतं की लोकांचं मत सतत बदलत राहील, म्हणून स्वतःची किंमत ही लोकांच्या मतांवर ठरवू नकोस. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, काही नाती तुटतात, काही स्वप्न अपूर्ण राहतात, काही संधी निसटून जातात, पण प्रत्येक अपूर्णता माणसाला काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे आपण हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की आयुष्याची स्पर्धा ही फक्त यश मिळवण्याची नाहीये, तर स्वतःला न हरवण्याची आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण हेही सांगायला हवं की तू जेव्हा घाबरशील तेव्हा थांबू नकोस, कारण धाडस म्हणजे भीती नसणं नाही, धाडस म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. मित्रांनो, अनघा विचारे ह्या आपल्या मैत्रिणीला असंच स्वतःच्या लहान रूपाशी गप्पा मारायच्या आहेत, पत्र लिहायचंय. तर ऐकूया अनघा तिच्या लहान रूपाला, म्हणजेच छोट्या अनघाला काय सांगते ते.
2: Hello everybody, my name is Anagha Vichare and today I am going to write a letter to my younger self. Dear younger me, I still remember the little girl who stood in front of the mirror with books in her hands pretending to teach an imaginary classroom. You always knew what your heart wanted. You wanted to become a teacher, not because it was easy or glamorous, but because you loved the idea of shaping lives, sharing knowledge and being the kind of mentor every child remembers forever. But life is not as simple as your dreams. There were moments when people around you, especially your parents, believed another career would be better for you. They worried about your stability, respect, and the future. They wanted the best for you, even if it meant asking you to walk away from what truly made your heart feel alive. And for a while, their doubts became your doubts too. You questioned yourself countless times. You wondered if dreams were supposed to be sacrificed for practicality. There were days filled with pressure, confusion, and silent tears. Days when you felt guilty for wanting something different. But deep inside, the dream never left you. You ended up choosing a different career path, but that never felt complete to you. And hence you sat down and spoke to your parents about how dedicated you were to become a teacher. Many people told you that it's not your age to start from scratch and get an undergraduate degree. Many times you felt you didn't belong to a class with younger students. But you soon realized that it is never too late to pursue your dream. Now when you look back, you consider the age as an advantage. You were more matured and more experienced because of all the hardships you went through. Today, when you stand in a classroom, it is not just a job. It is a proof that your passion survives fear. It is proof that dreams delayed are not dreams denied. सो थँक यू फॉर नॉट गिविंग अप ऑन

0: yourself. The journey was difficult, but every challenge shaped you into a stronger, kinder, and more determined person. And now every student you inspire is a reminder that the little dream you once carried in your heart was always worth fighting for. Thank you.
1: मित्रांनो, आयुष्यात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक जखमा, पण दोन्ही गोष्टी माणसाला घडवत असतात. प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक समजूतदार बनवत असतो. आपल्या जुन्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की प्रत्येक गोष्ट लगेच मिळणारी नाही, काही गोष्टींसाठी थांबावं लागतं, पण वाट पाहणं वाईट नाहीये, कारण संयम हा जीवनातील खूप मोठा गुण आहे. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पटकन यश, पटकन प्रसिद्धी, पटकन पैसा, पण खऱ्या गोष्टी या हळूहळू तयार होतात. मजबूत व्यक्तिमत्व हे एका दिवसात बनत नाही. काही वेळा आपण स्वतःलाच खूप कठोर शिक्षा देतो. एक लहान चूक झाली तरी स्वतःवर रागवतो, पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःशी बोलत असतो तर आपण त्याच्याशी इतक्या कठोरपणे बोललो असतो का? कदाचित नाही. मग स्वतःसोबत इतकं कठोर का वागायचं? अनेकदा आपल्याला भविष्याबद्दल भीती वाटते. मी योग्य करते का? मी यशस्वी होईन का? माझं आयुष्य कसं असेल? असे प्रश्न सतत मनात येतात. पण आयुष्याची सगळी उत्तरं एकाच वेळी मिळत नाहीत. आपल्या जुन्या स्वतःला आपण एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे. तुला प्रत्येक गोष्ट समजणं आवश्यक नाहीये. काही गोष्टी वेळेनुसार समजत असतात. कधी कधी आयुष्यात मागे वळून पाहणं आवश्यक असतं, कारण तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती बदललोय. जे प्रश्न एकेकाळी खूप मोठे वाटायचे ते आज इतके महत्वाचे वाटत नाहीत. आजच्या तरुणाईनं स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे. सतत धावत राहिल्यानं मन थकतं, म्हणून कधी कधी शांत बसणं, पुस्तक वाचणं, संगीत ऐकणं, मित्रांशी मनमोकळं बोलणं, या लहान लहान गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आपल्या छोट्या स्वतःला आपण हेही सांगितलं पाहिजे की तुला कायम मजबूत राहण्याची गरज नाहीये, कारण माणसं कधी कधी तुटतातही, आणि तुटणं म्हणजे संपणं नसतं. तेव्हा आपली मैत्रीण मधुरा लिमये स्वतःच्या लहान रूपाशी, म्हणजेच छोट्या मधुराशी नेमक्या काय गप्पा मारतीये ते आता ऐकूया.
2: माझा प्रिय छोट्याशा मधुरासाठी आजच्या दिवसाचं, आजच्या क्षणाचं औचित्य साधून खास तुला थँक्यू असं म्हणायचंय. का माहितीये का? याच कारण असं की आपण लहानपणी ज्या छोट्या छोट्या कृती करतो, ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो, जे छोटे छोटे विचार करतो, तेच विचार, त्याच कृती आणि त्याच गोष्टी भविष्यातली आपली प्रतिमा अधिक घट्ट बनवत असतात. त्यामुळेच आपलं लहानपणीचं रूप हे अगदी आपलं प्रतिबिंबच असतं, आणि आपलं प्रतिबिंब जितकं सुंदर तितकीच ती प्रतिमा त्याहून अधिक उत्कट आणि सुंदर होते. डिअर मधुरा, मी तुला प्रतिबिंबच म्हणेन माझं, कारण तू ज्या वेळेला लहान होतीस त्यावेळेला तुझ्या आजूबाजूला व्हिडिओ गेम्स, टीव्ही याचं प्रचंड आकर्षण तुझ्या वयाच्या इतर मुलांमध्ये होतं, पण तरीही तू तुझा वेळ रमवायचीस तो जास्तीत जास्त वाचनात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचायचीस, रामायण महाभारतातल्या छोट्या छोट्या कथा वाचायचीस, कधी संस्कृतातले छोटी छोटी सुभाषित वाचायचीस, छोटे छोटे श्लोक वाचायचीस, स्तोत्र म्हणायचीस, मंदिरात जायचीस, आणि याच सगळ्याचा कुठेतरी पाया हळूहळू तयार होत होता, पण हे तुला माहितीच नव्हतं. हा पाया इतका भक्कम झाला की आकाशात भविष्यात उंच झेप घेण्यासाठी हेच महत्वाचं ठरलं. आणि आज बघ, 23 वर्षानंतर एम ए संस्कृत ही डिग्री एका नामांकित महाविद्यालयातून तू प्राप्त केलीस. आणि इतकंच नाही तर कीर्तन, प्रवचन, निवेदन ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा नवोदित कलाकार म्हणून हळूहळू उदयाला येतेस. आणि म्हणूनच तुला आठवतंय का, तुझं एक स्वप्न होतं की आपला आवाज एकदा तरी आकाशवाणीवर ऐकू जायला हवा. टीव्ही किंवा इतर माध्यम ती आहेतच, पण आकाशवाणीची एक काहीतरी वेगळीच क्रेज एक काहीतरी वेगळंच आकर्षण होतं आणि ते स्वप्न सुद्धा आता पूर्ण झालंय. इतकंच नाही तर तुलाही असं वाटायचं की आपण मोठं झालो की संस्कृत शिकवावं, संस्कृतचे धडे इतरांना द्यावे, इतरांनाही छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या, क्रांतिकारकांच्या, क्रांतीवीरांच्या, शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजीराजांच्या गोष्टी सांगाव्यात आणि समाजाचं प्रबोधन करावं.

0: आणि आज तेच स्वप्न तू हळूहळू पूर्ण सुद्धा करतेस. कीर्तन, प्रवचन ह्या सगळ्याच्या माध्यमातून लहानपणी तू ज्या ज्या गोष्टींचा विचार केला होतास त्या त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पूर्ण होत आहेत आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. एक सांगू का, हे सगळं जे काही झालंय किंवा जे होऊ शकलंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. त्यावेळेला जर तू वाचन केलं नसतंस, त्यावेळेला जर तू छोट्या छोट्या चांगल्या कृती केल्या नसत्यास, तर आज ही सक्षम आणि यशस्वी मधुरा घडू शकली नसती. ही तर फक्त सुरुवात आहे, कारण अजून वयाचे अनेक टप्पे अनुभवायचे, अनेक यशाची शिखरं पादाक्रांत करायच्यात आणि ह्या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुला, म्हणजेच लहानग्या वर्जनला, अर्थात माझ्या प्रतिबिंबालाच जात. त्यामुळे तुझ्या या सगळ्या पायाभरणीसाठी आणि मनातून ठेवलेल्या प्रचंड जिद्दीसाठी, महत्वाकांक्षेसाठी तुला खूप खूप थँक्यू.
1: मित्रांनो, आयुष्यामध्ये अनेकदा आपण चुकीच्या दिशेने जातो. काही निर्णय चुकतात, काही लोक चुकीचे ठरतात, पण चुका करणं म्हणजे वाईट माणूस असणं नाही, चुका म्हणजे शिकण्याचा भाग. त्यामुळे जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित शेवटी एवढंच लिहिलं असतं की तू जशी आहेस तशीच पुरेशी आहेस, स्वतःवर प्रेम कर, स्वतःला माफ कर आणि आयुष्याला खूप घाबरू नकोस, कारण जरी काही दिवस कठीण असले तरी पुढे खूप सुंदर क्षण तुझी वाट पाहतायत. मंडळी, आजचा हा कार्यक्रम हा फक्त भूतकाळ आठवण्यासाठी नाहीये, हा कार्यक्रम स्वतःकडे पुन्हा प्रेमाने पाहण्यासाठी आहे, स्वतःशी शांतपणे बोलण्यासाठी आहे आणि स्वतःला पुन्हा एकदा स्वीकारण्यासाठी आहे. आपल्या जीवनात अनेक वेळा आपण इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःला समजून घेणं विसरतो. जेव्हा माणूस स्वतःला समजून घ्यायला शिकतो ना, तेव्हा त्याचं आयुष्य बदलायला लागतं. त्यामुळे शेवटी इतकंच म्हणेन की आयुष्य परिपूर्ण नसतं, प्रत्येकाला संघर्ष असतो, प्रत्येकाला काही जखमाही असतात, पण त्याच जखमांमधून माणूस अधिक संवेदनशील, अधिक मजबूत आणि अधिक सुंदर बनत असतो. त्यामुळे स्वतःशी प्रेमाने वागलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि स्वतःला कमी लेखलं नाही पाहिजे, कारण आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती आपण स्वतः आहोत आणि आपली कथा अजून संपलेली नाहीये, अजूनही बरेच सुंदर अध्याय बाकी आहेत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम युववाणी ठीक 6 वाजता.

0: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजले आहेत.
1: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
2: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
2: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
4: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 53 52.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: श्रोते हो, आता आनंद घेऊया मराठी मिष्ट गीतांचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशिष विलेकर यांचं भक्तिगीत साधना सरगम यांच्या स्वरात. संगीत आहे शैलेश दानी यांचं.

0: श्रोतेहो आशिष विलेकर यांची भक्तिरचना आपण ऐकली साधना सरगम यांच्या स्वरात. संध्याकाळचे 6:05:30 झाली आहेत.
1: ताई हे बघ,
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट.
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
2: आय नो ना.
4: RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
5: मोबाईल 93 72 707 100.

0: एक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: श्रोतो, मराठी मिश्र गीतांच्या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात कवी बी यांचं भावगीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

कवी बी यांचं भावगीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया शांताराम नांदगावकर यांचं गीत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

0: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर।
0: मोबाईल 91 72 710 499।
1: जाहीर निमंत्रण। 1 जून रोजी ज्यांचा वाढदिवस असतो अशा सर्वांचा शिवसेनेच्या वतीनं माननीय खासदार ज्योती वाघमारे आणि माननीय खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते सोमवार 1 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट सोरेगाव इथं सत्कार समारंभ आणि स्नेह भोजन आयोजित केलं असून 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावं।

0: असं आवाहन संयोजक श्री प्रकाश राठोड, माजी सहाय्यक आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांनी केलंय। नाव नोंदणीसाठी संपर्क ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भतकुळकी सर, मोबाईल 72190-99-55 आणि 98-90-948-388।
1: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
2: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल।
1: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो।
2: अय्या खरंच?
1: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स।
3: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर। मोबाईल

0: अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोडवर, मोबाईल 98229785338.
1: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
2: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4, मोबाईल 9579790940.
3: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
4: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
3: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
4: हे दागिने त्यांच्याकडूनच आणलेत.
5: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
6: १८४३ साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण? हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा.

मराठी विश्वगीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमानंतर ऐकूया नटरंग या चित्रपटातलं गीत. गायलंय अजय गोगावले आणि सहकाऱ्यांनी. रचना आहे गुरु ठाकूर यांची तर संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रोत्यांनो, तालीम या चित्रपटातली ही लावणी आपण ऐकलीत. गायली होती रोनकिनी गुप्ता आणि स्वप्नील गोडबोले यांनी. रचना होती मंदार चोळकर यांची, तर संगीत होतं प्रफुल्ल कारलेकर यांचं. आणि या लावणीबरोबरच आजचा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 होत आहेत.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
3: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
0: श्रोतेहो, आता आनंद घेऊया हिंदी मिश्रगीतांचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जावेद अख्तर यांचं पॉप गीत सोनू निगम यांच्या स्वरात. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंगर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
3: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
4: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।
5: अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत, MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय। ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल। ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर। मोबाईल 99220 30363 किंवा 94226 32200।
6: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
7: हिंदी मिश्र गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूया तेरे नाम या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत। संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं।

0: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
1: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
0: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोर्नी. संपर्क 87 4003 4008.
2: जाहीर निमंत्रण. 1 जून रोजी ज्यांचा वाढदिवस असतो अशा सर्वांचा शिवसेनेच्या वतीनं माननीय खासदार ज्योती वाघमारे आणि माननीय खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते सोमवार 1 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट सोरेगाव इथं सत्कार समारंभ आणि स्नेह भोजन आयोजित केलं असून 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावं असं आवाहन संयोजक श्री प्रकाश राठोड, माजी सहाय्यक आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांनी केलंय. नाव नोंदणीसाठी संपर्क ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भटकुळकी सर, मोबाईल 72190-99-55 आणि 98-90-948-388.
3: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
4: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
2: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे इथले आणि सध्या कुसूर इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक पदी असणारे माननीय श्री निलेश भीमाशंकर नंदरगी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रवींद्र कमळे सर आणि परिवार, रामचंद्र टेलर, रुबाब सय्यद, गजेंद्र पाटील, मधुकर कुलकर्णी आणि शिवाजी पुल्लूर

0: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
1: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.

श्रोत्याहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हम आपका है कौन या चित्रपटातलं हे गाजलेलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. रचना आहे देव कोहली यांची, तर संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: श्रोता हम आपके है कौन या चित्रपटातलं ही गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. शब्द होते देव कोहली यांचे तर संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.
1: अग बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला
2: आता पर्याय.

0: एकच डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ मोबाईल 96 37 91 22 88.
1: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
3: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
4: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
3: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
4: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
5: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
6: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52.
7: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
8: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
7: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
8: संपर्क 97 67 104 आणि 97 67 107 105.
9: श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं. पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 6:58 झाले आहेत। आता ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: आई एम हियर.
1: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
0: तुझं डोकं चार्ज कर.
1: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
0: पाहिलंस
1: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
0: बुद्धू सुधर जरा.
1: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
3: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
4: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
3: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिड ला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा पीएम सूर्यघर .gov.in.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नवादार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जारांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजप 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजप नागपूर अहिल्यानगर धाराशिव जळगाव सोलापूर लातूर नांदेड अमरावती वर्धा गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे. शिवसेना ठाणे नाशिक परभणी हिंगोली आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप 2 दिवसांपूर्वीच निश्चित झालं आहे. यानुसार काँग्रेस 8 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे तर नाशिक आणि नांदेड या जागांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली. सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि नाशिक या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारनं दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज अहिल्यानगर इथं बातमीदारांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रम

0: माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे इत्यादी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्याबाई होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी सीआयडीची 5 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार पुण्यात तयार केलेल्या विषारी दारूमुळे मिथेनॉलचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले.
1: और एक बात जरूर ध्यान रखिएगा, इनमें से ज्यादातर चीजें हमारी अपनी रसोई से निकली है, हमारे खेत खलिहान से निकली है. कोई बड़ी ब्रांडिंग नहीं है, लेकिन पीढ़ियों का अनुभव उनमें समाया हुआ है. आप भी गर्मी के दौरान देसी पेयजलों का खूब आनंद लीजिए.
0: अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोळ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदरवीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचे महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत. त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास अशा काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आता थोड्याच वेळात 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरु होईल. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात

0: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहेबुल फिकरी आणि फजर अलिफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यातल्या सुमारे 25 गावात हे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 44.8° सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावदार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाले आहेत.
2: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
3: श्रीकृष्ण गुरुकुल.
4: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
4: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
4: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72-76-73-73-52.

श्रोते हो, आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात कृषी सल्ला आणि त्याबरोबरच आज कीर्तनाचा आनंद आपण घेऊ शकाल. त्यानंतर रात्री ठीक 8 मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री ठीक 9 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चरित्रकथन मालिका त्याअंतर्गत अहिल्यादेवी होळकर यांचा वसा आणि वारसा याविषयी डॉ प्रभाकर कोळेकर यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित करत आहोत. त्यानंतर 9:30 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही 10 सहक्षेपित करू. रात्री ठीक 10 गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा जुन्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. रात्री ठीक 11 हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर श्रोते, ही होती आज प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. तेव्हा ऐकत रहा ज्ञान.

0: श्रोत्यो, प्रेम म्हणजे वसंत ऋतू मधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधऱ्याला पाठवलेल्या धुक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं. असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: श्रोतो, संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आता वृत्त विशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम वृत्त विशेष.
1: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राने तो सहक्षेपित केला. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 656 55 381.
1: श्रोत्यांना प्रसारित करत आहोत कार्यक्रम गावकरी मंडळ.

नमस्कार मंडळी, आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 10 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 31 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सेंद्रिय आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा 30 ते 40 दिवस टिकतो. कुजलेले अवशेष मातीला सच्छिद्र बनवतात, ज्यामुळे हवा आणि पाणी प्रवाह सुधारतो आणि मुळांच्या वाढीला अनुकूल असं वातावरण तयार होतं. हे तंत्र केवळ उष्णतेचा आणि पाण्याच्या तुटवड्याचा परिणाम कमी करत नाही, तर जमिनीची गुणवत्ता सुधारण्यास आणि पिकांची एकूण वाढ संतुलित ठेवण्यास मदत करतं. त्यासाठी मग ऊस पाचड, गहू आणि भाताचा भुसा, बाजरी आणि ज्वारीचा पेंढा, कडधान्याचं कुटार, तेलबियांचे अवशेष हे सर्व आपण वापरत असलो तरी ते योग्य पद्धतीनं वापरणं हे महत्वाचं आहे. सेंद्रिय आच्छादन यशस्वी करण्यासाठी सर्वप्रथम जमीन नीट भुसभुशीत करून 1 ते 1.5 मीटर रुंद वाफा तयार करावा. या वाफ्यामध्ये सेंद्रिय खत जसं की शेणखत सुमारे 5 टन प्रति हेक्टर मिसळावं, जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढेल आणि पिकांची मुळं पोषक द्रव्य सहज घेऊ शकतील. नंतर ठिबक सिंचनाची सोय त्यामध्ये करावी, कारण ठिबक पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचवतं आणि पाण्याचं बाष्पीभवन सुमारे 50% कमी करतं. लागवड पूर्ण झाल्यानंतर रोपांच्या भोवती 5 ते 10 सेंटीमीटर जाडीच्या आच्छादनाचा थर पसरवावा, मात्र खोडाला थेट स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. वेलवर्गीय पिकांसाठी 10 ते 15 सेंटीमीटर जाडीचा थर टाकल्यास अधिक चांगला परिणाम दिसून येतो. पहिल्या 15 दिवसांमध्ये नियमित पाणी देणं आवश्यक आहे आणि जर थर कमी झाला किंवा कुजून जाऊ लागला तर तो पुन्हा भरून घ्यावा. हंगामाच्या सुरुवातीला फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान आच्छादन केल्यास उत्पादनात सर्वाधिक फायदा दिसतो, कारण या काळामध्ये तापमान जास्त वाढण्यापूर्वी जमिनीतील ओलावा टिकवता येतो, पिकांना आरंभीपासूनच पोषण द्रव्य उपलब्ध होतात. या पद्धतीनं सेंद्रिय आच्छादन केलं तर पिकांची वाढ आणि उत्पादन सुधारतं, पाणी आणि खताचा कार्यक्षम वापर होतो, सोबतच मातीची सुपीकता आणि आरोग्य टिकवता येतं. सेंद्रिय आच्छादनाचा थर हा किमान 5 ते 10 सेंटीमीटर इतका ठेवावा. पातळ असल्यास तण नक्कीच उगवतील. रोगग्रस्त किंवा ओले अवशेष वापरणं टाळावं. ठिबक सिंचनासोबत आच्छादन करणं अधिक फायदेशीर ठरतं. उन्हाळ्याच्या सुरुवातीला आच्छादन लागू करावं, विशेषतः वेलवर्गीय पिकात म्हणजे काकडी, दोडका, टरबूज यामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला आच्छादन लागू करणं फायदेशीर ठरतं. अशा पद्धतीनं जर सेंद्रिय आच्छादन केलं तर त्यापासून आपल्याला अनेक फायदे दिसून येतात.

0: आपण आनंद घेणार आहोत श्री भगवंतराव सोळंके यांच्या कीर्तनाचा.
1: सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. युगान युगे एकटा एक, चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाची पहावा. समर्थ म्हणतात, अनेक युग गेली, ह्या पिंड ब्रह्मांडाची धारण पोषण करणारा स्वयंप्रकाश चित स्वरूप नित्य असणारा आत्मा, या आत्म्याला अंतर्मुख होऊन जाणलं पाहिजे, ओळखलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. केवळ बहिर्मुख दृष्टी ठेवून जगात देव आहे का अशी प्रश्नचिन्ह करणं योग्य नाही. समर्थ म्हणतात, कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवाशी पाहावे, तरीच काही एक पडे ठावे गौप्य आणि गुह्य. पहा, एखादा पाण्याचा प्रचंड असा तलाव असतो, त्या तलावात खूप पाणी असतं, पण त्या पाण्यावरती शेवळ साचलेला असतो, केर कचरा साचलेला असतो. केर कचरा साचलेला असतो, शेवळ साचलेलं असतं, म्हणून पाणी दिसत नाही. पाणी दिसत नाही म्हणून त्या तलावात पाणीच नाही हे विधान योग्य आहे का? नाही. प्रयत्न केला पाहिजे. कोणता प्रयत्न केला पाहिजे? तर ते शेवळ बाजूला केलं पाहिजे, केर कचरा बाजूला केला पाहिजे आणि फुंकर मारली पाहिजे. पाण्यावर जर फुंकर मारली तर स्वच्छ असं पाणी प्यायला मिळतंच मिळतं. तद्वत हा परमेश्वरानी निर्माण केलेला कर्तृत्व पसारा हा थोडा बाजूला केला पाहिजे. विवेकानं पृथ्वी आप तेज वायू आकाश दृश्याद्रश्य चराचर विश्व हे विवेकानं थोडस बाजूला केलं पाहिजे. आणि विवेकानं ते बाजूला केल्यानंतर जर आपण अंतर्मुख झालो तर स्वयंप्रकाश चित स्वरूप नित्य असणारा आत्मा हे आतच अनुभवाला येतो. प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केल्यानंतर प्रयत्नांती परमेश्वर हा निश्चितच आहे. आपण जर प्रयत्न केला नाही तर काय होईल? जर आपण जेवलेला घास चर्वण केला नाही तर तो पचन होणार नाही. तद्वत जर विवेकानं प्रयत्न केला नाही तर परमेश्वराची प्राप्ती नाही. म्हणून प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न म्हणजे सुद्धा परमेश्वर नाही, तर प्रयत्न जिथं आपले ठकतात संपतात तिथं परमेश्वराची प्राप्ती होते. म्हणून जेथून सर्व ही प्रगटे आणि सकळही जेते आटे, ते ज्ञान झाली या फिटे भ्रांती बंधनाची. जगाचा नियम असा आहे की जिथून जी वस्तू निर्माण होते ती तिथेच लय पावते, अन्य अन्य ठिकाणी लय पावत नाही. दृष्टांत, एक आंब्याची कोय असते आणि ती आंब्याची कोय मातीत पुरली, तिला पाणी घातलं की त्याला अंकुर फुटतो, अंकुर फुटला की त्याचा वृक्ष तयार होतो, त्याला आंबे फळे फुलं बहरलेले असतात. काही काळ गेला की तो वृक्ष वृद्ध होतो आणि मग वाळून कुजून मातीमोल होतो. म्हणजे ती कोय ज्यापासून तिला वृक्ष निर्माण झाला, माती आणि पाण्यापासून जो वृक्ष निर्माण झाला आणि ती तो वृक्ष वर्तुळ पूर्ण करून मातीमध्येच लय होतो. जेथून सर्व ही प्रगटे आणि सकळही जेथे आटे. पहा, समुद्राचं पाणी उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेनं बाष्प होऊन आकाशात जात आणि योग्य वेळी त्याचे हवामान तयार होतं, ढग निर्माण होतात, वीज कडाडली जाते आणि जलवृष्टी होते. ते पाणी पृथ्वी तलावर येतं आणि पृथ्वी तलावरचं पाणी समुद्राला जातं. म्हणजे पाणी सुद्धा आपलं वर्तुळ पूर्ण करतं. जेथून सर्व ही प्रगटे आणि सकळही जेते आटे हा सिद्धांतच आहे. समर्थनी आपल्या दासबोधात एक सिद्धांत निर्माण केला की जेथून जी वस्तू निर्माण होते ती तिथं लय पावते, अन्य ठिकाणी लय पावत नाही. दोन जडधातूंच्या घर्षणाने उष्णता निर्माण होते,

या उष्णतेचं अतिकंपन म्हणजेच ही लाईट प्रकाश, म्हणजे ह्या प्रकाशाच्या पाठीमागे कुठेतरी दोन जडधातू सतत घर्षण करतात, त्या घर्षणाने ही वीज निर्माण होते. पण पहा, त्या दोन जडधातू एकमेकापासून अलग झाल्या, वेगळ्या झाल्या, किती घर्षण, ती उष्णता कमी होते, होता होता ही लाईट नाहीशी होते. म्हणून जिथून जी उष्णता निर्माण होते ती तिथेच लय पावते. जेथून सर्व ही प्रगटे आणि सकळ ही जेते आटे, ते ज्ञान झाली या फिटे भ्रांती बंधनाची. माणसाला भ्रांती, भ्रम आणि अज्ञान हे माणसाचं दूर व्हायला हवं असेल तर मुळातलं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. भ्रम कशाला म्हणतात? तर एकाच एक पाहणं, एकाच एक दिसणं याला भ्रम असं म्हणतात. हे जगमुळी नाहीच पण आपल्याला का भासतं? अज्ञानामुळे. आपण रस्त्याने जातो आणि रस्त्याने जाता जाता एक दोरी आडवी पडलेली असते, ती दोरी पाहिली की आपल्याला भुजंगाचा भ्रम होतो. पण तो भुजंग असतो का हो? नाही. जर थोड्या वेळाने आपण आवाज केला, हात हलवले, टाळी वाजवली तरी ती दोरी हलत नाही. मग आपल्याला वाटतं की अरे हा भुजंग नाही, ही दोरी आहे. आणि मग असं वाटतं की मुळात दोरीच आहे, आपल्याला भुजंगाचा भ्रम का झाला? तर भुजंगाचा भ्रम झाला दोरीचं अस्तित्व होतं म्हणून. म्हणून मुळात काही ना काहीतरी असल्याशिवाय भ्रम निर्माण होत नाही. आपण पुढे जातो, एखाद्या श्रीमंताच्या घरी जातो आणि श्रीमंताच्या घरी गेलो की आपण चहापान करण्यासाठी बसतो आणि बसलो असता आपल्याला सहज खांबाचा अंधार कुठेतरी असा सावट पडलेला असतो आणि आपल्याला वाटतं की तिथे कोणी ना कोणीतरी चोर अथवा कोणीतरी येऊन बसलेला आहे. पण थोड्या वेळाने थोडस निरीक्षण केलं की असं वाटतं की नाही, तो खांबाची सावली आहे. आणि मग असं वाटतं की जेथून सर्व ही प्रगटे, सकळ ही जेथे आटे, ते ज्ञान झाली या फिटे भ्रांती बंधनाची. बंधन, भ्रांती, भ्रम आणि अज्ञान हे मानवाच्या बंधनाला कारणीभूत आहे. कारणापासून कार्याची उत्पत्ती, कार्य केव्हा निर्माण होतं? काही कारण असेल तर. जर कारण नसेल तर कार्याची उत्पत्ती होत नाही. श्रीमंताच्या घरी खूप रवा आणि साखर असते म्हणून त्याला लाडू खाण्याची इच्छा होते. कारण रूप असणारा रवा आणि साखर असल्यामुळे लाडू खाण्याची इच्छा होते. पण एखाद्याच्या घरी जर 18 पिढ्या दारिद्र्य असेल तर त्याला लाडू खाण्याची इच्छा होईल का? हो, नाही होणार. का होणार नाही? तर कारणाचा अभाव म्हणून. कारणाचा जिथं अभाव असेल तिथे कार्य निर्माण होत नाहीये. म्हणून कारणापासून कार्याची उत्पत्ती, जशी कारणापासून कार्याची उत्पत्ती तर सहजच आनंदापासून जगाची उत्पत्ती, चैतन्यापासून जगाची उत्पत्ती. काही लोक म्हणतात, काही धर्माचे लोक म्हणतात की अणूपासून जगाची उत्पत्ती झालेली आहे. पण अणूपासून जगाची उत्पत्ती झालेली आहे का हो? जर झाली असेल तर त्या अणूचं स्वरूप शोधलं पाहिजे. अणू कशाला म्हणतात? आकाशाच्या पोकळीमध्ये जे मातीचे कण कण, धुळीचे कण वावरत असतात त्याला अणू असं म्हणतात. त्या अणूच्या सहस्रांशांनी जरी परमाणू पाहिला तरी त्या परमाणूला आकार असतो. ज्याला आकार असतो ते प्रत्यक्ष दिसतो, ते साकार असतं, निर्माण झालेलं असतं आणि ते नाश पावतो. अणू म्हणला की त्याला उत्पत्ती आणि नाश आहे. जर उत्पत्ती नाशाने युक्त असणारा अणू, त्या अणूपासून जर जगाची उत्पत्ती झालेली आहे असं जर मानलं तर ते सत्य वाटत नाही, कारण अणू टिकत नाहीये. काही धर्माचे लोक म्हणत असतात, अहो अणूपासून जगाची उत्पत्ती झालेली नाही, हे खरं आहे, पण मग कशापासून झालेली असेल? तर समर्थ म्हणतात की आधी सूक्ष्म होते जाण, मग स्थूल झाले निर्माण. सर्वप्रथम एक आनंद घन असणारं चैतन्य मुळात होत, त्या चैतन्यापासून जगाची उत्पत्ती झालेली आहे, आनंदापासून जगाची उत्पत्ती झालेली आहे. मग नुसते समर्थच असं म्हणतात का? नाही. तुकाराम महाराजजी असंच म्हणतात की पहा, आधी आधी बीज एकले, बीज अंकुरले रूप वाढले. मुळात बीज रूप असं चैतन्य होत आणि त्या चैतन्यापासून जगाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून आनंदापासून जगाची उत्पत्ती झालेली आहे, चैतन्यापासून जगाची उत्पत्ती झालेली आहे. मग आनंदापासून जगाची उत्पत्ती झालेली आहे तर मग आनंद

ज्ञानाची प्राप्ती माणसाला का होत नाहीये? तर त्याचं काही कारण आहे. प्रत्येक माणूस आनंदाच्या प्राप्ती करताच प्रयत्न करीत असतो, दुःखाकरता कोणीही प्रयत्न करीत नाही. मग जर सुखाकरता आनंदाकरता जर प्राप्ती प्रयत्न करत असेल तर मग आनंदाची प्राप्ती का होत नाही? तर त्याला कारण आहे. काही माणसं विषयातून प्रयत्न करत असतात, काही माणसं पदार्थातून प्रयत्न करीत असतात. पण समर्थ म्हणतात, विषय अवघेची निंदिले आणि तेच सेवित गेले, विषय त्यागे देह चाले हेतो खडे ना. विषय हे कसे आहेत? डगलबाज आहे. एखाद्या विहिरीत जर एक घागर सोडली दोराला बांधून, तर ती काय करते? जर दोर अचकूल असेल, नाजूक असेल, तर मध्येच घागर भरून आल्यानंतर ते तुटते आणि विहिरीत पडते. तसं माणसाचं जीवन आहे. माणूस आनंदाकरता प्रयत्न करण्याचा, प्राप्त होण्याकरता प्रयत्न करतो, पण तो प्रयत्न त्याचा अपुरा ठरतो. काही माणसं विषयातून प्रयत्न करीत असतात, पण विषय हे अत्यंत डगलबाज आहे. श्रीधर स्वामी म्हणतात, विषयांच्या संगे कोण सुखी झाला, विचारूनी बोला बोला वेगे. अहो, विषयांच्या संगतीनं कोणीही आतापर्यंत सुखी झाला नाही आणि पुढेही होणार नाही. काही माणसं पदार्थातून प्रयत्न करीत असतात, पण समर्थ म्हणतात, पदार्थ चांगले दिसती परंतु सवेच नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोक तेणे. पदार्थ कसे आहेत? इदन नास्ती तिदन नास्ती, म्हणजे त्या पदार्थातून कसलंही सुख निर्माण होत नाहीये. पदार्थ केव्हा ना केव्हा तरी नष्ट होणारे असतात, त्यांनी काही पदार्थांनी सुखाची प्राप्ती होत नाही. मानव प्रयत्न करीत असतो, पहा हरिण असतो, हरिण काय करतो? तहान लागली की पाण्याच्या आशेने सतत ते धावत असतो, पण धावता धावता त्याचे पाय फासटले, ऊर फुटला, मुखातून रक्त वाहू लागलं, तरी त्याची मिथ्या हाव नाहीशी होत नाहीये. तो पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा धावत असतो. तद्वत मानवाची अवस्था झालेली आहे. मानवाला असं वाटतं की जन्मापासून मृत्यूपर्यंत ह्यात सुख मिळेल, त्यात सुख मिळेल, इथं सुख असेल, तिथं सुख असेल, आणि कशातही सुख. जर परमेश्वराच्या प्राप्ती करताच जर प्रयत्न केला नाही, अन्य विषयातून आणि पदार्थातून जर प्रयत्न केला, तर सुखाची प्राप्ती न होता मानवाला दुःखाची प्राप्ती होते. म्हणून समर्थ म्हणतात, निःशेष दुराशा तुटे तरीच भगवंत प्रगटे. परमेश्वराची प्राप्ती केव्हा होते? निःशेष म्हणजे ज्या वेळेला पूर्ण त्याग निर्माण होतो, वैराग्य प्राप्ती होते, त्याच वेळेला परमेश्वराची प्राप्ती होते, अन्यथा प्राप्ती होत नाही. एक श्रीमंत होते, त्या श्रीमंतानी एक दगडाची खाण काढली आणि दगडाची खाण काढता काढता त्याला एक जडरत्न मिळालं. त्या खाणीमध्ये जडरत्न मिळालं, त्यांनी ते घरी आणलं. घरी आणलं आणि त्यांनी विचार केला की हे रत्न कुठे ठेवावं, लाकडाच्या पेटीत ठेवावं की लोखंडाच्या पेटीत ठेवावं की चांदीच्या पेटीत ठेवावं की सुवर्णाच्या पेटीत ठेवावं. होता होता त्या श्रीमंतांनी आपल्या धर्मपत्नीला बोलावलं आणि विचारलं की हे पहा, आपल्याला आपल्या खाणीत एक रत्न मिळालेलं आहे, हे कुठे ठेवावं? धर्मपत्नीनं अगदी मोठ्या आवाजात सांगितलं, हे श्रीमंत, आपल्याला काय कमी आहे सांगा. आपल्या घरात गजांत लक्ष्मी आहे, हत्ती घोडे पशु पक्षी दास ती गजांत लक्ष्मी नांदते, तेव्हा ह्या रत्नाला सुवर्णाची पेटी करा आणि ते सुवर्णाची पेटी ते रत्न ठेवून ती पेटी अत्यंत अशा पवित्र देवघरात ठेवा. श्रीमंतांनी मान हलवली. श्रीमंतांनी मान का हलवली हो? तर पहा, पुरुषाच्या मनगटात प्रयत्न असतो आणि स्त्रीच्या पायात लक्ष्मी असते. ज्या वेळेला लक्ष्मी आणि पुरुषार्थ एकत्र येतो त्यावेळेला श्रीमंती नांदते. आणि त्या श्रीमंतांनी मान हलवली आणि त्या रत्नाला एक सुवर्णाची पेटी केली, ते रत्न त्या सुवर्णाच्या पेटीत ठेवलं आणि ते पेटी आपल्या पवित्र असणाऱ्या देवघरात ठेवली. पहा, एक श्रीमंत दगडाच्या खाणीत सापडलेलं रत्न सुवर्णाच्या पेटीत ठेवतो आणि ती सुवर्णाची पेटी अत्यंत पवित्र असणाऱ्या देवघरात ठेवतो.

0: जर ह्या जडरत्नाला इतका मान दिला जातो तर प्रत्येक मानवाच्या देहात प्रत्येक मानवाला परमेश्वराने स्वयंप्रकाश अशी बुद्धी दिलेली आहे. बुद्धीने काय होत नाही हो, बुद्धीने सर्वही होते. बुद्धिदाता नारायण. परमेश्वराने प्रत्येक मानवाला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा उपयोग मानवाने कुठे करावा, कसा करावा. पण आजकाल मानव काय करतो, त्या बुद्धीचा उपयोग नोकरी चाकरी चोरी लबाडी अशामध्ये वेळ घालवतो आणि त्या बुद्धीचा उपयोग करून न घेता दुरुपयोग होतो. असं का होतं तर प्रारब्ध. प्रयत्न जर केला नाही तर असं होतं. म्हणून समर्थ म्हणतात की प्रयत्न केला पाहिजे. जर प्रयत्न केला नाही तर परमेश्वराची प्राप्ती होणार नाही, बुद्धीचाही उपयोग होणार नाही. जर परमेश्वराने स्वयंप्रकाश अशी बुद्धी दिलेली आहे, विवेक दिलेला आहे, तर त्या परमेश्वराची प्राप्ती का करू नये. माणसाने थोडं अंतर्मुख झालं पाहिजे. जेथून सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती भ्रांती बंधनाची. भ्रम आणि अज्ञान हे घालवून दिल्यानंतर, भ्रांती भ्रम अज्ञान दूर केल्यानंतर विवेकाने परमेश्वराची प्राप्ती होते, परमेश्वराची प्राप्ती होते. मग काय कमी पडतं तर प्रयत्न कमी पडतो. प्रत्येक माणूस पोट भरण्यासाठी, एवं पोट भरावयाची विद्या तयेची म्हणोने सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान. पण प्रत्येक माणूस पोट भरण्यासाठीच कर्म करत असतो आणि कर्म कर्म कर्म करत करतच माणूस या लोकातून निघून जातो. आला आला प्राणी जन्माशी आला, आला तसा व्यर्थ निघून गेला. का असं घडलं तर एवं परंपरा. पूर्वजांनी जे केलं तेच आपण केलं, आपण जे करतो तीच आपली मुलं करणार आहेत. म्हणून प्रत्येक मानवानी थोडं अंतर्मुख झालं पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे. परनाळी पाहुनी उचले, जीव सृष्टी विवेके चाले, आणि मनुष्य होऊन भ्रमले अशी काय म्हणावे. पाऊस पडतो आणि पाऊस पडला की गवत उगवतो. गवत उगवल्यानंतर परनाळी नावाचा एक किडा निर्माण होतो, जन्माला येतो. आणि तो परनाळी नावाचा किडा त्या झाडाच्या बुंधापासून टोकापर्यंत जातो, पानावर येतो, सर्व झाडावर फिरतो, लोंबतो आणि तो परत जातो. पण तो खाली पडत नाहीये. का पडत नाहीये? प्रत्येक पाऊल तो उचलून का टाकतो की पुढे आधार घेतल्याशिवाय नाही. म्हणून पुढचा पाय पक्का झाल्याखेरीज पाठीमागचा पाय उचलायचा नाही हे त्या किड्याला सुद्धा समजतं. परनाळी पाहून उचले, जीव दगडाचा देव होतो पण नराचा नारायण होण्यासाठी मग माणसांनी का प्रयत्न करू नये? केला पाहिजे. जर आपल्या परंपरा अशा आहेत की लहानपणापासून विद्या शिकली पाहिजे, पुढे शिक्षण घेतलं पाहिजे, काही संसार सुखाचा करावा परंतु काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे बरे नव्हे. समर्थ पुन्हा पुन्हा ते का सांगतात तर मानवानी काही घडलं पाहिजे. अहो एक कुंभार असतो, माझा घडा निर्माण होतो, त्या घड्यात भागवण्याकरता त्या पाण्याचा उपयोग होतो. म्हणजे मातीपासून कुंभाराच्या कल्पनेप्रमाणे एक मडकं तयार होतं, त्यात पाणी भरलं जातं आणि मनाची मनशांती होते. जर इतकं होतं तर नराचं नारायण होणं काही अवघड आहे असं मला वाटत नाहीये. अहो अनेक सत्पुरुष झाले ते जन्मालाच आले ना. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, शंकराचार्य.
1: भगवंतराव सोळंके यांचं कीर्तन आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: गावकरी मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारगावटे इथले आणि सध्या कुसूर इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक पदी असणारे माननीय श्री निलेश भीमाशंकर नंदरगी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रवींद्र कमळे सर आणि परिवार, रामचंद्र टेलर, रुबाब सय्यद, गजेंद्र पाटील, मधुकर कुलकर्णी आणि शिवाजी पुल्लूर

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
2: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये।
3: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट, आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
4: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
5: मोबाईल 7719922255।
6: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्ग उपचार केंद्र अकोले काटी, इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू, संपर्क 94218760055।
7: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
6: श्रीकृष्ण गुरुकुल। सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
7: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
6: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
7: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
6: जिथे सुरक्षित मूल, तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल। वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 73 52।
0: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
8: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू। मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
9: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
8: वायफाय आणि बसची सुविधा, गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा, SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा।
9: संपर्क 97671704 आणि 97671705।
10: ताई, हे बघ,
11: हॅपी बर्थडे टू यू।
10: दाखव, हा माझा फेवरेट कलर।
11: नेहमी शॉपिंग,
10: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
12: सेव्हिंगचंही हेच वय आहे।
10: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील।
11: आय नो ना।
10: RBI सांगते,
13: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
14: FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। श्रोतो, रात्रीचे 8 वाजत आहेत। आता मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत। त्यानंतर रात्री ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। आता काही वेळातच मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद।

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
1: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी एथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर एथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेश जी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
2: नमस्कार सर.
3: नमस्कार सर.
1: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
3: नमस्कार सर. माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी एथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूरमधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
1: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
2: नमस्ते सर. माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटरमध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे.

0: 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघंही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदकं स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्यासोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
1: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
0: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं. तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
0: जी सर, मी गुरिंदर सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे, हे काही हरकत नाही. एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
1: अनिमेशजी,
2: सर मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये एथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही, तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे

0: कळून बघू नकोस, कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
1: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
0: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
1: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
2: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्म अप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्म अप इथे करू, इथे वॉर्म अप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो. एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर, जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
1: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
2: आभारी आहे सर.
1: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी

कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल, उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी, आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशामधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात, आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत, आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली.
मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो.

या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्स मधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून

छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे तीन दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत. म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ऍस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिर आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ऍस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लबमध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं

आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो, आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाज सेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजा अम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान

0: वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: आताच आपण मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण ऐकलं. ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत.

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 अनुगुंज, रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 8:45. तत्पूर्वी रात्री 8:35 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप जाहीर। 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार। म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू, 70 जखमी। सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय। गुजरात टायटन्सची खराब सुरुवात, या दोघांमध्ये अंतिम लढत सुरू। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते। कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं। देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले। ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले। अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत प्रधानमंत्र्यांनी नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती दिली। क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला। अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली। या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं। तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं। नमामि गंगे अभियान अंतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी देखील त्यांनी सांगितलं। लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनाची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले। देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत। अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही। नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घेऊन त्यांची दखल घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं।
1: मेरा आपसे आग्रह है, अपने आसपास के ऐसे प्रयासों को जरूर देखिए। जो लोग समाज के लिए अच्छा काम कर रहे हैं उन्हें पहचानिए, उनकी सराहना कीजिए, उनसे सीखिए और हो सके तो खुद भी किसी अच्छे काम से जुड़िए।
0: विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे। भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे। शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे। या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे, तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे। म्यानमारमध्ये एका इमारतीत

झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. खाणकामासाठी वापरली जाणारी स्फोटकं या ठिकाणी साठवली होती. ईशान्य म्यानमारमध्ये कॉंगटूप या गावात ही घटना घडली. हा भाग तांग नॅशनल लिबरेशन आर्मी या सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली आहे. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलै रोजी लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाचे मुहम्मद शोहिबुल फिक्री आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरु आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात कर्णधार शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन, निशांत सिंधू आणि जोस बटलरही लवकर बाद झाले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 13 षटकात 4 बाद 83 धावा झाल्या होत्या. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत गतविजेती कोको गॉफ हिला अनास्ताशिया पोटापोवा हिनं काल पराभवाचा धक्का दिला. पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत तिनं तिसऱ्या फेरीचा सामना 4-6, 7-6, 6-4 असा जिंकला. 4 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारी इगा श्वियांटेक हिला आज मार्ता कोस्त्युक हिनं 7-5, 6-1 असं थेट सेट्समध्ये हरवून चौथी फेरी गाठली. एलिना स्वितालोना हिनं बेलिंडा बेंचिच हिच्यावर अटीतटीच्या सामन्यात 6-4, 6-4, 6-0 अशी मात केली. पुरुष एकेरीत फिलिक्स ओजेर अलियासिम यानं ब्रँडन नाकाशिमा याला 5-7, 6-1, 7-6, 7-6 असं हरवलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होत्या असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स समाज माध्यमावर म्हटलंय. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. राज्यात इतरत्रही अहिल्यादेवींना आदरांजली वाहण्यात आली. मध्यप्रदेशात महेश्वर इथं अहिल्यादेवी जयंतीनिमित्त नगर गौरव दिवस साजरा करण्यात आला. तसंच उत्तर प्रदेशात कानपूरमध्येही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जाहीर. 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू, 70 जखमी.
सिंगापुर

0: एफएम बँड 103.4 मेगा हर्ट्स आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 9 वाजले आहेत.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल व्हीआयपी रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक व्हीआयपी रोड सोलापूर. फोन 2315156.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली सोलापूर.
2: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
4: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 9205994290.
4: वेळ सकाळी 10:30 ते 8.
2: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णु रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
4: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स, आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
5: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
6: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
7: लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
2: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
4: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
0: श्रोतेहो, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चरित्रकथन मालिकेचं पुन्हा प्रसारण आम्ही करत आहोत. त्याअंतर्गत आपण आज ऐकणार आहोत अहिल्यादेवी होळकर यांचा वसा आणि वारसा याविषयी डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: श्रोते हो नमस्कार. आपल्याला माहीतच आहे की आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून 26 मे पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही चरित्र कथन माला आम्ही प्रसारित करत आहोत. आज 31 मे 2025 31 मे 1725 मध्ये अहिल्यादेवींचा जन्म झाला होता. म्हणजेच अहिल्याबाई होळकर यांच्या जन्माला आज 300 वर्ष पूर्ण होत आहेत. अहिल्याबाईंचा हा जन्मदिवस त्यांच्या समग्र चरित्राचा अभ्यास करून आपण साजरा करत आहोत. श्रोते हो, आज या चरित्रकथन मालेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसा आणि वारसा हे शेवटचं आणि महत्वाचं विचारपुष्प गुंफण्यासाठी डॉ प्रभाकर कोळेकर यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे ते संचालक आहेत. नमस्कार सर, मी अश्विनी वाघमोडे या चरित्रकथन मालेत आपलं मनपूर्वक स्वागत करते.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, आपल्या या संवादामध्ये आपण सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना हे सांगूयात की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ही जयंती साजरी करणं का महत्वाचं आहे, तसेच अहिल्यादेवींचा

0: राजकीय आणि प्रशासकीय वारसा जो आहे तो आपण जाणून घेणं का महत्वाचं आहे?
1: श्रुती हो, प्रथमतः तुम्हा सर्वांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा स्तरावर विविध शासकीय, निमशासकीय आणि स्वयंसेवी संस्था या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करीत आहेत. हे वर्ष अत्यंत महत्वाचं आहे, कारण यावर्षी आपण 300वी जयंती साजरा करत आहोत. गतवर्षी आपण 350वी जयंती म्हणजे राज्याभिषेकाचा जो समारोह झाला त्याचे वर्षपूर्ती साजरी केली होती. त्याचनुसार आपल्याला ज्यांनी प्रेरणा दिली, ज्यांनी लोककल्याणकारी प्रशासन केलं, ज्यांनी राजयोगिनी, धर्मयोगिनी, संस्कृती रक्षणासाठी काम केलं आहे, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जे कार्य आहे ते जनमानसांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यातून एक प्रबोधनाची वारी तयार झाली पाहिजे आणि हा जो प्रबोधनाचा वसा वारसा जो आहे तो सामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. या भूमिकेतून भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने आणि विविध शासकीय, निमशासकीय संस्था यांनी हा आपण ज्याला म्हणतो त्रिशताब्दी जयंती महोत्सवाचा जो उत्सव सुरू चालू केलेला आहे अत्यंत महत्वाचा आहे. याच्यातून तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, महिलांना जेणेकरून पुढील कालखंडामध्ये कशा रीतीने वाटचाल करावी या संदर्भातील एक दिशा मिळेल आणि पुढील कालखंडामध्ये जेव्हा आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल चर्चा किंवा विचार करू त्यावेळेला नवसंशोधनाची आणि अभ्यासाची कशा रीतीने गरज आहे या संदर्भात माहिती मिळेल. म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ही फक्त उत्सवाचं रुपांतर न होता ते प्रबोधनाचं एक विचारपीठ बनावं आणि त्याच्यातून विचारधाराही विकसित व्हावी या भूमिकेतून हे अत्यंत महत्वपूर्ण औचित्याचं आहे असं मला वाटतं.
0: बरोबर आहे सर. सर, एक महिला राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवींनी त्यांचं वेगळेपण जे आहे ते त्या समकालीन कालखंडामध्ये वेगळेपण सिद्ध केलेलंच आहे. एक धोरणी शासक म्हणून, सांस्कृतिक रक्षक म्हणून किंवा मग कल्याणकारी राजकारणी म्हणून अहिल्यादेवींचा नेमका कोणता वारसा आज आपण जतन करणं आवश्यक आहे हे आपण कृपया सांगावं.
1: मध्ययुगीन कालखंडाचा विचार केला तर त्या कालखंडामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये मोगल राज्यकर्त्यांचं प्राबल्य होतं आणि दक्षिण भारतामध्ये स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजीराजांनी केलेली होती. आणि शिवोत्तर कालखंडामध्ये पहिल्या बाजीराव पेशवे असतील आणि त्यांच्या मराठा मंडळांनी जे महत्वपूर्ण कार्य केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र धर्माची पताका जी आहे ती दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे प्रसारित झालेली होती. मग यामध्ये एक कल्याणकारी राजकारणाची जे धोरण आहे ते राजकारणाचे धोरण पहिल्या बाजीराव पेशवे असतील आणि त्याच्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची मूर्ती मेढ घातलेली होती, छत्रपती संभाजी महाराजांनी जे धर्मरक्षणासाठी आणि राज्यरक्षणासाठी जे लढा दिलेला होता या पार्श्वभूमीवरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जडणघडण झालेली आहे, महाराष्ट्र धर्माची निर्मिती झालेली आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा जो वाटा जो आहे तो मराठा मंडळातील जे शिंदे असतील, होळकर असतील, गायकवाड असतील, थोरात असतील, पवार असतील आणि भोसले असतील या ज्या सरदार मंडळांनी ब्रहण महाराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका राबवली. मग त्यामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक महिला राज्यकर्त्या आहेत. त्या स्वतः 28 वर्ष स्वतंत्रपणे राज्यकारभार करतात. खाजगीची दौलत आणि त्यांची सरकारी दौलत या दोघांचा मेळ घालून समन्वयाने ते कल्याणकारी राज्यकारभार करत असताना जनतेचं कल्याण करणं आणि मी जनतेला उत्तरदायित्व आहे आणि मला कोणीतरी विचारणारा जो आहे तो परमेश्वर आहे यासाठी म्हणून काम करत असताना त्यांनी राजकारण हे मुस्तीदिगिरीने केलं, प्रशासन हे लोककल्याणकार्य केलं आणि आपल्याच राज्यामध्ये धर्मरक्षण किंवा संस्कृती रक्षण केलं नाही तर इतर राज्यामध्ये जाऊन सुद्धा, म्हणजे हैदराबाद निजाम असेल, टिपू किंवा हैदरचं राज्य असेल, त्याच्यानंतर थोरात असतील, गायकवाड असतील किंवा रोहिले असतील यांच्या राज्यामध्ये सुद्धा लोककल्याणकारी कार्य करून राजकारण हे समाजकारणाचं एक महत्वाचं माध्यम आहे हे करण्यासाठी म्हणून काम केलं. मग 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार असेल, घाट असतील, मंदिरे असतील, त्याच्यानंतर स्त्रियांसाठी केलेलं कार्य असेल ते अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून धोरणी संस्कृती रक्षणी, संस्कृतीचं रक्षण करणं आणि राजकारण हे लोककल्याणकारी करणं, लोकाभिमुख करणं हे एका महिला राज्यकर्तीला त्यावेळेला खूप मर्यादित होतं. परंतु एक महिला असून सुद्धा समकालीन कालखंडामध्ये राणी कित्तूरचन्नम्मा असतील, गोपिकाबाई असतील, रमाबाई असतील या ज्या राज्यकारभार करत होत्या त्या त्यांच्या परिवारापुरत्या करत होत्या किंवा कित्तूर राणी चन्नम्मा ह्या थोडा जरी अपवाद सोडल्या तरी मध्ययुगीन भारतामध्ये महेश्वर ठिकाणी अहिल्यादेवींचे कार्य हे अत्यंत अग्रणीय स्वरूपाचं आहे असं मला वाटतं.
0: सर, आपण दिलेल्या या उत्तरातून अहिल्यादेवी या राजकारणी नव्हत्या तर त्या समाजकारणी होत्या हे पुन्हा एकदा अधोरेखित होतं. सर, आपल्या या सोलापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, सगळ्या सोलापूरकरांसाठी तो आपला अभिमान आहे, एक शिक्षण गंगोत्री.

0: आहे. मग या आपल्या विद्यापीठाला आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं नाव दिलेलं आहे. तर हे नाव आपण का दिलेलं आहे, त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकरांचं कार्य आणि एकूणच त्यांचं जे कर्तृत्व आहे या संदर्भामध्ये विद्यापीठामध्ये सध्या कोणतं कार्य चालू आहे हे आपण श्रोत्यांना जरूर सांगावं.
1: अत्यंत आवडीचा आणि चांगला प्रश्न आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव हे सोलापूर विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे. यासाठी अनेक संस्था, संघटना आणि राजकारणी व्यक्ती यांनी महत्वपूर्ण असं लढा उभा केला आणि त्यामुळेच हे विद्यापीठाला नाव महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे. यामध्ये महत्वाचा वाटा जो आहे तो म्हणजे इथल्या सगळ्या समाजधोरणींचा आहे असं मला वाटतं आणि शासनाचं सुद्धा महत्वपूर्ण योगदान त्यामध्ये आहे. हे करत असताना एक महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान जे आहे ते अहिल्यानगर चौंडी येथे आहे. त्याचे आजोळ जे आहे ते धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचा जो कार्याचा जो प्रचार प्रसार झालेला आहे तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या भागात झालेला आहे आणि त्यामध्ये राज्यकारभार करत असताना त्यांनी संपूर्ण देशभर जे कार्य केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श जनमानसामध्ये राहिला पाहिजे. त्यांचे प्रशासन, त्यांचे विद्यादानविषयक कार्य असेल, लोककल्याणकारी कार्य असेल, महिलाविषयक, महिला सबलीकरणाचं कार्य, पर्यावरण रक्षणाचं कार्य किंवा स्किल डेव्हलपमेंट ज्याला आपण कौशल्य विकास म्हणतो या संदर्भातील जे कार्य आहे ते आजच्या कालखंडामध्ये विद्यापीठाच्या माध्यमातून पोहोचवता येऊ शकतं. मग विद्यापीठामध्ये अशा महान व्यक्तीचं जर एक अध्यासन असेल किंवा त्यांचं नाव असेल तर तरुण पिढींच्या पुढे एक आदर्श राहील आणि आदर्शाच्या नुसार विद्यापीठ वाटचाल करेल म्हणून हे विद्यापीठाला नाव देण्यात आलेलं आहे. मग याच भूमिकेने तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्याला जोडून बोलतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये त्यांच्या नावाने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र शासनाने अध्यासनाची निर्मिती केलेली आहे. त्यासाठी विपुल असा निधी सुद्धा त्याने दिलेला आहे आणि त्या अध्यासनाच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणात कार्यक्रम, उपक्रम, संशोधन, शिक्षण आणि प्रकाशन आणि चिंतन लेखन सध्या सुरू आहे.
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचा स्थापनेचा हेतू आणि एकूणच त्याची उद्दिष्टे पण आता आपण आपल्या या श्रोत्यांना सांगितले. सर, हे जे अभ्यासन आहे हे लोकासन होणं खूप महत्वाचं आहे, मग त्यादृष्टीनं कोणते प्रयत्न चालू आहेत?
1: कोणत्याही विद्यापीठाची निर्मिती ही त्या विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक आणि विविध प्राधिकरणाचे सदस्य यांच्या संयुक्त प्रयत्नातून होत असते. इमारती ह्या विद्यापीठाचा एक जरी आधार असला तरी विद्यापीठाला मोठं करण्याचं जे काम आहे ते विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजधोरणी करत असतात. मग विद्यापीठामध्ये अध्यासन हे लोकासन होण्यासाठी म्हणून अध्यासनाच्या माध्यमातून विविध उपक्रमाची रचना सध्या सुरू झालेली आहे. मग विविध परिषदा असतील, कार्यशाळा असतील, चर्चासत्र असतील याची आम्ही आखणी केलेली आहे. गेल्या वर्षभरामध्ये अध्यासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य, कर्तृत्व, लोककल्याणकारी प्रशासन, महिला सबलीकरण यासाठी म्हणून आपण राष्ट्रीय परिषदाचं आयोजन केलेलं आहे. वक्तृत्व स्पर्धेचं सुद्धा आपण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेलं आहे. काव्यवाचन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या सगळ्या उपक्रमामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या संयुक्त असलेले किंवा संलग्न असलेले जे महाविद्यालय आहेत त्यांना सामावून घेण्यासाठी म्हणून इथून पुढे सगळे जे कार्यक्रम असतील ते सगळ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या महाविद्यालयात आयोजित केले जातील आणि या उपरांत जे फ्रीलान्सर रिसर्चर आहेत किंवा जे संशोधक आहेत त्यांच्या लेखणीला एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी म्हणून त्यांनी लिहिलेली पुस्तके ते प्रकाशित करण्याचा अध्यासनाचा हेतू आहे. पुढील कालखंडामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर समर्पित असलेलं वस्तुसंग्रहालय तयार करणं, ग्रंथदालन तयार करणं हे सुद्धा कार्य होणार आहे. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे की अध्यासनाच्या वतीने आणि ललित कला व कला संकुलाच्या वतीने आपण एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर प्रासंगिक चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली होती. या चित्रकला स्पर्धेमध्ये राष्ट्रभरातून 157 चित्रे प्राप्त झालेली आहेत आणि त्या चित्रातील एकूण 58 चित्रे आपण सिलेक्ट केली आणि योग्य ते पारितोषिक देऊन त्यांना गौरवलं. परंतु ही एक मोठी जी भेट जी आहे ती आपण तयार केलेली आहे कारण यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे गाजलेले चित्रकार आणि चित्र दिलेली आहेत, हे सुद्धा महत्वाचं आहे.
0: म्हणजे एकूणच सर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्य आणि कर्तृत्वाबद्दल एक विधायक असं कार्य विद्यापीठामध्ये चालू आहे आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर कौशल्य निर्मितीवरती आपण या अध्यासनातून भर दिलेला आहे. एकूणच सर्व शिक्षण व्रतींना सामावून घेणारं असं हे अध्यासन असल्यामुळं ते नक्कीच लोकासन आहे. सर, मग येणाऱ्या पुढील काळामध्ये या अध्यासनाच्या वतीनं कशा प्रकारचे कार्यक्रम, उपक्रम, संशोधन आणि लेखन कार्य होणार आहे हे पण आपण कृपया सांगावं.

0: मला अत्यंत आनंद होतोय की 300वी जयंती साजरा करत असताना त्याची जबाबदारी मला जाणीव आहे, कारण विद्यापीठ हे एका महान व्यक्तीच्या नावाने उभारण्यात येत आहे. त्या अध्यासनाच्या वतीने जे कार्य करायचं आहे त्याच्यामध्ये कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत, संशोधन आहे, लेखन आहे आणि त्या लेखनाला देण्यात येणारी प्रसिद्धी आहे. या पाच उपक्रमाच्या द्वारे काम करत असताना विद्यापीठाच्या वतीने आगामी कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय परिषदा, कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित करण्यात येतील. यामध्ये पहिला जो आमचा मुख्य उद्देश असेल तो त्यांचं प्रशासनावर जास्त भर देण्यात येणार आहे, कारण आपल्या सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये विविध प्रशासकीय कार्यालय आहेत. त्या कार्यालयात असलेले जे आस्थापनेवरचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत किंवा शिक्षक आहेत, त्यांना प्रशासनातील जे धडे आहेत त्यांचा जो आदर्श आहे तो पोहोचण्यासाठी म्हणून प्रशासकीय पातळीवरील काम हे करण्यासाठी म्हणून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आम्ही आयोजित करणार आहोत. त्याचप्रमाणे अहिल्यादेवींच्या जीवनावर वाहिलेले जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा संग्रह करून त्यातून सुद्धा लोकांपर्यंत संशोधनासाठी ते साहित्य पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यांच्यावर लिहिले गेलेले जे समकालीन साहित्य आहे ज्याला हस्तलिखित इंग्लिशमध्ये मॅन्युस्क्रिप्ट म्हणतात त्याचं आम्ही संकलन करण्याचं काम करत आहोत. आणि पुरातत्व शास्त्र विभाग हा माझ्याकडे असल्यामुळे आम्ही पुढील कालखंडामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्यावर असलेलं समर्पित असलेलं वस्तुसंग्रहालय निर्मिती करत आहोत. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद असेल, महाराष्ट्र नाट्य परिषद असेल किंवा कला संकुल असेल, ललित कला संकुल असेल, कौशल्य विभाग असेल, याच्यातून महिला सबलीकरण, कौशल्य विकास, महाराष्ट्र अहिल्यादेवींवरचं समर्पित असलेलं किंवा ललित कला संकुलातील असलेले मोठे तैलचित्र हे सुद्धा आम्ही रेखाटण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि पुढील कालखंडामध्ये एक कॉपी टेबल बुक असेल, संदर्भ ग्रंथ असतील आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्याला एनईपी 2020 म्हणतो त्या अनुषंगाने आपण बीए असेल किंवा इतर ज्या शाखा आहेत, बीकॉम असेल किंवा बीएससी असेल, त्यांच्यामध्ये ओपन इलेक्टिव्हमध्ये किंवा आयकेएसमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जे कार्य आहे तो ऑप्शनल पेपर म्हणून ठेवण्याचा सुद्धा आमचा मानस आहे.
1: म्हणजे एकूणच अध्यासनाच्या माध्यमातून एक वैविध्यपूर्ण आणि नवनिर्मितीक्षम असं कार्य चालत आहे. सर, आजही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जीवनमूल्य जी आहेत ती जीवदायी अशी वाटतात. 300 वर्षापूर्वी जिचं अस्तित्व होतं अशी ही विद्युल्लता अहिल्यादेवी होळकर यांचा जो वारसा आहे तो आजच्या काळात सुद्धा खूप महत्वाचा आहे. मग तो आपल्याला आज कसा जपता येईल?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आपण एक राजकर्ती म्हणून जेव्हा पाहतो त्यावेळेला राजा हा राज्यांपुरता किंवा आपल्या संस्थानापुरता मर्यादित आहे आतापर्यंत असं आपण इतिहासामध्ये नोंदी पाहिलेल्या आहेत. काही वोटावर मोजणारे अपवाद सोडल्यास अशा खूपच कमी राजकर्त्या आहेत, त्यामध्ये महिला राजकर्त्या ह्या तर अगदी नगण्य आहेत. मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आपण जर 18व्या शतकाचा विचार केला तर लोककल्याणकारी प्रशासन करतात म्हणजे काय करतात, तर त्या पर्यावरण रक्षणासाठी काम करतात, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावतात. त्या झाडे लावत असताना मोठ्या प्रमाणात जी लोकोपयोगी झाडं आहेत, वटवृक्ष असतील, आम्रवृक्ष असेल, चिंच असेल, या झाडाची निर्मिती किंवा अश्वत वृक्षाला पिंपळ म्हणतो ती निर्मिती त्यांनी केली. त्याचा उद्देश हा फक्त जलसंधारण तर आहेच आहे, भूरक्षण सुद्धा आहे, मृदारक्षण सुद्धा आहे. म्हणजे आजचा जो प्रश्न महत्वाचा आहे, मे महिन्यामध्ये क्लायमेटिक चेंजमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्याचं कारण काय असेल, तर आपण पर्यावरणाकडे केलेले दुर्लक्ष आहे. परंतु 18व्या शतकामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांनी पर्यावरण रक्षणासाठी काम केलं आहे. त्याने जे बारो बांधलेले आहेत किंवा द स्टेपवेल्स आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो किंवा ज्या विहिरीच्या माध्यमातून त्यांनी जलसंधारणाचं काम केलं आहे, तलाव खोदून घेतलेले आहेत, त्याचा उपयोग काय आहे आजच्या समकालीन कालखंडामध्ये? ज्या भागामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे त्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये त्याचे निवारण होण्यासाठी म्हणून त्या ठिकाणच्या लोकांना पाणी देण्याचं काम होळकरांनी केलेलं आहे. मग हे करत असताना त्यांनी जलसंधारणाचे काम केले. पाणाडा जो असतो ग्रामीण भागातला तो पाणी पाहतो, परंतु पाणी पाहिल्यानंतर तिथं विहीर खोदणं, त्याला स्टेपवेल करणं, लोकांपर्यंत पाणी पोहोचवणं म्हणजे काय? तर पायऱ्यांची विहीर करून पाणी पोहोचवणं असेल, किंवा फक्त लोकांसाठीच नव्हे तर विविध जलचर आहेत, अगदी माशांना सुद्धा खाद्य मिळालं पाहिजे म्हणून अहिल्यादेवीने काम केलेलं आहे. म्हणजे माशांसाठी डोह निर्माण करून तिथे कणकेचे गोळे टाकण्याचं काम अहिल्यादेवीने केलेलं आहे. मग महिलांच्या संरक्षणासाठी जे काम केलेलं आहे, महिलांचे स्वतंत्र फौज असेल, विधवांना दिलेले अधिकार असतील किंवा वारसा हक्क असेल, ज्यांना स्वतःला सती जायची इच्छा नाही त्याला दिलेलं संरक्षण असेल, त्यांना प्रशासनात दिलेलं स्थान असेल, हे महिला सबलीकरणासाठी केलेलं काम हे मी म्हणत नाहीये की 21व्या शतकाच्या अनुषंगाने किंवा 20व्या शतकाच्या अनुषंगाने तुलनात्मक ठरेल, परंतु मी जेव्हा 17व्या 18व्या शतकाचा विचार जेव्हा आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या दृष्टिकोनातून करता त्यामुळे आपल्या लक्षात येईल की ज्या

0: आयुष्यामध्ये 27 मृत्यू तिने पाहिले, त्या महिलेने आपल्या आयुष्यामध्ये महिला सबलीकरणाचं काम केलं.
1: बरोबर.
0: आता सर्वात महत्वाचं विद्यार्थ्यासाठी जे त्यांचं काम आहे, जे आपण म्हणतो की आता चॅट जीपीटीचा जमाना आलेला आहे, एआय आहे, इंडस्ट्री झेडची मुलं आहेत, जेव्हा सृजनशील किंवा इनोव्हेटिव्ह विचारसरणी मागे पडत आहे, मग अशा व्यवस्थेमध्ये ग्रंथाचं रक्षण करणं, ग्रंथाच्या नकला तयार करून घेणं, ग्रंथ लिहून घेणं, यासाठी ग्रंथालय निर्माण करणं, हे स्तुती सोमण्यापर्यंत लिहून घेतलं नाही तर ते धर्मकार्यासाठी सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी केलेलं आहे, आणि यासाठी विद्वानांना सहकार्य करणं हे सुद्धा त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखादं कार्य करत असताना ते अतिशय पुढील कालखंडामध्ये आपल्याला मार्गदर्शक स्वरूपाचं ठरेल म्हणून केलेलं आहे. आणि पाचवं महत्वपूर्ण जे काम आहे, ज्याला आपण अँझायटी म्हणतो, डिप्रेशन म्हणतो, मुलं आजकाल सुसाईड करतात,

0: ग्रंथाच्या नकला तयार करून घेणं, ग्रंथ लिहून घेणं, यासाठी ग्रंथालय निर्माण करणं, हे स्तुती सोमण्यापर्यंत लिहून घेतलं नाही तर ते धर्मकार्यासाठी सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी केलेलं आहे आणि यासाठी विद्वानांना सहकार्य करणं हे सुद्धा त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखादं कार्य करत असताना ते अतिशय पुढील कालखंडामध्ये आपल्याला मार्गदर्शक स्वरूपाचं ठरेल म्हणून केलेलं आहे. आणि पाचवं महत्वपूर्ण जे काम आहे ज्याला आपण अँझायटी म्हणतो, डिप्रेशन म्हणतो, मुलं आजकाल सुसाईड करतात. 28 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला, त्या 28 वर्षांमध्ये अनेक मृत्यू पाहिले, अनेक चढ उतार पाहिले, अनेक बाकी प्रसंग त्यांच्यावर आले. अशाही प्रसंगामध्ये कुठेही मनाचा तोल न ढळू देता, मानसिक संतुलन बिघडू न देता त्यांनी जे या परिस्थितीला सामोरे गेले, त्यामुळे त्यांचं कार्य जे आहे ते आपल्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे असं म्हणावं लागेल. म्हणून त्यांचा वारसा हा समकालीन कालखंडामध्ये पर्यावरण, प्रशासन, कौशल्य विकास, त्याचप्रमाणे राज्यकारभार, महिला सबलीकरण आणि लोककल्याणकारी धर्मरक्षणासाठी केलेलं कार्य यासाठी म्हणून महत्वपूर्ण आहे. आणि हे फक्त एकाच धर्मासाठी नाही आहे, तर हिंदू असेल, बौद्ध असेल किंवा इतर मुस्लिम धर्म असेल यांच्यासाठी सुद्धा त्यांनी जे काम केलं आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणून सामाजिक सद्भाव टिकवण्यासाठी अहिल्यादेवी ह्या समजून घेतल्या पाहिजे, त्यांचा वारसा हा जगवला पाहिजे.
1: सर, आज या चरित्रकथन मालेतील हे शेवटचं पुष्प आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, वसा आणि वारसा हे विचारपुष्प आपण इथं गुंफलत. विद्यापीठाच्या आणि अध्यासनाच्या माध्यमातून चालणारं कार्य आपण श्रोत्यांना सांगितलं, त्यासाठी मी आकाशवाणी सोलापूर केंद्रातर्फे आपले मनपूर्वक आभार मानते. सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यासमोर नतमस्तक व्हावं असंच त्यांचं उत्तुंग कर्तृत्व आहे. एका कर्तृत्वशालिनी, तेजस्विनी अशा राणीच्या वाढदिवसाच्या सर्वांनाच आपण शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात.
0: धन्यवाद. पुन्हा एकदा मी सर्व श्रोतेवर्गांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद.

0: श्रोतहो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चरित्रकथन मालिका अहिल्यादेवी होळकर यांचा वसा आणि वारसा याविषयी डॉ प्रभाकर कोळेकर यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेल्या मुलाखतीचं पुन्हा प्रसारण आत्ताच आपण ऐकलं.
1: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचनसाठी नुरवी अँड जेके असोसिएट्स.
2: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स.
1: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
2: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
1: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221117725.
2: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
3: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
1: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
5: श्रीकृष्ण गुरुकुल.
2: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
2: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
5: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
2: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश.

0: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू.
1: DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी.
2: मराठी, इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू.
0: ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरणं सुरू.
2: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर.
0: मोबाईल 8658334999 किंवा 72190063953.
3: साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा.

आकाशवाणी सोलापूर रात्रीचे 9:30 होत आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर रात्री ठीक 10 वाजता गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं हा जुन्या हिंदी गाण्यांवर आधारित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आता विविध भारतीचे कार्यक्रम

0: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेतला. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं. लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे. सादर करते डॉ सोमेश्वर पाटील.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी

0: आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं। संकलन लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे यांचं। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।

गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं या कार्यक्रमात मी राजेंद्र कुमार कांबळे आपलं सहर्ष स्वागत करतोय. रसिक हो, 1951 ते 1968 या कालावधीमध्ये हिंदी सिनेसृष्टीत अनेक नायक नायिकांचं आगमन झालं हे आपण जाणताच. प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर यश तर मिळवलंच, शिवाय एक वेगळा ठसा उमटवला. प्रत्येक कलाकारांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला होता. अनेक कथानक वापरून निर्माता दिग्दर्शकांनी चित्रपट बनवले. गायकांनी गीतकारांच्या रचनांना भरभरून न्याय देण्याचा प्रयत्न केला. तर संगीतकारांनी सुंदर चाली वापरून मंत्रमुग्ध केलं. या सगळ्या घटना घडत असताना वर्ष कसे संपले हे कळतच नव्हतं. 1968 नंतर सिनेसृष्टीत काय बदल घडत गेले यावर आपण आजपासून प्रकाश टाकणार आहोत. 1969 या वर्षी सर्वात जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट होता आराधना. यामध्ये राजेश खन्ना, शर्मिला टागोर, सुजित कुमार, फरीदा जलाल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. गाणी आनंद बक्षी यांची, तर संगीतकार होते एस डी बर्मन. आराधना चित्रपटात राजेश खन्ना दुहेरी भूमिकेत आहेत. शर्मिला टागोर यांचा उत्कृष्ट अभिनय यात पाहायला मिळतो. हिंदी सिनेमांमध्ये वाहनांचा वापर करून गाणी चित्रित केली जाऊ लागली होती. रेल्वे आणि उघडी जीप समांतर रस्त्यानं जात असताना राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित केलेलं गाणं गुणगुणण्यासाठी.

आराधना चित्रपटानं राजेश खन्ना यांना रातोरात स्टार बनवलं. प्रेम कथानक असलेला हा चित्रपट प्रेमाची उपासना कशी करायची असते हे दर्शवणारा आहे. सुरुवातीला प्रेम जमतं, साखरपुडा होतो आणि काही दिवसात लग्न देखील होणार असतं, पण उत्साहाच्या भरात ते कुठल्याही विधीशिवाय एका मंदिरात लग्न करतात. एका मुसळधार पावसात ते एका ठिकाणी आश्रय घेतात. त्यावेळेस एक गाणं चित्रित केलंय ज्यामध्ये दोघांच्याही मनात शंका उत्पन्न झालेली असते. ते गाणं खास आपल्याकरिता.

आताचे गाणं आपण ऐकलं ना, त्यातील शंका खरी ठरते. त्यानंतर वैमानिक असलेला नायक विमान अपघातात मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलंय. आता हिंदी चित्रपटातील नायकाचा मृत्यू झाल्यावर चित्रपटात काहीच राहणार नाही ना. पण कथा लिहिणारा चतुर असतो, त्यानं पुढं कथानकाला कलाटणी कशी द्यायची हे ठरवलेलं असतं. नायकासारखाच दिसणारा आणि खरं तर मृत नायकाचाच वंश असलेला दुसरा नायक पडद्यावर दिसतो आणि प्रेक्षक खुश होतात. गाणं ऐकूया.

0: आराधना चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट ठरली. आपल्या वडिलाप्रमाणेच दिसणारा नायक घरातील कागदपत्र पाहत असताना आपल्या खऱ्या आई वडिलांचा फोटो पाहतो आणि आपल्या आईच्या त्यागाची दखल घेऊन तिचा गौरव करतो अशा प्रसंगाने चित्रपट संपतो. या चित्रपटातील अभिनयासाठी शर्मिला टागोर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आलाय, तर किशोर कुमार यांना रूप तेरा मस्ताना या गाण्यासाठी फिल्मफेअरचा पुरस्कार देण्यात आला होता. राजेश खन्ना फरीदा जलाल यांच्यावर चित्रित केलेलं गाणं खास आपल्यासाठी.
1: अच्छा तुझे बताओ बागों में बाहर है? मैंने पूछा बागों में बाहर है? गलियों पे निहार है? तो तुमको मुझसे प्यार है?

हा चित्रपट होय. गाणी आनंद बक्षी यांची, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. राजेश खन्ना यांनी या चित्रपटात रंगील भूमिका साकारली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्यांचं महत्व, याशिवाय नाती आणि त्यांचं पावित्र्य किती महत्वाचं आहे हे दाखवण्यात आलंय. राजेश खन्ना यांचा या वर्षातला हा दुसरा हिट चित्रपट होता. गाणं ऐकूया.

दो रास्ते चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गीतकार आनंद बक्षी आता आपण जे गाणं ऐकलं ना ते गुणगुणत असत आणि या चित्रपटातील सहकलाकार बिंदू यांना छेडत असत आणि हे गाणं हिट ठरणार असं वारंवार म्हणत असत आणि झालंही तसंच। त्या काळातली गाणी मनोरंजनच करत नव्हती तर कथानकाला बळ देणारी ठरत होती, म्हणून तर प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली। अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक असलेलं गाणं आपण ऐकणार आहोत ज्या गाण्यांनं रोमॅन्टिक गाण्यांना नवीन ओळख निर्माण करून दिली।

सुंदर अदांनी सजलेलं गाणं आपण ऐकलं. आणखी एक गाणं दो रास्ते चित्रपटात आहे जे आज देखील ऐकलं आणि पाहिलं जात आहे. राजेश खन्ना मुमताज यांच्यावर चित्रित हे गाणं एका बागेत शूट केलंय. मोहम्मद रफी यांच्या आवाजातील या गाण्याला विसरणं कठीणच. आपणही गुणगुणूया.

एक फूल दो माली हा 1969 चा तिसरा सुपरहिट चित्रपट ज्यामध्ये संजय खान साधना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रचना प्रेम धवन इंद्रजीत सिंग तुलसी आणि रवी यांच्या तर संगीताची जबाबदारी रवी यांचीच होती. एक फूल दो माली या चित्रपटातील संजय खान आणि साधना यांच्यावर चित्रित केलेली सलग दोन गाणी आपण ऐकणार आहोत आणि मला खात्री आहे आपण दोन्ही वेळेस गुणगुणणारच.

1969 चा चौथा सुपरहिट चित्रपट ठरला जिने की राह। या चित्रपटात जितेंद्र, तनुजा, संजीव कुमार प्रमुख भूमिकेत होते। रचना आनंद बक्षी यांच्या तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं। तेलुगू चित्रपट ब्रतुकु तेरुवु या चित्रपटाचा हा रिमेक होता। गरीब कुटुंबाची व्यथा या चित्रपटात दाखवली आहे। या चित्रपटातील ज्या गाण्यासाठी लता मंगेशकर यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम गायिका पुरस्कार देण्यात आला होता, त्या गाण्याचा आपणही आनंद घेऊया। हे गाणं जितेंद्र, तनुजा यांच्यावर चित्रित केलंय।

रसिक हो, आपल्याला दिलीप कुमार यांच्यावर चित्रित केलेलं सुहाना सफर हे मधुमती चित्रपटातलं गाणं आठवतंय. अगदी तशाच पद्धतीनं जितेंद्र यांच्यावर एक गाणं जिने की राह या चित्रपटात शूट केलंय. मोहम्मद रफी यांच्या आवाजासाठी आज देखील ऐकलं जाणारं गाणं गुणगुणण्याकरिता.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं संकलन लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे यांचे सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं हा कार्यक्रम आताच आपण ऐकला सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील
3: श्रोत्यो प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धोक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून
2: तेव्हा श्रोते हो नक्की ऐका उद्यापासून रोज सकाळी 9:20 सोलापूरचा नाट्य इतिहास सांगणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11 वाजत आहेत. आता हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.